0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हम खडे तर साला सरकार से बड़े। नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। कस बबन म्हणीन तसं।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700 27505 किंवा 90110664695 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
2: नमस्कार, मी आशा वाघमारे बोलत आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, RJ आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग, हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉक मध्ये आणि मी आहे अर्शनु तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. आणि आज आहे 8 ऑक्टोबर 2024. आजची तारीख आणि अर्थात आज आहे वार गुरुवार. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि त्याचबरोबर आपल्या दिवसाची अजून प्रसन्न सुरुवात करूयात संस्कृत एका श्लोकानं. अति लोभो न कर्तव्यो लोभम नैव परित्यजेत, अति लोभाभिभूतस्य चक्रम भ्रमति मस्तके. बघा, इथे लोभाचं वर्णन केलेलं आहे आणि अतिलोभ करणारी जी माणसं आहेत त्यांनी लोभ करू नये पण लोभ पूर्णपणे सोडूनही देऊ नये असं या सुविचारामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे अत्याधिक लोभाच्या आहारी अनेक जण जातात, त्यांच्या डोक्यावर संकटाचं चक्र सतत फिरत राहतं. आणि या श्लोकामध्ये लोभाचा संतुलित वापर कसा करायला हवा याचं महत्त्व सांगितलं आहे. बघा, आपण अतिशय लोभी झालो तर आपल्याला भरपूर संकटं येतात, परंतु संपूर्ण निस्पृह झाल्यास उन्नतीही होत नाही. लोभाचा योग्य उपयोग म्हणजे स्वतःच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेली महत्वाकांक्षा ठेवणे, पण ती विकृतीच्या टोकाला जाऊ न देणे. अतिलोभानं माणूस नष्ट होतो आणि त्याच्या आयुष्यावर संकटाचं चक्र हे फिरत राहतं. आणि म्हणूनच चक्रम भ्रमती मस्तके, अतिलोभ केल्यानंतर संकटाचं चक्र सातत्यानं त्याच्या भोवती फिरत राहतं आणि त्याला ही गोष्ट लक्षातही येत नाही. आणि म्हणूनच इथे म्हटलंय चक्रम भ्रमती मस्तके. दिवसाला प्रसन्न सुरुवात आपण करणार आहोतच आणि आरजेनं तुमच्या सोबत आहे. गुड मॉर्निंग.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक निवेदक आणि सादर करते किरण दहाळे.
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम आणि जगभरात.

0: 104 FM आवाज तुमचा. मी आहे आरुषानु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग. हा कार्यक्रम दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि एका सुंदर सुविचारानं आपण दिवसाला प्रसन्न सुरुवात करणार आहोत. बघा, आपण वेगवेगळे सण उत्सव समारंभ असले की आपण पोथी पुराण अनेक जे काही साहित्य आहे आध्यात्मिक साहित्य आहे त्याचं वाचन करतो. पण आणि पोथी वाचन सतत करण्यापेक्षा पोथीमध्ये काय सांगितलंय जे आपल्या संतांनी महंतांनी जे अगदी पुराण काळापासून लिहिलेलं आहे ते आपण किती फॉलो करतो, आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्याचा किती वापर करतो हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा, केवळ नियमित पोथी वाचन करून आपण खूप काही मिळवत असेल जर आपल्याला वाटत असेल तर त्याचा काहीही फायदा होत नाही. पण जेव्हा तुम्ही एखादा ग्रंथ एखाद्या पोथीचं वाचन करता आणि ते अंमलात आणता आणि त्या कृतीचं शास्त्र जे आहे ते जाणता आणि ती कृतीमध्ये अपेक्षेमध्ये जे काही असतं ते तुम्ही पूर्ण करता तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही सार्थकी होता असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात संस्कृत वेगवेगळ्या सुविचारानं. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहे 8 ऑक्टोबर 2026 आजची तारीख आणि आजच्या महत्वाच्या दिनविशेषकडे आपण वळणार आहोत. आजच्या महत्वाच्या घटना, इंडियन एअरफोर्स ऍक्टद्वारे भारतीय वायुदलाची 1932 स्थापना. दुसरं महायुद्ध, जर्मनीनं पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात 1939 घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठानं डिलीट ही पदवी दिली. अल्जेरियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश. नाट्यनिकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित आणि प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित मी नवे या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्लीमध्ये आयफॅक्स थिएटरमध्ये 1962 झाला. ऑस्ट्रेलियाच्या केन वॉर्बीनं पाण्यावर वेगाचा विक्रम जो आहे तो केला होता 1978 घटना. काश्मीरमध्ये भूकंप झाला होता 2005 7.6 रिश्टर तीव्र भूकंप होता आणि ज्यामध्ये साधारण 100,000 जण जखमी झाले होते आणि त्याचबरोबर 2.5 लाख लोक बेघर सुद्धा झाले होते. 1972 वन्यजीव सप्ताहाला सुरुवात. BAPS स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर आजपासून सुरू. 2023 ही घटना. योम किप्पूर युद्ध, इस्रायल देशाचा इजिप्शियन व्याप्त स्थानांवर अयशस्वी हल्ला 1973 झाला. महत्वाच्या काही घटनांकडे आपण पुन्हा वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज.
1: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे 1/2 एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: अचानक आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि आज आहे 8 ऑक्टोबर 2026 आजची तारीख आणि महत्वाच्या दिनविशेषकडे वळूयात. फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री लुईस ली यांचा 1850 जन्म. उद्योजक साहित्यिक आणि चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर 1891 जन्म. संशोधक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैव भौतिक शास्त्रज्ञ गोपाल समुद्रम नारायण अय्यर तथा डॉक्टर जी एन रामचंद्रन यांचा जन्मदिवस. भारतीय कवी आणि स्कॉलर थिरुनलूर करुणाकरण यांचा 1924 जन्म. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू नील हार्वे यांचा आज जन्मदिन. नेटफ्लिक्सचे सहसंस्थापक रीड हेस्टिंग्स 1960 जन्म. पशुवैद्यक डॉक्टर काजल तांबे यांचा 1993 जन्म. अमेरिकन अभिनेत्री बेला थॉर्न 1997 जन्म. भारतीय क्रिकेट खेळाडू अभिषेक नायर 1893 जन्म. भारतीय अमेरिकन एलजीबीटी कार्यकर्त्या वकील आणि लेखिका उर्वशी वैद यांचा 1958 जन्म. चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सहसंस्थापक चेन डक्सिओ यांचा 1889 जन्म. महत्वाचे जन्म आणि काही महत्वाच्या विशेष घटना याकडे आपण वळत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, मी अर्चना ठाकूर. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आर्जन तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. आणि आज आहे 8 ऑक्टोबर, आजच्या दिनविशेष आणि महत्वाच्या घटना. पत्रकार आणि पार्श्वगायिका वर्षा भोसले यांचं 2012 निधन. केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचं 2012 मृत्यू. देवरूखमधल्या मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका आणि कोकणच्या मदर तेरेसा इंदिराबाई हळबे उर्फ मावशी 1998 निधन. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका गोदावरी परुळेकर 1996 निधन. स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वोदय नेते लोकनायक जयप्रकाश नारायण 1979 निधन. इंग्रजी वास्तू विशारद ट्रायकॉन सेंटर आणि ट्रिनिटी स्फेअरचे रचनाकार ओवेल नुडर यांचं 2021 निधन. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आरजे अनु तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. आणि महत्वाच्या काही आपण घटना ज्या आहेत त्या जाणून घेत आहोत शहरातल्या जिल्ह्यातल्या आणि त्याचबरोबर राज्यातल्या महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. MPSCचं आंदोलन जे होतं आहे सध्या त्याबद्दल आपण बोलूयात. आणि नक्कीच जसे MPSC परीक्षेसाठी जे काही उमेदवार तयारी करतात आणि त्यांच्यावर जो खरं तर अन्याय होतो आहे त्यासाठी MPSC आंदोलनाचा 7वा दिवस होतोय. पुण्यामध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे यासाठी पुण्यातील SM जोशी पुलावर रोहित पवार यांचं MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठीचं आंदोलन बघायला मिळतंय. 7व्या दिवशी सुद्धा ते सुरू आहे. अचानक शेकडो पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे. पुणे बंदचा इशारा सुद्धा दिलेला आहे आणि त्याचबरोबर राहुल गांधी यांची सुद्धा लवकरच भेट होण्याची शक्यता आहे. MPSCच्या आंदोलनाबाबत आपण महत्वाचे अपडेट जाणून घेत आहोत आणि नक्कीच MPSCचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या राजीनाम्यासाठी हे एक महत्वाचं आंदोलन पुण्यामध्ये होत आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: नमस्कार, मी अर्चित देवधर. आपण ऐकत आहात स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. सध्या राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. 75% हा दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि आता लवकरच राज्यामध्ये 10% पाणी कपात सुद्धा केली जाणार आहे. पाण्याचा भीषण प्रश्न किंवा पाण्याची भीषण समस्या आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये जाणवू शकते आणि यासाठी पाणी जे आहे ते जपून आपण वापरायला हवं. पाण्याची कपात सुद्धा लवकरच जाहीर करण्यात आलेली आहे, पण जालन्यामध्ये जर पाणी वाया घातलं तर जालन्याच्या महानगरपालिकेनं 25,000 दंड ठोठावलाय. दुष्काळी परिस्थितीमध्ये जालना महानगरपालिकेनं पाणी अपव्ययावर 5 ते 25 हजारांचं दंडाचे आदेश जे आहेत ते काढलेत. वाहन धुणं, रस्ता धुणं, मोटारनं पाणी खेचणं यावर फौजदारी गुन्हा आता दाखल होऊ शकतो. अगदी जालना, यवतमाळ, धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळी पिकांचे सध्या पंचनामे सुरू आहेत आणि चारा टंचाईमुळे दूध उत्पादक सुद्धा अडचणीमध्ये आले. त्यामुळे जालन्यामध्ये जर पाण्याचा अपव्यय होत असेल किंवा विनाकारण पाण्याचा जास्त वापर होत असेल तर 5 ते 25 हजारापर्यंत दंड जालना महानगरपालिकेनं ठेवला आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.
2: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मोडेल तुम्हाचं तंगड
1: ओळी जरा तिथंच थांब थांब थांब दबळ नको येऊ तुझे बाबा बघता
0: तुला मी लांब लांब लांब

0: ऐकताय स्नेहलयाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा आर्जन तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहेच आणि त्याचबरोबर महत्वाच्या काही घडामोडींकडे वळूयात. RBI अर्थात रिझर्व्ह बँकेनं 4 वर्षांमध्ये रेपो रेटमध्ये वाढ केलेली आहे. रिझर्व्ह बँकेचे RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो रेटमध्ये 0.25% वाढ केली आहे आणि 5.50% घोषणा केली आहे. RBIनं गेल्या 4 वर्षांमध्ये हा पहिल्यांदाच रेपो रेट वाढवलाय. रेपो रेट वाढल्यामुळं आता होम लोन, पर्सनल लोन आणि कार लोनचे EMI महाग होणार आहेत. याशिवाय गव्हर्नर यांनी MPC स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीचा जो दर आहे 5.25% आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीचा दर आहे 5.75% केल्याचं जाहीर केलंय. गेल्या 4 वर्षांमध्ये RBIनं पहिल्यांदाच रेपो रेटामध्ये वाढ केलेली आहे. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित, स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहेच आहे आणि त्याचबरोबर FDA ची कारवाई अन्न आणि औषध प्रशासन विभागाची आपण पाहतो आहोत. तुकाराम मुंडे FDA चे आयुक्त यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या टीमनी नवी मुंबईमधल्या APMC तुर्भे फळ मार्केटमध्ये सुद्धा भेट दिली आणि साधारण 67,814 किमतीची 1394 किलो केमिकलनं पिकवलेली जी काही केळी आहे ती जप्त केली आहे. बघा, आपण फ्रुट्स खातो, आहारामध्ये फळांचं सेवन करतो आणि आता पटकन पिकवण्यासाठी फळं वेगवेगळे जे काही रासायनिक केमिकल्स आहेत ते वापरले जातात आणि 1394 किलो जी केमिकलनं पिकवलेली केळी होती ती जप्त करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करून ही केळी थेट इथे फॉन द्रावणात बुडवली जात असल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं आहे. याशिवाय सोलापुरामध्ये डिटर्जंटची सुद्धा भेसळ आढळली आहे. 16,730 लिटर दूध FDA नष्ट केलंय. या प्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल झालाय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-6465 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

मध्ये धर सर सर झाडावर चढ आणि उतर मार कोलांटी उडी घे धण्याची पुडी माझी काढशील खोडी तर मारील छडी माझा मावसा तुझी मावशी आले शेकतीला मला म्हातारा म्हाताऱ्याची बायको

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चना तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहे, आणि सध्या महाराष्ट्रामधलं वातावरण जर म्हणाल तर ऑक्टोबर हीट सारखं प्रचंड आपल्याला उष्णतेचं जाणवतंय. म्हणजे अक्षरशः दुपारच्या वेळेला कडक उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या आपल्याला सध्या जाणवतात, आणि ऑक्टोबर हीटचा हा जो परिणाम आहे तो आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये जाणवत आहे. महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मान्सून परतीनंतर महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर हीटचा प्रभाव जो आहे तो वाढताना दिसतोय. हवामान विभागानं गडचिरोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवलाय आणि हा येलो अलर्ट जारी केलाय. सिंधुदुर्ग कोल्हापुरामध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये ऊन आणि उकाडा सध्या प्रचंड वाढलेला आहे आणि त्यामुळेच वातावरणामधले हे बदल जे आहेत ते बघायला मिळतात. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आहे आणि त्याचबरोबर महागाईच्या या सगळ्या काळामध्ये आता पुण्यामध्ये CNGचे दर 2 रुपयांनी वाढलेत। नवा दर हा 100 रुपये प्रति किलो असणार आहे। टोरंट गॅस कंपनीनं पुण्यामध्ये CNGच्या दरामध्ये प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे आणि 7 ऑक्टोबरपासून म्हणजे कालपासून हे नवीन दर जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत। 100 रुपये 50 पैसे प्रति किलोचा हा पुण्यामधला CNGचा दर झाला आहे लागू, जो आधी 98 रुपये होता आणि आता 2 रुपयांनी वाढलेला आहे। या दरवाढीचा फटका ऑटो बसेस कॅब चालक आणि खासगी वाहनधारकांना नक्कीच बसणार आहे। सणासुदीचे दिवस येत आहेत आणि त्याचबरोबर महागाईचा हा जो काही आकडा आहे तो सुद्धा वाढताना आपल्याला दिसतोय। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो, पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत। देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे। जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे।
4: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480।

0: नगर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपर फाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती। संकलक निवेदक आणि सादर करते किरण दहाळे।
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनः प्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता।
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 एफएम हा ऍप डाउनलोड करा।
1: आदि माया आदि शक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी। कॅमल सुपरफाईन साबुदाणा

0: भाग आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आराशन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहेच आणि त्याचबरोबर MPSC आंदोलनाबाबत आपण बोलणार आहोत. MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस गेली. पुण्यामध्ये MPSC विद्यार्थी यांच्या आंदोलनावरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकार, पुणे पोलीस आयुक्त आणि आंदोलक आयोजकांना नोटीस बजावली आहे. आंदोलकांनी MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि 48 तासांचा अल्टिमेटम सुद्धा दिलाय. आमदार रोहित पवार यांनी पुणे बंदचा इशारा दिलाय. दरम्यान या प्रकरणावर लवकरच सुधारणा आणि सुनावणी होणार असल्याचं सांगितलं आहे. पण सध्या 7 दिवस होऊन सुद्धा MPSC हे आंदोलन जे आहे ते सुरूच आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आरजेर तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची AP सिंग यांच्या जागी भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑपरेशन सफेद सागर, ऑपरेशन रक्षक, कोप इंडिया आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेले दीक्षित 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या शाखेत दाखल झाले होते. त्यांनी स्वदेशी बनावटीचे LCA तेजस हे विमान दलामध्ये दाखल केलं होतं आणि यासाठी ते ओळखले जातात. एअर मार्शल आशुतोष दीक्षित आता भारतीय हवाई दलाचे प्रमुख असणार आहेत. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र.
3: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगर अंगोल पूर्णांक 4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. महाराष्ट्रामध्ये पोलीस प्रशासनानं जर कुठल्याही स्वरूपाची धाडसी कामगिरी केली तर आता मुख्यमंत्री शौर्य पदक पोलिसांना मिळणार आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र सरकारनं धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री शौर्य पदक योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. विजेत्यांना 50,000 रुपये रोख पदक आणि प्रशस्तीपत्रक मिळणार आहे. दरवर्षी 1 मेला या पुरस्काराची घोषणा होणार आहे आणि मरणोत्तर पदकाची सुद्धा तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा सुद्धा मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवाळीचा सण लवकरच येतो आहे आणि दिवाळी आधी जर कोणी फटाके उडवत असेल मुंबईमध्ये, तर मुंबईमध्ये आता फटाके फोडण्यासाठी बंदी पोलिसांकडून जाहीर झाली. पोलिसांकडून नियमावली सुद्धा मुंबईसाठी जाहीर करण्यात आली. दिवाळीचा सण आता जवळ आलाय, पण दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फटाके वाजवले जातात आणि मुंबई पोलिसांनी फटाके फोडण्याबाबत आता नियमावली जारी केली आहे. मुंबईमध्ये रहदारींच्या रस्त्यावर जर फटाके फोडले तर त्यासाठी बंदी घातली आहे. 7 ऑक्टोबर पासून मध्यरात्रीपासून ते 4 डिसेंबर पर्यंत ही बंदी फटाक्यांसाठी घातलेली आहे. मुंबईमध्ये फटाके फोडण्यासाठी ही बंदी असेल. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: कार आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे. पितृपक्षाचा हा काळ आहे. पितृपक्षामध्ये पूर्वजांचा सन्मान केला जातो. पूर्वजांचा सन्मान पितृपक्षामध्ये दान करून करूयात. अहिल्यानगरच्या स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये पितृपक्षाच्या या 15 दिवसाच्या पुण्यकाळामध्ये तुम्ही सुद्धा दान करू शकता. या पवित्र काळात पूर्वजांच्या प्रती आदर व्यक्त करा. 26 सप्टेंबर पासून ते 10 ऑक्टोबर पर्यंत असणारा हा पितृपक्षाचा काळ. स्वेच्छेनं तुम्ही स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये 450 लाभार्थ्यांना, इथल्या मुलांना भोजन देऊ शकता. विविध प्रकारचं धान्य किंवा धान्य देण्यासाठी आर्थिक सहयोग देखील देऊ शकता. आपलं अमूल्य दान हीच पूर्वजांना श्रद्धांजली ठरेल. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता संगीता सानप 90110018 भारत 90110016 आणि ताज शेख 90110028. सहयोग पाठवल्यावर त्याचा स्क्रीनशॉट किंवा आपला संपर्क क्रमांक पावतीसाठी आम्हाला आवर्जून पाठवावा ही विनंती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि त्याचबरोबर पितृपक्षाला सुद्धा सुरुवात झाली. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पुराण काळापासून पितृपक्ष, ज्याला पितृपंधरवड असं म्हटलं जातं, याला अनादि काळापासून महत्व आहे. काही कारणास्तव पूर्ण श्राद्धविधी करणं शक्य न झाल्यावर अमान्य श्राद्ध करावं, म्हणजेच क्षमतेनुसार धान्य, तांदूळ, तीळ, तेल, तूप, गुळ, बटाटे, नारळ, विडा, दक्षिणा, शिदा साहित्य एखाद्या खरंतर पुरोहिताला द्यावं. पिंडदान करून श्राद्ध करणे, सगळ्या कुळातील सगळे पितर, अन्न आणि उदक यांच्या अपेक्षेनं आपल्या वंशजाजवळ येण्याचा काळ म्हणजे हा पितृपक्षाचा काळ आहे. पितृपक्षाच्या या काळामध्ये पितृलोक पृथ्वी लोकाच्या सगळ्यात जास्त जवळ येतात. पितरांना दिलेलं अन्न, उदक, पाणी, पिंडदान त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचतं, त्यामुळे ते संतुष्ट होतात आणि कुटुंबियांना आशीर्वाद देतात. श्राद्धविधी केल्यानं पितृदोषामुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधनेला सहाय्य होतं. सर्व पितृ तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी पितृपक्षामध्ये महालश्राद्ध अवश्य करावं. पितृपक्षामध्ये दानधर्माचं महत्व अनन्य काळापासून आहे आणि

मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण, तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम आणि त्याचबरोबर महत्वाच्या काही अपडेटकडे ओढ्या. दुष्काळ सध्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्यामध्ये 75% जाहीर केलाय. दुष्काळाच्या संकटामध्ये सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र मंत्रिमंडळ उपसमितीनं दुष्काळ निवारणासाठी शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 10% पाणी कपात लागू केली आहे. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या बँकांवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. चारा डेपो उभारणी, रब्बी पिकांना प्राधान्य आणि दिवाळीपूर्वी मदत वाटपाचं नियोजन करण्याचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय पथक 2 दिवसांमध्ये राज्याचा दुष्काळी दौरा करणार असल्याचं सांगितलंय. दिवाळीपूर्वी ही मदत वाटण्याचं नियोजन आहे आणि याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा आर्जन तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, महत्वाच्या काही अपडेट्सकडे आपण वळणार आहोत. आपल्या नगर जिल्ह्यामधल्या महसूल प्रशासनामध्ये बऱ्याच वेळा दीर्घकाळ काही प्रलंबित जमीन आणि महसूल विषयक दावे असतात, काही अपील्स असतात, काही अशी प्रकरणं असतात की ज्यांचा परस्पर संमतीनं जलद निपटारा करण्यासाठी आता महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत श्रीगोंदा आणि पारनेर उपविभागामध्ये विशेष महसूल लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलंय येत्या 28 ऑक्टोबरला. तहसील कार्यालय श्रीगोंदा या ठिकाणी हे लोकअदालत पार पडणार आहे. हे लोकअदालत श्रीगोंदा आणि पारनेर उपविभागासाठी असेल. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे आणि याचं औचित्य साधत शासनानं 1 सप्टेंबरपासून ते 31 मार्च 2027 पर्यंत महसूल लोकअदालत अभियान राबवण्यासाठी मान्यता दिली आहे. महसूल प्रशासनातील अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये दीर्घकाळ प्रलंबित ज्या काही पात्र प्रकरणं आहेत त्यांचा लवकरच लोकअदालतीच्या माध्यमातून निपटारा करण्याचं जे काही नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. नागरिकांना अनावश्यक न्यायालयीन प्रक्रियेपासून सुद्धा नक्की सुटका मिळू शकते आणि नक्की श्रीगोंदा पारनेर उपविभागातील न्यायालयांमध्ये अनेक पात्र प्रकरणांचा लोकअदालतीमध्ये समावेश आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर्ज ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आपल्या संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये सेवा संकल्प अभियान अगदी जोरदारपणे सुरू आहे. राजुरीमध्ये सुद्धा सेवा संकल्प अभियानाच्या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आलंय. राहत्यामध्ये बचत गटातील सामुदायिक संसाधन व्यक्ती CRP आणि ग्रामसंघ पदाधिकारी यांनी घनकचरा व्यवस्थापन नियम याबाबत मार्गदर्शन करण्यात आलंय. कचऱ्याचं उगमस्थळी वर्गीकरण करणं किंवा ओला आणि सुका कचरा याचं वर्गीकरण करणं आणि याचा पुनर्वापर पुनर्चक्रण स्वच्छता उपक्रमांमध्ये सुद्धा नागरिकांनी सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवलाय. प्लास्टिक कचऱ्याचं व्यवस्थापन सुद्धा कसं करायचं हे प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून इथे दाखवून दिलंय. श्रोते हो, महत्वाच्या आज आपण घडामोडी आणि काही गोष्टी आपण जाणून घेतल्या. आपल्या शोची वेळ आता संपत आलेली आहे त्यामुळे थोड्याच वेळामध्ये अर्ज ऋतू तुम्हाला भेटायला येते. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, आपला शो सुरू झालाय गोष्टी तुमच्या आमच्या. आणि मला खरं तर कसं येऊ तुम्हाला भेटायला आणि कशा पद्धतीने, एकतर आजची सुरुवात खूप भारी करायची होती, सगळ्या गोष्टी होत्या. पण मंडळी, आपण सगळे जाणताच की आजची सकाळ आपल्या भारतीय कलाक्षेत्रासाठी आणि आपल्या सर्वांसाठीच अत्यंत दुःखाची आणि सुन्न करणारी बातमी घेऊन आली. मंडळी, आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे संवादातील बिनधास्तपणा आणि त्याचसोबत मंडळी रोखठोक व्यक्तिमत्वासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आता आपल्यात नाही आहेत. वयाच्या 75व्या वर्षी गोव्यामध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. गमन, परिंदा, क्रांतीवीर, अग्निसाक्षी यांसारख्या मंडळी कितीतरी हिंदी चित्रपटांतून ते त्याचसोबत नटसम्राट या मराठी चित्रपटातील अजरामर भूमिकेपर्यंत नानांनी अभिनयाचा असा मानदंड निर्माण केला ज्याची आता मंडळी खरंच तुलना होणं अशक्य आहे. पडद्यावरचा त्यांचा तो आक्रमक असा अंदाज, त्यांची ती खास संवाद फेक आणि डोळ्यांतून व्यक्त होणारे भाव प्रेक्षकांना खरंच थेट भिडत होते. 3 राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या या महान कलावंतानं फक्त अभिनयातच नाही बरं का मंडळी, तर नाम फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठी मदत करून सामाजिक भान सुद्धा जपलं. मंडळी, नाना पाटेकर यांच्या रूपानं भारतीय सिनेसृष्टी एक निखळ आणि खराखुरा नटसम्राट काळाच्या पडद्याआड आज गेलेला. रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, आपल्या स्नेहालय परिवाराकडून, आपल्या त्याचसोबत आपल्या सर्व श्रोत्यांकडून, माझ्याकडून या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतं. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

हाय, हॅलो, नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपल्यातून निघून गेलेले आपले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलायचं झालं ना, तर फक्त त्यांचा अभिनय किंवा त्यांचे पडद्यावरचे जे संवाद आठवून चालणार नाही आहे. नाना म्हणजे फक्त एक स्टार नव्हते मंडळी, तर ते एका जिवंत संवेदनक्षम माणसाचं नाव होतं. नानांचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता बरं का. मुंबईमध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये अवघ्या 35 रुपयांच्या पगारावर त्यांनी काम केलं, पोस्टर्स रंगवण्याचं काम केलं. पण या संघर्षानं त्यांना कधीच तोडलं नाही, उलट माणसांची आणि त्यांच्या दुःखाची खरी ओळख करून दिली. आणि म्हणूनच जेव्हा त्यांनी सिनेसृष्टीत यशाचं शिखर गाठलं, 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळवले, तरी त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. जेव्हा महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची सावली पडून शेतकरी राजा संकटात पडला होता, तेव्हा नाना शांत बसू शकले नाहीत. त्यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मिळून नाम फाउंडेशनची स्थापना केली. गावागावात जाऊन पाण्याचे साठे तयार करणं, तलाव खोल करणं आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार देणं या कामांमध्ये नानांनी स्वतःला झोकून दिलं होतं. त्यांचा हा विचार नेहमी मनाला स्पर्शून जायचा, मला लोकांकडून मिळालेल्या प्रेमाची परतफेड करायची. कारगिल युद्धाच्या वेळी सैनिकांच्या पाठीशी उभे राहण्यापासून ते खऱ्या अर्थानं सामान्यांचा नटसम्राट होण्यापर्यंत नानांनी माणूस म्हणून जगायचा मार्ग दाखवून दिला. अभिनय तर अनेक जण करतात मंडळी, पण

0: झाल्या प्रकाराबद्दल बोलत असाल तर तुमच्या सुनबाईची माफी मागितली.
1: तुम्ही माफी मागितली म्हणून चिडले मी. आपली दुखरी बाजू काल तुम्ही नेहा समोर उघडी केली.

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. मंडळी, आज जेव्हा आपण नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा देतोय तेव्हा त्यांचा तो पडद्यावरचा रुबाब, त्यांचे ते भेदक डोळे आणि ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा आणणारी त्यांची संवाद फेक डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहत नाही. भारतीय सिनेसृष्टीत जिथे संवादांच्या मांडणीचे काही नियम ठरलेले असायचे तिथे नानांनी स्वतःची एक वेगळी अनोखी शैली निर्माण केलेली. क्रांतीवीर चित्रपटातला तो प्रसंग असो जिथे ते म्हणतात की ये हिंदू का खून है, ये मुस्लिम का खून है, बता इसमें हिंदू कौन सा है और मुस्लिम कौन सा, किंवा परिंदा मधला क्रूर कितीही तरीही अस्वस्थ करणारा अण्णा, नानांनी प्रत्येक भूमिका जी आहे ती पडद्यावरती जगली आहे. तिरंगा, अग्निसाक्षी, गुलाम ए मुस्तफा, वेलकम मधला मजनू भाई आणि त्याचसोबत त्याचा कॉमिक जो अंदाज आहे तो असो, किंवा मराठीतील नटसम्राट, ते आपल्याला तर माहीतच आहे की आपली ती एक फेवरेट प्रत्येकाची मूव्ही बनत गेलेली आहे की नटसम्राट मधला गणपतराव बेलवलकर. नानांनी दाखवून दिलं की अभिनय म्हणजे केवळ संवाद पाठ करून बोलणं नाही तर भावभावनांची ती उत्कटता जी प्रेक्षकांच्या थेट हृदयापर्यंत पोहोचवणं आहे. त्यांना मिळालेले 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 4 फिल्मफेअर पुरस्कार हे त्यांच्या या अफाट कौशल्याची केवळ पावती आहेत, पण त्याहूनही मोठा पुरस्कार म्हणजे जगभरातील करोडो प्रेक्षकांच्या मनावरती त्यांनी निर्माण केलेलं अधिराज्य. नानांचा अभिनय, त्यांचा तो निडर बाणा आणि कलासृष्टीतील त्यांचं योगदान आपल्या मनात कायम जिवंत राहणार आहे मंडळी. आणि खरं सांगू का, एक नाना पाटेकर एक पर्सनली मला त्यांना खरंच भेटायचं होतं. आयुष्य मध्ये मला एक वाटत होतं की यार, मला जर कोणत्या अभिनेत्याला, कोणत्या नटाला जर मला भेटायचंय तर ते म्हणजे नाना पाटेकर. आणि मंडळी, एक ॲज अ नाटक, तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे की मी एक नाटकातली मुलगी आहे आणि एक नाटक म्हटलं की नाना पाटेकरांशी असं एक तो धागा जुळलेला असतो प्रत्येक कलाकाराचा. रंगमंचावरती जेव्हा आपण जातो तेव्हा आपण त्यांची छबी मनामध्ये घेऊन जातो की यार, जर मला भूमिका साकारायची आहे ना तर त्यांच्यासारखा कॉन्फिडन्स, त्यांची जी लय तर ती प्रत्येक वेळी माझ्या मनामध्ये येऊ दे किंवा मला ती साकारता येऊ दे, हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. आणि त्यांनी ते खरंच प्रत्येक सध्या तरुणाच्या, कलावंताच्या हृदयामध्ये नानांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली. मंडळी, आता या महान कलावंत जो आहेत, कलावंत कलाकार कधीही संपत नाहीत, ते अजरामर राहतात. आणि नाना, खरंच तुम्ही अजरामर राहणार आहात. तुम्हाला आपल्या रेडिओ नगर 90.4 FM कडून विनम्र अभिवादन आहे. मंडळी, भेटूया थोड्याच वेळात, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक, निवेदक आणि सादर करते किरण दहाळे.
2: महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती, रविवार 18 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता. याच कार्यक्रमाचं पुनः प्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
1: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 FM हा ऍप डाउनलोड करा.
2: आदि माया आदि शक्ती, प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा

0: हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी एक बातमी मी वाचत होते आणि खरंच आज मला ती मनाला खूप भावली बरं का. आता ही बातमी जी आहे ती सकारात्मक आहे आणि आपल्या खास महिलांसाठी आहे. मंडळी महिलांचा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि सुखकर होते. गुरुग्राममधील फेरी राईड्स या स्टार्टअप बद्दल तुम्ही ऐकले का. या महिले बाईक टॅक्सी प्रवासादरम्यान आलेल्या गैरसोयीमुळे या भन्नाट कल्पनेचा जन्म झालाय. अजय कुमार आणि विंध्या महरेत्रा यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामध्ये महिलांसाठी थेट महिलांद्वारेच ई बाईक आणि कॅब चालवल्या जातात. 2023 पासून आतापर्यंत त्यांनी तब्बल 80,000 जास्त सुरक्षित राईड्स पूर्ण केल्यात आणि विशेष म्हणजे इथे काम करणाऱ्या मातांना आपल्या मुलांच्या शाळेच्या वेळेनुसार शिफ्ट निवडण्याची मोकळीक मिळते. आज 30 जास्त महिला ई बाईक चालवत असून आत्मविश्वासानं त्या पुढे जात आहेत आणि मंडळी खरंच ही कौतुकास्पद बाब आहे. जसं गुरुग्राममध्ये ही गोष्ट होतीये, महिलांमध्ये बदल होतोय, महिलांच्या विचारसरणीमध्ये असेल किंवा त्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीमध्ये असेल, तिथे जसा बदल होतोय आणि महिला ज्या स्वतःच्या पायावरती उभं राहत आहेत ना, खरंच मला असंही वाटतंय की फक्त गुरुग्राममध्येच नाही तर संपूर्ण आपल्या देशभरामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा विविध जे नवनवीन स्टार्टअप आहेत, काही ज्या आयडियाज आहेत, तर त्या महिलांनी अप्लाय केल्या पाहिजेत आणि यावरती खरंच त्यांनी काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत. आणि आपल्याला कसं आहे की मंडळी एक नोकरी पेशा वगैरे जर म्हटलं तर टाइम रुटीन ठरलेला असतो. अनेक मातांना त्या गोष्टी जमत नाहीत कारण घरी बाळ असतं, कुटुंब असतं आणि त्याचसोबत आपल्या घरच्यांची एक देखरेख करणं वगैरे या सगळ्याच गोष्टी असतात. त्यामुळे नवीन स्टार्टअप करणं, त्यामुळे त्यांना वेळेचं नियोजन करता येतं आणि त्याचसोबत मंडळी स्वतःच्या मनाप्रमाणे आपला बिझनेस त्यांना सुरू करता येतो. त्यामुळे मंडळींनो, माझ्या महिला मित्रांनो, मला तुम्हाला खरंच सांगावंसं वाटतं की काही जरी तुमच्याकडे नवीन स्टार्टअपची आयडिया असेल तर नक्कीच तुम्ही मला देखील शेअर करा. 90111123090 या आपल्या संपर्क क्रमांक कवरती आणि मंडळी अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1-2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, एका खूप महत्वाच्या गोष्टीवरती आणि विषयावरती मला तुमच्याशी बोलायचंय आणि खरंच काळजी करण्यासारखी ही गोष्ट आहे जी मला तुमच्याशी शेअर करायची आहे. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे मंडळी की यावर्षी पाऊस हा सरासरीपेक्षा अत्यंत कमी झालेला आहे आणि परतीच्या पावसाकडून थोडीफार अपेक्षा होती की पाऊस येईल, पण परतीचा पाऊस देखील काय मनाप्रमाणे झालेला नाही आहे, ज्यामुळे आपल्या नद्या आणि तलाव पूर्णतः भरलेले नाही आहेत आणि महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांना अनेक जिल्ह्यांना दुष्काळग्रस्त भाग म्हणून आता एक सांगितलेलं आहे आणि म्हटलेलं सुद्धा आहे, घोषित केलेलं आहे. आता या येत्या उन्हाळ्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आता हीच ती वेळ आपल्याला जागरूक होण्याची. आगामी उन्हाळ्यातील अडचणी कमी करायच्या असतील तर मंडळी आपल्याला आतापासूनच पाण्याचा जपून वापर अत्यंत विचारपूर्वक वापर करावा लागणार आहे. नद्या आणि तलावांमध्ये पाणी टिकून राहिलं तरच आपला जो उन्हाळा आहे तो सुसह्य जाणार आहे. त्यामुळं काही छोट्या छोट्या बदलांची आपल्याला गरज आहे. जसं की आपण जसं बेसिनमध्ये आपण जेव्हा भांडे घासतो, जेव्हा आपण नळ सुरू ठेवतो, हात धुतो, तेव्हा सतत तो सलग सुरू ठेवण्याऐवजी आपल्याला जसं जसं पाणी हवं आहे, जसं आपल्याला गरज आहे, तर त्या गरजेनुसारच आपण पाणी घेणं गरजेचं आहे. त्याचनुसार मंडळी अनेकांच्या घरी शावर आहे, अनेक जण शावरमध्ये आंघोळ करतात, तर आपल्याला ते कळत नाही की किती पाणी आपण घेतलेलं आहे आणि किती पाणी आपलं वाया गेलेलं आहे, किती वेळ आपण शावरखाली आंघोळ करत आहोत. त्यामुळे सगळ्यात जर बेस्ट उपाय जर म्हटलं मंडळी तर आपली बादली आहे. बादलीमध्ये पाणी भरून मग जर आपण आंघोळ केली तर एक आपल्याला पाण्याचं नियोजन करता येतं. आणि मंडळी आपण पाणी जसं साठवतो किंवा पाणी जसं आपण जपून वापरायचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीनं आता सध्या मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की रोगराई पसरत आहे, व्हायरल इन्फेक्शन्स होत आहेत अनेकांना, कारण आता वातावरण बदल होतोय. त्यामुळे मंडळी पाणी उकळून पिणं सुद्धा खूप गरजेचं झालंय. तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि जसं करून येणाऱ्या पुढील काळामध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्याला एवढा त्रास भोगावा लागणार नाहीये. तर आतापासूनच हे छोटे छोटे बदल करा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून गाईज. दुपारचे 12 वाजलेत. आपला गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू आहे आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज शेतकरी बांधवांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्याचसोबत आपल्या महिला वर्गासाठी एक महत्वाची बातमी आहे आणि जी मी तुमच्यासाठी आली आहे, तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे. मंडळी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा आता मोठा विस्तार करण्यात आलाय. या योजनेमध्ये भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील आई वडील, पती पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी तसंच घटस्फोटित किंवा एकल महिलांचा मुलींचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. 10 ते 75 वयोगटातील व्यक्तींचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळणार आहे. मृत्यू झाल्यानंतर 2 लाख रुपये तर अपंगत्वाच्या स्वरूपानुसार 1 ते 2 लाख रुपयांचे सहाय्य दिले जाईल. आता यामध्ये रस्ता अपघात, विजेचा धक्का, सर्पदंश किंवा पूर यांसारख्या विविध अपघातांचा देखील समावेश आहे. मंडळी, खरंच ही दिलासादायक बातमी आहे कारण शेतकरी राजा एवढे कष्ट करतो आणि आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि खरंच या शेतकरी बांधवांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी अशा योजना राबवणं खरंच ही काळाची गरज आहे. म्हणजे अशाच अपडेटसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, दुपारचे 12:11 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोलायला. आणि त्यासोबत मंडळी, सध्या हा जो विषय जो मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे, तर खरंच मंडळी आपण त्यावरती विचार करणं आणि कुठेतरी आपण त्या गोष्टी टाळणं खरंच गरजेचं आहे. मंडळी, आजकाल आपल्यापैकी बरेच जण ऑफिसचं काम असो, अभ्यासाचे प्रोजेक्ट असोत किंवा नवीन आयडिया शोधायचे असो, तर सर्रासपणे चॅट जीपीटी किंवा AI टूल्सचा वापर करतो. पण मंडळी, हे वापरताना एक छोटीशी खबरदारी घेणं फार गरजेचं आहे. चॅट जीपीटीवरती काहीही सर्च किंवा टाईप करण्यापूर्वी आपली वैयक्तिक सुरक्षा नक्की पाळा. कधीही तुमचा फोन नंबर, घराचा पत्ता, बँक डिटेल्स किंवा पासवर्ड तिथं शेअर करू नका. इतकंच नाही तर तुमच्या ऑफिसचे गोपनीय डॉक्युमेंट्स किंवा प्रायव्हेट कोड सुद्धा तिथं पेस्ट करणं टाळा. AI कडे आपण जो डेटा देतो तो त्याच्या ट्रेनिंगसाठी पुढे जाऊन वापरला जाऊ शकतो आणि म्हणूनच AIचा वापर तुम्ही नक्की करा, पण स्मार्टपणे करा आणि सुरक्षित राहून करा. चला तर मग मंडळी, डिजिटल जगातील अशाच कामाच्या आणि एकदम महत्वपूर्ण गोष्टी ऐकण्यासाठी आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी असंच आपल्या रेडिओशी जोडलेले राहा आणि आपल्या शोमध्ये आपण भेटणार आहोत अगदीच थोड्या वेळात एका नवीन अशा गोष्टीसोबत, नवीन अशा चर्चेसोबत. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पेज ला क्लिक करा. नवन करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या. वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा. शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तो चल सिद्ध फड़ी
1: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आरजे ऋतू आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मंडळी 12:28 झाले दुपारचे आणि एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोलायला मी आली आहे तुम्हाला भेटायला आणि मंडळी खरंच या विषयावरती आपण स्पेशली बोलत नाहीत आणि या विषयावरती बोलायला आपण कुठेतरी टाळाटाळ करतो किंवा लाजतो पण हा महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे मंडळी महिला अजूनही संकोचतात तो विषय म्हटलं तर एक व्हाईट डिस्चार्ज म्हणजेच अंगावरून पांढरं जाणं आता पांढरा स्त्राव होणं खरं तर ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे बरं का मंडळी पण जी गर्भाशय स्वच्छ ठेवण्यामध्ये ठेवण्यास ती मदत करत असते पण जर हे प्रमाण खूप अचानक वाढलं असेल सोबत दुर्गंधी खाज जळजळ किंवा कंबरदुखीचा त्रास होत असेल ना तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका हे इन्फेक्शन किंवा न्यूट्रिशनच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं अशा वेळी घरगुती उपायांवरती वेळ घालवण्यापेक्षा अजिबात न घाबरता किंवा न लाजता स्त्री रोग तज्ञांचा गायनोकॉलॉजिस्टचा नक्कीच सल्ला घ्या आणि सोबतच मंडळी भरपूर पाणी प्या चांगला पोषक आहार घ्या आणि स्वच्छता राखा तुमचं आरोग्य ही तुमची खरी ताकद आहे मंडळी आपल्या महिलांना प्रत्येक महिन्याला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं मासिक पाळीसारख्या गोष्टी त्यांचं जे आरोग्य असतं किंवा ते सुधरवण्याचंच काम करत असतं पण त्या काळामध्ये प्रचंड पोटदुखी कंबरदुखी हातपाय दुखणं वगैरे मूड स्विंग्स यासारख्या गोष्टी होतच असतात आणि त्यातल्या त्यात मंडळी जर परत व्हाईट डिस्चार्जसारखा जर प्रॉब्लेम अनेकांना जर होत असेल ना तर ही गोष्ट जरा एक आपण काळजी करण्यासारखी आणि त्याकडे गांभीर्याने पाहण्यासारखी गोष्ट आहे आणि मंडळी कसं असतं की महिला या प्रत्येक साठी काम करत असतात झुरत असतात घरची कामं असू देत ऑफिसचं काम असू दे आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देणं सासू सासऱ्यांची आई वडिलांची सेवा करणं याकडे त्या सतत लक्ष देत असतात पण स्वतःच मात्र आरोग्य जपणं त्यांना खरंच त्याकडे ते लक्ष देत नाहीत किंवा कुठेतरी टाळाटाळ केल्याचे प्रकार आपल्याला दिसतात त्यामुळे मंडळींनो सखींनो जर तुम्ही सुरक्षित असाल तुमचं आरोग्य जर सुरक्षित असेल ना तर अख्खं कुटुंब स्वस्थ असतं निरोगी असतं त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि त्यानंतरच मंडळी कुटुंबाची सुद्धा ऑटोमॅटिकली काळजी घेतली जाते त्यामुळे स्वतःच्या हेल्थ बाबत आरोग्याबाबतीत वगैरे अजिबात हलगर्जीपणा करू नका आणि असं काहीही तुम्हाला जाणवलं तर नक्कीच त्वरित आपण जे स्त्रीरोग तज्ज्ञ असतात त्यांच्याकडे जा आणि सल्ला घ्या आणि तुम्हाला जोही कोणता प्रॉब्लेम होतोय तो निसंकोचपणे त्यांना पूर्णतः सांगा मंडळी मी आहेच तुमच्यासोबत आणि अशाच गोष्टींसह भेटणार आहोत आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत. दुपारचे 12:40 झालेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपल्या महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाची एक खूप मोठी आणि छान बातमी मी घेऊन आली आहे. बरं का मंडळी, महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायद्याअंतर्गत अवघ्या 21 दिवसांमध्ये तब्बल 37,93,000 महिला शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या सेवा संकल्प अभियानात कृषी विभागानं हा नवा रेकॉर्ड केलाय. यामध्ये यवतमाळ जिल्हा राज्यामध्ये अव्वल ठरलाय, तर पुण्यातूनही या उपक्रमाला मोठा पाठिंबा मिळालाय. आता या नोंदणीमुळे आपल्या शेतकरी महिला ज्या आहेत त्यांना 7-12 उतारावरील तांत्रिक अडचणी दूर होऊन स्वतंत्र कायदेशीर ओळख मिळणार आहे. आणि शिवाय ट्रॅक्टर, बी बियाणं, कृषी अवजारे आणि थेट पीक कर्जाचा लाभ सुद्धा कोणत्याही मध्यस्थाशिवाय स्वतःच्या नावानं घेता येणार आहे. मंडळी, खरंच ही खूप कौतुकास्पद तर बाब आहेच. आणि महिला सक्षमीकरणाकडे आणि महिलांसाठी काहीतरी ज्या आपण उपाययोजना वगैरे करत असतो, तर त्याकडे आणखी एक मोठं पाऊल आता उचलण्यात आलेलं आहे. आणि नक्कीच याचा फायदा अनेक महिला शेतकरी वर्गाला, आपल्या महिला भगिनींना होणार आहे. तर त्यामुळे मंडळी, अशा या योजना होत राहिल्या पाहिजेत आणि आपल्या महिलांना अशाच नवनवीन योजनांचा लाभ सुद्धा घेता आला पाहिजे. अशाच नवनवीन अपडेट्ससह भेटूयात आपण थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपण बऱ्याच गोष्टींवरती चर्चा केली, अनेक गोष्टी आपण जाणून घेतल्या, समजून घेतल्या, महिलांबाबतीतल्या असतील अनेक अपडेट्स जे आहेत, अनेक सरकारच्या ज्या योजना आहेत याबाबतीत आपण बोललेलो होतोच. आणि मंडळी, त्याचसोबत आज खरंच एक अत्यंत दुःखद घटना घडली, दुःखद बातमी आपल्या समोर आली. ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांचं आज निधन झालं. तर मंडळी, खरंच ही मनाला चटका लावून जाणारी बातमी आहे. आणि खरंच आपण नाना हे एका अजरामर राहणारच आहेत, कारण एक कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते कायमच आपल्या सर्वांच्याच आठवणीत राहणार आहेत. आणि मंडळी, आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, आपल्या स्नेहालय परिवाराकडून, माझ्याकडून, सर्व श्रोत्यांकडून नानांना विनम्र अभिवादन आहे, भावपूर्ण श्रद्धांजली. मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची आणि आपण उद्या पुन्हा भेटत आहोत, ठीक सकाळी 11 वाजता आपल्या नेहमीच्या वेळेत गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. आणि आता अगदीच थोड्या वेळामध्ये आरजे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता हा शो घेऊन. असंच तुम्ही अविरतपणे आपल्या रेडिओला प्रेम देत राहा. रेडिओवरची नवनवीन गाणी असतील, नवनवीन माहिती असेल, या गोष्टींचा आस्वाद घ्या आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे की स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक नावाजलेली संस्था आहे। स्नेहालयाच्या माध्यमातून अनेक उपक्रम आणि विविध प्रकल्प राबवले जातात, त्यापैकीच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे स्नेहालय संचलित बालभवन। अहिल्यानगर मधील 7 सेवा वस्त्यांमध्ये बालभवनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावरही काम केले जाते। विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या या कार्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। याच अनुषंगाने बालभवन मधील शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण घेण्यात आले। या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे, त्यांच्या गरजा आणि भावना जाणून घेणे आणि त्यानुसार त्यांच्याशी योग्य पद्धतीने संवाद साधणे। या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारे समजून घेतले पाहिजे, त्यांच्याशी दैनंदिन व्यवहारात कशा प्रकारे वागले पाहिजे आणि या शिक्षणाचा आपल्या दैनंदिन जीवनातही कसा उपयोग करता येईल याबाबत कविता करीर मॅडम यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले। चला तर मग नगरकर, या प्रशिक्षणातून शिक्षकांना नेमकं काय शिकायला मिळालं आणि विद्यार्थ्यांना समजून घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे त्यांच्या शब्दात ऐकूया।
3: मॅडम, खरंच मॅडम दर महिन्याला आपल्यासाठी खूप काही म्हणजे सांगते ना, वेळात वेळ काढून स्नेहदार झालं, आपल्या बालभवनाच्या स्टाफसाठी झालं, येवन आज त्या स्नेहालयातल्या मुलींसाठी सुद्धा सेशन घेणार। मी तर म्हणते मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ झालं मॅडम, कारण मॅडम आज एवढा आपल्याला वेळ देत आहे आणि बिझी शेड्यूल मध्ये आज वेळ देणं खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करताय, जे काही ट्रेनिंग घेत आहे खरोखरच ते आपल्या रोजच्या डेली यूज मध्ये किंवा जे काही काम करतोय त्याच्यामध्ये नक्कीच फायदा होत असेल। फायदा झाला असेल तर खरंच मॅडमला सांगणे, कारण मॅडमलाही वाटेल का मी जे काही देते तुम्हाला त्याचा नक्कीच बेनिफिट तुम्हाला मिळतोय, त्याचा आनंद होतोय किंवा येणाऱ्या अडचणीवर तुम्ही कसे मात करताय हे पण आपल्याला त्या सेशन मधून दिसणार आहे। तर मला असं वाटतं सगळ्यांनी बोलतो व्हावं, मॅडम जे जे विचारतील ते सांगणं आवश्यक आहे आणि पुढील सूत्र मी मॅडमच्या हाती देते।
4: थँक्यू मॅडम, धन्यवाद। उषा मॅडम, मागच्या सत्रामध्ये तुम्ही सगळे हजर होतात, तर मागच्या सत्रामध्ये आपण एक महत्त्वाचा विषय घेतला होता, तो कुठला विषय होता तुम्हाला आठवतो? आपण काय काय मागच्या सत्रामध्ये बोललो, शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाचा विषय होता आणि सेशनमध्ये आपण बरंच काही काही बघितलं, तुमच्या बालपणीच्या तुमच्या शिक्षकांची तुमची आठवण काय होती ते बघितलं, जेणेकरून कळतं की ते आपल्या आठवणीत का होते, कारण त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टी होत्या की जे तुम्हाला दिसणार का स्क्रीन? आणि आपल्या आठवणीत ते शिक्षक का राहिले होते, कारण त्यांच्यामध्ये खूप सारे गुण होते आणि आपणही आपल्या तुम्हाला तुम्ही ज्या मुलांना शिकवता त्या मुलांच्या आठवणीत का राहणार आहात, किंवा तुम्हाला तुमच्या या मुलांच्या आठवणीत राहायचं असेल तर फक्त तुम्ही त्यांना जे शिकवता त्याच्या आधारे नसणार आहे, पण तुम्ही त्यांना कसे वागवता, त्यांना तुमच्याबद्दल किती प्रेम, किती आपुलका, किती जिव्हाळा, किंवा तुम्ही शिक्षणापलीकडे तुम्हाला तुम्ही त्यांना कसं वागवलं हे त्यांना आठवण राहणार आहे। कारण तुम्ही जे काय मला सगळ्यांच्या मी आठवणी घेतल्या, सगळ्यांनी मला विषय तर सांगितलाच, पण त्यांच्यामुळे तुम्हाला कसं वाटलं, त्या शिक्षकांमुळे तुम्हाला काय वाटलं हे म्हणून ते आठवणीत राहिले। तर आज माझी इच्छा अशी आहे की तुम्ही सगळेजण जे एवढा सगळा प्रयत्न करून एवढ्या सगळ्या मुलांना सांभाळताय तर त्यांच्या आठवणीत तुम्ही राहायला हवात आणि म्हणून तुम्ही लोकांनी काय काय करावं हे आपण एक सत्र मागच्या वेळेस घेतलं होतं। सत्र आपण जेव्हा संपवलं तेव्हा काही गोष्टी तुम्हाला मी करायला सांगितल्या होत्या, तर तुम्हाला आठवतं आपण काय करायला काय बघितलं होतं की आपण तुम्ही काय करायला हवं त्यातल्या एक दोन गोष्टी?
5: काही प्रश्न
4: हा काय काय प्रश्न दिले होते सांगा मला।
5: पहिला प्रश्न प्रश्न असा होता, माझी ताकद काय आहे, मला माझी कोणती सवय बदलायला हवी, आणि रोज एका मुलाला नेहमीच प्रति न देता मी त्याला जाणून घेण्यासाठी काय करू शकते, असे तीन प्रश्न दिले.
4: तीन होते प्रश्न. आता सगळ्यांनी प्रयत्न केलाय प्रश्नांची उत्तर द्यायची, किंवा एक नाहीतरी तिन्ही नाहीतरी एखादा तरी प्रश्न तुम्हाला लिहिता आला किंवा विचार करता आला असेल. तर आपण जेव्हा केव्हा सत्र घेतो तेव्हा पहिल्या सत्राची थोडीशी आठवण आपल्याला करून घ्यायला हवी. पहिल्या सत्रामध्ये मी काय सांगितलं ते फक्त सत्राला आपण भेटणार काही गोष्टी बोलणार असं होणार नाही. आपण जे बघणार आहोत ते तुम्ही आमला ताणलं तरच तुम्हाला त्याचा फायदा. फक्त इकडे वेळ काढून मी आपले येते. उषा मॅडम सांगतायत की मॅडमचं अटेंड करायचं सेशन म्हणून तुम्ही केलं तर काही उपयोग होणार नाही. म्हणजे मला जे तुमच्याकडनं साध्य करून घ्यायचंय ते होणार नाही. तर आपण जे काही सांगतो ते तुमच्या अंमलात आणण्यासारख्या गोष्टी आहेत, सोप्या गोष्टी आहेत, तुम्हाला सहज तुमच्या रोजच्या तुमच्या क्लासमध्ये करण्यासारख्या गोष्टी आहेत. तर ह्या तीन प्रश्नांचं उत्तर जर कोणी लिहिलं असेल किंवा त्याच्याबद्दल कोणाला बोलायचं असेल पहिले आपण ते बघूया आणि मग आपण पुढे जाऊया. तर पहिला प्रश्न काय होता, माझी ताकद काय आहे. तर सगळ्यांना कोणी ह्याचं उत्तर दिलंय ते मला सांगा. कोणाला उत्तर, कोणी लिहिलंय उत्तर, किती लोकांनी उत्तर लिहिलंय? तीन. व्हेरी गुड, खूप छान. काय उत्तर लिहिलं सांगा?
6: कोणतंही काम करताना प्रामाणिकपणे केलं तर समोरच्या व्यक्तीला ज्यावेळेस.
4: व्हेरी गुड. आणि तुम्ही जर प्रामाणिकपणा तुमचा जर हा गुण आहे तर तुमची मुलं तुमच्याकडनं आपोआपच शिकतील. ते तुम्हाला परत वेगळ्यांनी शिकवायला लागणार नाही. तुम्ही हात वर केला होता तर अर्थातच तुम्ही जेव्हा तेव्हा मुलांशी जेव्हा वागवाल तेव्हा त्यांच्यामध्ये ही सकारात्मकता आपोआपच येणार. तुम्हाला वेगळ्यांनी काही कष्ट करायला लागणार नाही कारण तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी जे वागता किंवा त्यांना जे सांगता त्याच्यामध्ये समजा एखाद्या मुलांनी गृहपाठ केला नाही तर तुम्ही त्यांच्याशी कसं वागता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी ही ताकद आहे अनावधानाने त्याच्याकडे तुम्ही देत आहे. ठीक आहे, तुम्ही काय लिहिलं?
5: माझी ताकद म्हणजे असा प्रश्न आहे, माझी ताकद काय? माझी ताकद म्हणजे माझा आत्मविश्वास आहे, मेहनत आहे. आय कॅन डू इट, मी हे करू शकते आणि हे करणार. किती पण मुलगा ते कठीण आला काय पण कठीण परिस्थिती आली तर मी ते करू शकते. म्हणजे आय कॅन डू इट हा माझा.
4: किती छान, खूप छान. आणि तुम्ही हेच जर दैनंदिन ह्याच्यामध्ये तुम्ही नुसतं बोलत नाही आहात तर तुम्ही करून पण दाखवताय. कारण तुमच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही जे काही आहे खूप अडचणी आल्या असतील, सगळ्यांनाच आल्या असतील, पण तुम्ही ते आय कॅन डू इट तुमचा जो हा जो हुकमी तुमच्याकडे एक काय म्हणायचं तर हे तुमची मुलं पण शिकणारच. तुमच्या जर बालभरवामध्ये आम्ही आलो आणि मुलांना विचारलं तर तुमची ही धमक जी आहे तुमच्या मुलांमध्ये आपोआपच दिसणार आहे. तर माझं ज्या लोकांनी उत्तर दिलं नाहीये तरी काही प्रॉब्लेम हरकत नाहीये, पण तुम्हाला तुमची ताकद ओळखता तरी आली पाहिजे. का महत्वाचं आहे ताकद ओळखणं? नुसतं तुम्ही मुलांना गृहपाठ शिकवणार एवढं तुमचं आहे का तुमचा रोल? नाही. तर तुमची ताकद तुम्हाला ओळखून तीच ताकद सगळ्यांमध्ये सगळं असणं शक्य नाही. हो म्हणते, हा ती चांगली गोष्ट आहे पण कधी कधी आपल्याला खूप येतं. मग तुम्ही तसं सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकत नाही आणि अंगावर मग खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी येते. हा बरोबर. तुम्हाला काय सांगायचंय, कुठली गोष्ट तुम्ही बदलाल तुमच्यात? एक लक्षात ठेवा, हा क्लास झाला, हा विषय जरी संपला तरी तुम्ही तुमच्या घरी कामाला जाणार, पण तुम्ही जर बोललात ना इकडे तर ते कुठे ना कुठेतरी आपल्या डोक्यात राहतं. ते अरे हे मी बोलले होते. आणि कारण पुढच्या वेळेस जेव्हा अशी कुठली गोष्ट जसं तुम्ही बोललात की तुम्ही जेव्हा पुढच्या वेळेस तुमचा असा विचार एकदम पुढे पुढे पळायला लागेल तेव्हा तुम्ही स्वतःला थांबवाल. अरे नाही, मी माझं हे असं आहे आणि मी मला माहिती आहे आणि मी असं बोलले पण आहे क्लासमध्ये, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात ते राहणार. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की नुसतं आपण नुसतं जर वाचलं तर थोडं लक्षात राहतं, आपण जर लिहिलं तर अजून थोडं लक्षात राहतं, आणि आपण जर बोललो तर अजून जास्त लक्षात राहतं. का बरं बोललं लक्षात का राहतं जास्त? कारण आपण वाचणं हे आपल्यापर्यंत आहे, बरोबर आहे? लिहिणं आपल्यापर्यंत आहे, पण आपण जेव्हा बोलतो तेव्हा समोरचा काहीतरी माणूस कोणाच्या दुसरा एक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जातो आणि त्याच्या असण्यामुळे तो इम्पॅक्ट का राहतो? कारण आपण समोरच्या माणसासमोर बोललोय काहीतरी, ते एक तर आपल्याकडे ते उत्तरदायित्व असतं की अरे नाही मी बोललंय, मी सांगितलंय की मी आता ओव्हरथिंकिंग करणार नाही, मी सांगितलंय की मी आता हे, मग ते आपल्याला वाटतं की अरे मी सांगितलं असं त्याच्यासमोर म्हणजे मला ते जास्त पाळायला पाहिजे. कारण मग ते आपलं थोडीशी एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. आणि दुसरं कारण म्हणजे तो व्यक्ती ती व्यक्ती काहीतरी आपल्याला त्याच्यावर बोलतो, चांगला आहे, छान आहे, अरे किती छान, किंवा हे, तर त्याचा जो अभिप्राय जो आहे तो आपल्याला कुठेतरी मनाला सुखावतो. आता समजा मी तुम्हाला सांगितलं अरे किती छान तुम्ही, आता तुम्हाला सगळ्यांनाच मी सांगते की अरे किती छान तुम्ही सगळ्यांच्या समोर बोलताय, हे तुमच्या डोक्यात तुम्ही जरी विचार नाही केला तरी तुमच्या डोक्यात राहणार आहे की अरे माझी कोणीतरी प्रशंसा केली, ते तुम्हाला तुमच्या मनाला छान वाटणार. त्याच्यामुळे बोललं तर जास्त आपण प्रभावीपणे जे काही आपण बोलतो ते आपल्या डोक्यात राहतं. एक जण अजून कोणी सांगा. हा बोला. मग ते खूप जास्त म्हणजे तुमची सवय अशी की खूप तुम्ही घेता पण मग ते वेळेअभावी कम्प्लीट करता येत नाही. तुमच्यापैकी कोण शेअर करणार? हा बोला ना. किती छान म्हणजे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांकडनं शिकलात हेच म्हणताय ना तुम्ही. हा म्हणजे किती छान गोष्ट आहे बघा. आपण इकडे काय बोलतोय की आपण शिक्षक, आपण शिकवणार, आपण आपल्याला सगळे येतात, आपण विद्यार्थ्यांना सांगणार, पण ह्यांनी किती छान उदाहरण दिलं की त्यांनी तो परत एकदा थोडस विस्ताराने सांगा की नक्की काय झालं.
7: लक्ष्मण बाबू गायकवाड हा इतरांमध्ये क्लास सर्वांना होते. इतका उन्हाळ्यात विचारतो म्हणा शाळेमध्ये आल्यावर त्याच्यामध्ये छान करणार आणि तुम्ही त्याच्यामध्ये शिक्षण घेणार असं मान्य करतो. आणि काही विद्यार्थी वगैरे रिएक्ट करतात, हो मला असं बोलले, मला शाळेत यायचं नाही, मला असं बोलता नाही, तर तो एकदम शांत म्हणण्यास माझ्यातून चूक झाली. मी हा विचार केला एक विद्यार्थी मान्य करत आहे तो रिएक्ट होत नाही, तो ऍक्सेप्ट करतो आणि त्याच्यानुसार तो पुढे जातो, सोडून पुढे जातो, त्याच्यामध्ये घेऊन नाही येत आपण का करू नये आम्हाला थोडंसं विचार.
4: छान म्हणजे विद्यार्थ्यांकडनं पण आपण शिकतो ही खूप चांगलं उदाहरण सर तुम्ही दिलं.
7: त्याचं नाव का घेतो तो मॅडम ड्रॉपआउट विद्यार्थी होता, इतका सुपर छान विद्यार्थी त्यांना
4: खूप छान म्हणजे. आणि हे तुम्ही उघडपणे कसं कसं कधी असं होतं की आपल्याला आपल्यापेक्षा लहान लोकांकडनं काय शिकायचं आहे किंवा आपल्या आपण त्यांच्याकडनं शिकायची काही गरज नाही कारण आपण आपल्याला सगळं येतं. मुलांकडनं आपण शिकतोय हेच कधी कधी आपल्याला आपल्या इगोला किंवा आपल्या अहंकाराला पटत नाही की बच्चों से क्या सीखना है हमको तो सब आता है. तर ही खूप छान सरांनी म्हणजे ही खऱ्या एका शिक्षकाची ही खूण आहे की शिक्षक खरंच म्हणजे खूप चांगलं उदाहरण सर तुम्ही दिलं की. आणि सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की आपण कायम विद्यार्थी असतो. आपण जरी शिक्षकाच्या भूमिकेत असलो, आपण जरी मी जरी आता एवढ्या हजारो लोकांच्या समोर बोलते तर मी सुद्धा प्रत्येक सेशन मध्ये म्हणजे आता तुमच्याकडनं पण जेव्हा मी आता आपलं हे मला वाटतं तिसरं सेशन आहे, प्रत्येक सेशनमध्ये मी पण बऱ्याचशा गोष्टी शिकते की अरे किती किंवा तुमचे अनुभव तुम्ही, म्हणून मी तुम्हाला जास्त बोलकं का करते. मला प्रेझेंटेशन दाखवायचं, तुम्हाला चार गोष्टी सांगायच्या आणि जायचं असं पण मी करू शकते. पण तसं न करता आपण ही देवाणघेवाण करतोय की जेणेकरून संवाद जेव्हा आपला दुतर्फी असेल तेव्हा मलाही शिकायला मिळतं. त्याच्यामुळे प्रत्येक सेशनमध्ये असं मला अजिबात वाटत नाही की हा विषय ह्या विषयाचं मला खूप ज्ञान आहे आणि आता हा विषय तुम्हाला मी शिकवणार आहे आणि मग तुम्हाला काही ज्ञान दिले जाणार आहे असं माझी भूमिका कधीच नसते. मला प्रत्येक तुमच्या बोलण्यातनं मलाही खूप शिकायला मिळतं. त्यामुळे सर तुमचे धन्यवाद. तुम्ही खूप छान हा एक मुद्दा इथे मांडला आणि प्रत्येकाला न शिकायला हवं की आपण कायम एक विद्यार्थी असतो. अजून कोण शेअर करेल? काय तुमच्यामध्ये तुम्हाला बदल घडून आणायचा आहे बोला. काही पण असेल, वैयक्तिक सवय असेल, मुलांबद्दल असेल, काही पण असेल. उषा मॅडम तुम्ही विचार केलाय?
8: म्हणजे मला असं वाटतं की आपण मी सगळं करते करायला पाहिजे पण मला छान मी जर म्हटलं की तिथे इगो पण येतो आणि कुठेतरी त्रास होतो स्वतःला. तर मी का नाही कामाची विभागणी करू आणि सर पण आम्हाला दर महिन्याला एक मोटिवेशन म्हणून खूप छान एक ऍक्टिव्हिटी घेतात आणि त्याच्यातून मी शिकले तर कामाचं विभाजन कसं केलं पाहिजे जेणेकरून स्वतःलाही त्रास नाही झाला पाहिजे, इतरांनाही ती कामाची जबाबदारी कळली पाहिजे आणि आपण काय करतो शेवटच्या हक्कापर्यंत करतो.
4: अगदी बरोबर. म्हणजे एक टीम म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा सगळं एकट्याला आपल्याला करायचं असतं, आपल्यामध्ये ती क्षमता पण असू शकते. पण डेलिगेशन ज्याला आपण म्हणतो की कामाची विभाग, त्याच्यामुळे काय होतं की एक तर आपला ताण कमी होतो, आपल्याला इकडे लोक ते काम कसं करतात ह्याच्यापेक्षा ती एक वेगळी पद्धत पण आपल्याला कळते की तुम्ही एका पद्धतीने करणार असाल पण कदाचित त्याची एकदम चांगली असेल चांगली व्हायची व्याख्या आपण नाही, पण एक वेगळी असेल, वेगळ्या पद्धतीने आपण ते हाताळू शकतो. त्याच्यामुळे वेगळी मतं एकत्र येऊन एक संघ म्हणून काम करायची संधी आपल्याला, डेलिगेशन आपण ज्याला म्हणतो की काम वाटणे, हे खूप छान. कारण तुम्ही सगळेजण एक टीम म्हणून काम करता, त्याच्यामुळे हे खूप महत्वाचा मुद्दा. तिसरा प्रश्न काय होता?
5: रोज एका मुलाला
4: खूप महत्वाचं आहे हे, मला उत्तर सगळ्यांकडनं हवंय. बोला.
5: हा जो प्रश्न आहे मॅडम, तो समुपदेशनाचा प्रश्न.
4: करेक्ट.
5: बालभवन मध्ये प्रत्येक वयोगटातले विद्यार्थी
4: आहेत.
5: काही मुलांचं मन हे खूप चंचल आहे, ते वर्तवणुकीमध्ये पण गुंतलेले आहे.
4: इकडं
5: बघ तिकडं बघ, हे स्वत दे बघ, अशा वेळेस ते निरीक्षण करावं लागतं की ह्या मध्ये नेमकं काय प्रॉब्लेम आहे, हा कुठं प्रॉब्लेम करतोय. त्याच्या त्याला जवळ घेऊन शांतपणे त्याच्यासमोर बोलणं, विचारणं, नेमका तो प्रॉब्लेम त्याच्या घरापासून सुरू असतो किंवा तो ज्या परिसरात राहतो तिथून तो

0: जी मुलाने घेऊन बसतात पाय की त्यांची असं एकदम कोपऱ्यात घेऊन बसतात त्या मुलाला ते मी पण गेले तर मला चापत पडत मी ती त्यांची गोष्ट निरीक्षण केली त्या पद्धतीने मी जे मुलाचं नेमकं प्रॉब्लेम काय आहे ते करते आणि रोज त्याच्यावर काम करत करत जाऊन तो मुलगा
1: किती छान. हा ही चांगली गोष्ट आहे की मागच्या वेळेस मी काय बोलले होते की अभ्यास या व्यतिरिक्त पण संवाद त्या मुलाशी साधायचा आहे, फक्त अभ्यास शिकवायचा नाही. प्रश्न माझा असा होता की मी हे आता आपण बघणार काय आहोत की विकास, मुलांचा विकास म्हणजे नेमकं काय, तर त्यांचे शरीर, शारीरिक, त्यांची बौद्धिक, त्यांची भावनिक आणि सामाजिक विकास सगळं आपण थोडं थोडं बघणार आहोत. मुद्दा असा आहे की इकडे फक्त तुम्ही त्यांना गृहपाठ शिकवायचा नाहीये, तर सर्वांगीण मुलांचा विकास कसा होणार ही तुमची मुख्य जबाबदारी आहे. कारण गृहपाठ शाळेमध्ये जायचं, पुस्तकं आहेत, पाठ्यपुस्तकं आहेत, परीक्षा आहेत, परीक्षा पास झाले की मार्क मिळतात, हे फक्त केवळ आपलं काम नाहीये, तर मुलांचा सर्वांगीण विकास शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक कसा होणार आहे ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता तुम्हाला मला विचारायचं की तुम्हाला तुमच्या बालपणी तुम्हाला सर्वात जास्त आनंद कशामुळे मिळायचा, तुमच्या लहानपणी आनंद कशामुळे मिळायचा, खेळामुळे, डान्समुळे आणि गाण्यांमुळे, गोष्टी
2: एखादी वस्तू जर
1: गोष्टीमुळे मिळायचा. आजी किती तासन तास रात्री आपल्याला मांडीवर घेऊन गोष्ट सांगायची, किती छान वाटायचं, बरोबर. खेळ, गोष्ट, नाच, गाणं, बरोबर, या सगळ्या गोष्टींनी आपल्याला आनंद मिळायचा. आणि फक्त आनंद मिळायचा का की त्या आजी त्या गोष्टीतनं आपल्याला काही शिकायला मिळायचं, त्या आपण जे नाचायचो, जी गाणी म्हणायचो, त्यातनं फक्त नाच गाणं होतं की काही शिकायला मिळायचं आधीच्या गोष्टींमधन आपण काय शिकायचो, काय शिकलो आहोत, वेगवेगळे मूल्य,
2: संस्कार,
1: मूल्य आणि म्हणजे खरं खरं बोलायचं किंवा खोटेपणा केला तर कसं शिक्षा मिळते, किंवा प्रत्येक आजीच्या गोष्टीमध्ये किंवा जे आपले पालक जी काय आपण गोष्टी सांगायचो त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी आणि ते शिकलेलं जे आहे, जसं तुम्ही सांगितलं तो एक प्रसंग त्या मुलाच्या पूर्ण आयुष्यावर आता राहणार आहे, तसं त्या प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात आहे. आपल्या आता आपल्याला वेळ नाही तर आपण त्याच्यामध्ये पण खोलात गेलो असतो, पण मुद्दा असा आहे की गोष्ट सांगितली तर त्या माध्यमातून आपल्याला खूप चांगलं जास्त समजतं. बरं, खेळात ना आपण काय समजलो, खेळायला आवडतं ना आपल्याला, आवडायचं म्हणजे आताही आपल्याला आवडतोच जर असं काही ऍक्टिव्हिटी आपण केली, तर खेळ का बरं मुलांना आवडायचा आणि खेळात ना काय शिकायला मिळायचं,
3: आनंद.
1: एक्झॅक्टली, तर खेळात ना आनंद मिळतो, बरोबर, म्हणून आपण खेळणार. ज्या खेळात ना आनंद, आता काही मुलांना क्रिकेट आवडतं, काही मुलांना फुटबॉल आवडतं, काही मुलांना असं घरगुती जे खेळ आवडतात, तर आपल्याला सगळेच खेळ आवडतात का, नाही, तर काही खेळ आपल्याला आवडतात. ज्या खेळामध्ये आपल्याला आनंद मिळतो ते आपण खेळ आपल्याला आवडतात. आणि खेळात ना आपण काय शिकतो, जसं तुम्ही म्हणलात खेळामध्ये हार पण असते, फक्त जीतच नसते, त्यामुळे हारलो तर ते त्याचा अर्थ काय आणि हारलो तर काय करायचं. कारण खूप खूप लोक आता आजकाल तर इतकं कॉम्पिटिशन झालंय की मुलांच्या डोक्यामध्ये हे जे आपण टीव्हीवर जे बघतो ते सगळे कॉम्पिटिशन्स, ते सगळे जे फर्स्ट नाच गाण्याचे, त्याच्यामुळे खूप जास्त मुलांच्या डोक्यात प्रेशर आलंय. पण तो एक भाग वेगळा, पण खेळामुळे खूप साऱ्या गोष्टी कळतात की एकत्रितपणे आपण टीम संघ म्हणून कसं काम करायचं, हारलं तर काय करायचं, किंवा मदत कोणाला कशी करायची, किंवा मी फक्त मीच माझा विचार करायचा नाही, इतरांचा पण विचार करायचा, हे सगळी माध्यम आहेत. नाच गाण्यात ना आपण काय शिकतो किंवा का आपल्याला आनंद मिळायचा, कारण त्या आवाज, हा, आपण वेगवेगळ्या शरीराच्या हालचाली वेगवेगळ्या व्हायच्या, त्याच्यात हा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येतात, हालचाली होतात, त्यातनं आपल्याला छान वाटतं. म्हणजे फक्त एका जागी बसून आपण जर गाणं ऐकलं आणि नाचून त्या तालावर आपण जर गाण्याच्या तालावर जर नाचलो तर कुठलं बरं वाटतं, हा, कारण ती शरीराची हालचाल होते, त्या गाण्याचा जास्त आनंद आपल्याला घेता येतो. त्याच्यामुळे हे हा प्रश्न तुम्हाला मी का विचारते, कारण आनंद ज्या गोष्टीमध्ये होतो त्याच गोष्टी जर आपण शिकवण्यामध्ये जर वापरल्या तर मुलं शिकतील की नाही. हा, फक्त गृहपाठ करून बसवलं आणि आपण जर तिथे वाचून दाखवलं किंवा गृहपाठ तुम्ही हे 10 वेळेस हे गिरवून आणा किंवा हे असं आपण ते करायचं आहेच आहे, त्याच्यात दुसरं काही ऑप्शन नाही आहे. पण हे सगळे माध्यम ज्याच्या मी तुम्हाला तुमच्यासाठी का प्रश्न विचारला, कारण तुम्हाला माहितीये की कसा आपल्याला आनंद आलाय, तर ह्या मुलांना जर ह्या माध्यमातनं आपण शिकवलं तर चांगले शिकतील की नाही. तर आपण पुढे पुढे जसं जाऊ तसं तसं आपण हे प्रयोजन करणारच आहोत की वेगवेगळ्या माध्यमातनं आपण मुलांना कुठल्या कुठल्या गोष्टी कशा कशा शिकवायच्या हे सगळं त्याच्यावर पण आपण बऱ्याच गोष्टी करणार आहोत, बोलणार आहोत, वेगवेगळ्या पद्धतीने आपण

0: ग्रुप्स काढून किंवा प्रत्येक बालभवनच्या ऍक्टिव्हिटीज घेऊन आपण हे पुढे पुढे करणार आहोत. पण हा पाया आहे, हे पहिले सेशन्स म्हणजे एक पाया आहे तुम्हाला समजण्याचा की आपण या पद्धती कुठल्या कुठल्या असायला पाहिजे आणि आपल्या बालपणीच्या अनुभवांचा आपल्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम झाला. तुम्हाला तुम्ही जे खेळ खेळलात, तुम्ही जे गोष्टी ऐकल्यात, तुम्ही ते नाच गाणं केलं, त्याच्यामुळे तुमच्यावर काय परिणाम झाला. हा,
1: छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एक एक गोष्ट मिळत गेली आणि हा पूर्ण जीवन कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.
0: अगदी बरोबर, म्हणजे हे अनुभव एक एक एक एक एक एक तुमच्या ह्याच्यात जोडत गेले आणि तुमचं व्यक्तिमत्व समजा एक दोन मुलांचं जर आपण कम्पेअर केलं की एका मुलाला काहीच मिळालं नाही, म्हणजे काही खेळ नाही, गोष्ट नाही आणि असं काही कोणी सांगणारं नाही किंवा नाच गाणे नाही, आणि एका मुलाला सगळं काही मिळालंय, तर कोणाची प्रगती चांगली जास्त होणार आहे त्या दुसऱ्या मुलाची. बरं, आता सगळ्यांनाच सगळं मिळेल असं नाही की नाच गाणं आणि खेळ आणि हे, आणि कुठल्या मुलाला कुठल्या माध्यमाचा फरक पडेल हे पण काही माहिती नाही, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना सगळं द्यायचं आहे. बरोबर, जशी सगळी मुलं एकसारखी नसतात, तुम्ही एक धडा शिकवला सगळ्यांना लगेचच पटकन तो पाठ होणार आहे का? प्रत्येकाची क्षमता वेगळी असते, कोणाला लिहायला आवडतं, कोणाला ऐकून नुसतं पाठ होतं, कोणाला वारंवार सांगायला लागतं, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की आपल्याला सगळी माध्यमं मुलांच्या समोर वापरायची, जेणेकरून आपल्याला कळत नाही ना की ह्या मुलाला कशामुळे फायदा होणार आहे. आपण एक शिक्षक म्हणून सगळ्या गोष्टी द्यायच्यात मुलांना, जेणेकरून कुठे ना कुठेतरी त्या मुलाला त्याच्या व्यक्तिमत्वावर फरक पडणार आहे. मी हा प्रश्न तुम्हाला याकरता विचारला की कदाचित तुम्हाला नाच गाण्याने फरक नसेल पडला, पण आजीची ती गोष्ट कायमची लक्षात राहिली असेल. बरोबर, म्हणून हा तुम्ही स्वतः विचार करायचा की मला जर माझ्या व्यक्ती जरी आपण खोलात हा ह्याच्यावर वेळ जरी घालवत नसो, तरी हे तर नक्की आहे की तुमच्यावर परिणाम झालाय या सगळ्या गोष्टींचा लहानपणाच्या. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण मुलांपर्यंत आपल्याला पोहोचवायच्या आहेत. आता बाल विकास म्हणजे तुमच्या मते बाल विकास म्हणजे काय हे एक दोन लोक मला पटकन सांगा. मी जे बोलते बाल विकास नेमकं तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं बाल विकास म्हणजे काय?
2: बाल विकास म्हणजे बालकाचा पूर्ण सर्वांगीण विकास करणे.
0: अगदी बरोबर, त्याच्यामध्ये मग काय काय येणार?
2: आत्मिक, भावनिक,
0: समाजाशी मी सांगितलं. आणि हे फक्त तुमच्या तुम्ही गृहपाठ जो घेता त्याच्यामध्ये थोडाफार होतच, पण होतो का? गृहपाठामध्ये होतो, काही काही गोष्टी होतात, पण जर आपल्याला सर्वांगीण त्याचा विकास करायचा असेल तर अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्याचं तुम्ही प्रयोजन तुम्ही करत असालच, पण जे काय तुम्ही करताय त्याच्यामध्ये अजून आपण चांगल्या पद्धतीने ते बघणार. आता जन्मापासून शरीरात, विचारांमध्ये, भावनांमध्ये, भाषेमध्ये, सामाजिक वर्तनामध्ये आणि कौशल्यांमध्ये जो बदल होतो तो विकास आपल्यामध्ये पण झालाय. तर प्रत्येक अंगामध्ये जो बालकाचा विकास होतो तो भाषेमध्ये आहे. बरं, सामाजिक वर्तन म्हणजे काय? की आपण एकमेकांशी कसं वागतो, मुलं एकमेकांशी घरी समाजामध्ये कसे वागतात, हे पण हा पण तर एक विकास आहे. ठीक आहे, आता प्रमुख पैलू म्हणजे कुठले? की शारीरिक विकास, उंची, वजन, हालचाल, स्नायूंचा विकास आणि हात डोळा समन्वय, म्हणजे आपण ज्याला आय हँड कोऑर्डिनेशन म्हणतो. आता तुमची मुलं मोठी आहे त्याच्यामुळे एवढं त्यांना तो नाही, पण जी लहान लहान मुलं आहेत अजूनही त्यांना थोडंसं पळण्यामध्ये किंवा बघण्यात आणि लिहिण्यात ह्याच्यामध्ये थोडंसं. आता शारीरिक विकास हा तुम्ही बघताच, ठीक आहे, ह्याच्यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा आहे, शारीरिक विकासाकडे पण तुमचं लक्ष पाहिजे की वयाच्या प्रमाणे त्याचा विकास होतोय का. एक उदाहरण देते की एक मुलगा समजा त्याचं गृहपाठचं अक्षर चांगलं नसेल किंवा त्याला पटपट लिहिता येत नसेल किंवा त्याला जे तुम्ही सांगताय जसे तुम्ही नंतर होमवर्क देत असाल उतरवून घेण्यासाठी, तर त्याला करता येत नसेल तर त्याचं कारण काय असू शकतं? त्याला ते कळत नसेल. बरोबर, आणि काय ते तर मानसिक झालं. शारीरिक काय असू शकतं?
3: त्याच्या स्नायूंचा विकास झाला,
0: हा त्याला लिहायला दिसायला दिसण्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो का? हा, ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो का? तर मला एकच असंच एक जेव्हा मी एका दुसऱ्या एन जी ओमध्ये काम करायचे तेव्हा तिथे एक मुलगा होता, तर त्याला असं सगळं तो करायचा, पण तो ना लिहायचं म्हणजे लिहायचं किंवा काही सांगितलेलं काही करायचं त्याला करता येत नव्हतं. मग नंतर कळलं की त्याला दिसण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे की ऐकता येतं का नीट, येत जरी असेल तरी व्यवस्थित ऐकता येते का, दिसायला तुम हे शिक्षकाला आपण म्हणतो की हा नाही हा नुसतं चालतोय बोलतोय आणि बोलतोय हलतोय त्याच्यामुळे हे सगळं त्याचं नॉर्मल आहे, पण त्याच्याकडे बारकाव्याने त्याच्या शारीरिक हालचालींकडे, शरीराकडे पण तुमचं लक्ष पाहिजे. हां, एखाद्या दिवशी एक हात कमी चालतोय का, एक पाय कमी चालतोय का, दिसायला नीट दिसतंय का, ऐकायला नीट येतंय का, त्याच्यामुळे हे पण तुम्हाला नीट बघायला पाहिजे, कारण त्याचा इफेक्ट त्याच्या अभ्यासावरती डेफिनेटली होऊ शकतो. ठीक आहे. आता बौद्धिक म्हणजे विचार करणे, लक्ष देणे, आठवणे, समस्या सोडवणे, हे सगळं मुलाला करता येतंय का नाही. हां, तुम्ही जे प्रॉब्लेम देता त्याच्या वयाच्या हिशोबाने त्याला करता येते की त्याच्या वयाची दुसरी मुलं जास्त करतात ह्याला कमी येतंय का, हे तुम्हाला बघणं आवश्यक आहे. भाषिक विकास, ऐकणं, समजणं, बोलणं आणि शब्द संग्रह, म्हणजे शब्द तो किती जास्त शब्द वापरतोय, त्याला ऐकण्याची क्षमता आहे का. काही काही मुलं अजिबात ऐकत नाही, ऐकण्याने आपण खूप सारं कळतं ना आपल्या, तर शांत बसून ऐकण्याची क्षमता आहे का. तर भाषा विकास त्याचा कसा होतोय ह्याचे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. सामाजिक विकास म्हणजे इतरांशी खेळणं, काही काही मुलं आपापले एकटेच बसलेले असतात, त्यांना मिसळायचं नसतं, तर मग ते आपल्याला ओळखता आले पाहिजे की हा का एकटा बसलाय. वाटून घेणं, शेअरिंग खूप महत्त्वाचं. आता जसं मी तुम्हाला तुम्हाला म्हणलं की ह्या मुलाला तुम्हाला शेअरिंग शिकवायला लागणार आहे, आता मुलांना शेअरिंग हे शिकवणं गरजेचं आहे, मित्र बनवणं, नियम, सहकार्य करणं हे सगळं गरजेचं आहे. भावनिकमध्ये आनंद, राग, भीती, दुःख हे ओळखणं, व्यक्त करणं, आत्मविश्वास आणि स्वतःबद्दल आपल्याला काय वाटतं. जसं जसं मूल मोठं होतं तर तुझं स्वतःबद्दल त्याची काय काही भावना निर्माण होते की मी चांगला आहे, मी वाईट आहे, मी हळू आहे, मी जास्त चांगला पटपट काम करू शकतो, आणि या भावना त्याच्यामध्ये निर्माण होतात कारण आपण तुम्ही जे त्याच्याशी बोलता त्याच्या आधारे निर्माण होतात. त्याच्यामुळे त्याचा हा विकास कसा होतो ते बघणं गरजेचं आहे. प्रत्येक बालकाचा विकासाची गती वेगळी असते आणि एखाद्या मुलाला ते कौशल्य लवकर समजतं, काही मुलांना उशिरा समजतं, पण हे तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की प्रत्येक मुलाची प्रगती, प्रत्येक मुलाचा विकास हा सारखा नसतो, वेगळा वेगळा असतो, त्याची गती वेगळी वेगळी असते, आणि म्हणून एका दुसऱ्या मुलाला कमी लेखायचं नाही की अरे बघ ह्याला किती छान पटपट हा करतो आणि तुला तर काही जमतच नाहीये. ज्यांची गती कमी आहे त्यांना कमी लेखायचं नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर कमी लेखलं तर काय होणार, तिथल्या तिथे त्याचं जे आहे ते सुद्धा सगळं संपून जाणार आहे. त्याच्यामुळे हे आपला हा आणि हा शब्द तोंडातनं काढायचाच नाही, बघ त्याला किती चांगलं जमतंय, हे अजिबात तोंडातनं काढायचं नाही. एका मुलाची तुलना दुसऱ्या मुलाशी करायची नाही. का नाही करायची?
2: त्या मुलांना मग ते कमी लेखलं जातं, मग त्यांच्या मनात
0: वेगळी भावना. बरोबर, येऊन गंध हा शब्द आहे,
2: तो चांगला आहे, मम्मी असा का, मम्मी पुढंच म्हणजे जायचा प्रयत्न करत.
0: आणि जरी त्याच्यामध्ये क्षमता असली तरी तो पुढे जाणार नाही, कारण त्याच्या डोक्यात ते बसलंय की टीचरने सांगितलं ना मला की मला काही कळणार नाही, त्याच्यामुळे मग मला काही करणारच नाही, येणारच नाही. ते टीचरचं एक जे टीचर बोलतो ते ब्रह्मवाक्य असतं मुलांसाठी, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे हे कुठल्याही मुलाची मागच्या सत्रामध्ये पण मी हे सांगितलंय, एक शिक्षक जो असतो तो चांगला शिक्षक कोणाच्या कुठल्याही मुलाची तुलना दुसऱ्या मुलाशी करत नाही. आता काय काय बदल होतात, बदल होणार आहे काय काय असतात ते आपल्याला कळणं पाहिजे. त्यांची कल्पनाशक्ती वाढते, आपण त्यांना जर गोष्ट सांगायला सांगितली कुठेच्या कुठे काहीचे काही ते काहीचे कितीतरी छान सांगतात, त्याच्यामुळे त्यांची कल्पनाशक्ती इतकी प्रचंड असते. त्याच्यामुळे त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. कसा? की आपण त्यांना छान छान अशा गोष्टी काल्पनिक गोष्टी सांगायच्या आणि त्यांच्या कल्पनाशक्तीचा उपयोग करून त्यांना ॲक्टिव्हिटीज करायला सांगायचे. पुढे पुढे आपण जसं जाऊ तसं तसं क्रिएटिव्ह थिंकिंगनी आपण ॲक्टिव्हिटीज मुलांच्या काय काय करू शकतो ह्याबद्दलही तुम्हाला मी आपण एकत्रितपणे सेशन्स घेणारच आहोत. प्रश्न विचारण्याची सवय वाढते. हा बोला ना.
4: काही आपल्या परिसरातून मुलं येतात, शाळेत आलं ना
0: तेच हाच खास मुद्दा आहे की त्यांना तुम्ही कसं, आपण जे पहिल्या सत्रामध्ये बघितलं की मुलांना तुमच्यामुळे काय वाटतं, तुम्ही काय शिकवता हे महत्वाचं नाहीये, पण मला काय वाटतं, छान वाटतं, भारी वाटतं, खूप मला आनंद मिळतो, जे वाटतं ना मुलांना ते वाटवणं तुमचं काम आहे. ठीक आहे. तर आणि प्रश्न विचारण्याची सवय, मुलं खूप प्रश्न विचारतात पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण दिलं पाहिजे. हे काय फालतू प्रश्न विचारतो, उद्या मला विचार, मला याचं उत्तर माहिती नाही. जरी उत्तर माहीत नसलं तरी तुम्ही काय बोलायला पाहिजे, हा अरे किती छान प्रश्न विचारलास, मला ना ह्याचं उत्तर नक्की माहिती नाहीये, थोडंसं मी वाचून किंवा विचारून येते आणि तुला उद्या नक्की सांगते. आणि उद्या नक्की सांगायचं मग तो टीचरवर विश्वास तो आशेने आलेला असतो की अरे मला टीचर उद्या ह्याचं उत्तर सांगणार आहे. आणि तुम्ही विसरला असाल कदाचित, तुम्हाला 100 मुलं सांभाळायची, पण त्याची ती आशा तुम्ही जर टिकवली तर कायमस्वरूपी त्याच्या डोक्यात हे राहणार की अरे मी जर काही मागितलं तर मला ते लगेचच माझी टीचर पुरवते, त्याच्यामुळे मी ही माझी एक सुरक्षित जागा आहे. करेक्ट. मागच्या वेळेस आपण बघितलं की सुरक्षितता देणं हे पण आपलं काम आहे ना. तर खूप महत्वाचं प्रत्येक प्रश्नाला उत्तर. हे काय फालतू विचारतो, एवढे प्रश्न नको विचारू, असं विचारतात का, उद्या विचार, मला माहीत नाही, अशी उडवाउडवीची उत्तरं आपण द्यायची नाही आहे. मित्रांसोबत खेळण्याची इच्छा वाढते, एक आपापसात त्यांना ते खेळणारच ना, आपण त्यांना शांत किती बसवलं तरी नियम समजायला सुरुवात होते. आपण त्यांना सांगतो की हे या लाईनीमध्ये बसा किंवा हे, खूप लहान असतात तेव्हा त्यांना नियम कळत नाही, पण आता नियम त्यांना समजायला लागतात, त्याच्यामुळे ह्याचा फायदा घ्यायचा आपल्याला की त्यांना आपण काही नियम सांगू शकतो की असं करा असं नाही करा. हे मी मुद्दाम का सांगते की हे बदल जे मुलांमध्ये घडतात तर ह्याचा आपण फायदा घेऊन आपण काही काही ॲक्टिव्हिटीज, आपण जर मुलाला ते येतच नसेल तर आपण मग ते ॲक्टिव्हिटीज कसं घेणार. आपण त्यांना जर सांगितलं की नाही तू हा ह्या मोठ्या ह्या मॅथ्स प्रॉब्लेमचं सोल्युशन मला सांग, तर त्याला येणार आहे का ते, पण त्याची तेवढी प्रगल्भ नाहीच आहे विचार, तर त्यांना काय येतं तेच आपण वापरून करायचे आहेत ॲक्टिव्हिटीज. भावना व्यक्त करण्याची क्षमता विकसित होते, त्यांना सांगता येतं मला राग आला, मला दुःख झाला, मला वाईट वाटलं, जरी नाही सांगता आलं तरी आपण ते काम करायचं. गोष्टी गाणी हे खेळातून मोठ्या प्रमाणात ते शिकायला लागतं, आपण जसं मगाशी बोललो तसं. आता मुलांना काय हवं असतं, आपण मागच्या ह्याच्यात आपण शिक्षक म्हणून त्यांना काय द्यायचं हे आपण डिस्कस केलं होतं, पण मुलांना काय हवं असतं सगळ्यात महत्त्वाचं, प्रेम, सुरक्षितता, की इथे मी सुरक्षित आहे. फक्त शारीरिकरित्या सुरक्षित आहे असं आहे का, नाही, मग कसली सुरक्षितता, हा म्हणजे मी जरी रागवलो, मी जरी रडत बसलो तरी मला इथे समजून घेणारे शिक्षक आहेत. अजून काय सुरक्षितता म्हणजे कसली सुरक्षितता आपण बोलतोय
5: मॅडम, आमच्याकडे नाही स्पेशल चाईल्ड,
0: हा
5: खूप मूड मध्ये येतो, रडत येतो ना, तर आम्ही काय करतो त्याला पाच करतो, त्याला ना त्याच्या बेंचवर बसवायचं, त्याला फक्त त्याचं एक पुस्तक आहे असं कलर फुल एक
0: पुस्तक,
5: तर ते पुस्तक त्याला देतो, तर 10 मिनिटं फक्त ते पुस्तकाकडं एकच पण उलटतो आणि त्याला तो बघत बसतो आणि मग तो स्वतःहूनच बंद करतो आणि आमच्याकडे येतो आणि हॅलो मॅडम म्हणून, त्याला फक्त एक असं वाटतं की आपल्याला इथं कुणी आपण रडलो, आपल्याला इथं कुणी काही बोललं नाही, त्याला कुणी रागवलं नाही, कुणी आम्ही विचारत पण नाही त्याला, कारण आम्हाला माहित असतं तो म्हणजे आज का रडत आलाय, त्याला जे सोडायला येतात ना ते आधीच म्हणतात असं असं झालंय, तो असा असा रडलाय म्हणून, तो खूपच रडतो, तरी आम्ही ना त्याला काहीच प्रश्न विचारत नाही, पण तो कधी कधी ना स्वतःहूनच थोडं थोडंच बोलतो, तो खूप थोडं बोलतो, स्वतःहूनच बोलतो नाही का म्हणजे रागवलं पप्पानी रागवलं असं,
0: म्हणजे आणि का बोलतो कारण तुम्हाला तिथे त्याला सुरक्षित वाटतं. करेक्ट. तर सगळ्यांना अर्थ कळतो ना, सुरक्षितता म्हणजे आपण शारीरिक कोणी त्याला मारहाण करणार नाही असा अर्थ नाही, मानसिक आणि भावनिकरित्या त्या मुलाला मी इथे रडलो तरी, कसाही वागलो तरी, काहीही केलं तरी, मला इथे शिक्षक म्हणजे माझी एक सुरक्षित जागा हे मुलांना हवं असतं आणि ते देणं आपलं काम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पौष्टिक आहार हे तर आहेच, हा आपला एवढा भाग नाही आहे, पण झोप हा पण आपला, आणि खेळ, तर खेळातनं शिकणं आता वारंवार मी हा सांगते कारण खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जे काय तुम्ही कराल ते खेळाच्या माध्यमाने करा. वेळ देणं मुलांना खूप गरजेचं आहे. मुलांना काय हवं असतं, वेळ हवी असते. आई वडिलांना तर द्यायला वेळ असं नसतो, ते आपल्या हातात नाही आहे, पण शिक्षकांनी त्यांना वेळ, आता तुमच्याकडे पण सगळ्यांना द्यायला वेळ कमी आहे, पण त्यातल्या त्यात तुम्हाला बघायला पाहिजे की तुम्ही कसं नियोजन करता. संवाद साधणं खूप महत्त्वाचं, मुलांशी बोलणं. आपल्या मागच्या वेळेस आपण बोललो होतो की गृहपाठाव्यतिरिक्त तुम्ही एका मुलाशी रोज कुठल्या पण विषयावर बोला पण तरी संवाद साधा, गोष्टी सांगणं, सॉरी
5: मुलांसंग बोलण्यावर
0: हो हो अगदी अगदी म्हणजे तुम्ही सुरक्षितता म्हणजे तुम्ही त्याला माहिती की मी जर बोललो ना तर माझं ऐकून घेणारा कोणीतरी आहे. आता आपण स्वतःच जर एक उदाहरण धरलं, तुम्ही तुमचा प्रसंग सांगितला, त्यांनी त्यांच्या घरातला प्रसंग सांगितला, तुम्हाला समजा हे कोणाशी तरी बोलायचं असेल आणि ऐकूनच घेणारं कोणी, तुमचं दुःख आहे ना खूप जे काय झालं ते, पण तुम्हाला जर असं कोणी भेटलं की जे तुमचं ऐकून घेत आहे, तुमचं दुःख समज, तुम्हाला छान वाटेल ना. तर मुलांना तर हे खूप जास्त आवडतं की आपल्याशी कोणतरी बोलतंय, आपल्या मनातलं काय ते समजून घेत आहे आणि आपल्यासाठी हे लोक आहेत असणं खूप महत्वाचं.
4: कधी कधी तर रस्त्याने येताना विविध प्रसंग
0: बरोबर. आणि लहान मुलांना सांगायचं असतं खूप, पण मोठे लोक त्याला गप्प बसवतात, तुम्ही जसं बोलला तसं गप रे, ही काय वेळ आहे का रे, आता मी दमलोय रे, आणि आता हे काय सांगतो रे, असं खूप वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना गप्प करण्यात येतं. पण शिक्षका शाळेमध्ये त्यांना ही मुभा मिळते. कौतुक मुलांचं, हा कौतुक करणं त्यांना हवं असतं की कोणीतरी माझं, जसं तुम्ही म्हणलात की व्हेरी गुड बोललं की त्यांना छान वाटतं. शिकण्याची संधी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना जे येतं, कला येते, नाच गाणं खेळ जे काय आहे, त्यांना जे चांगलं वाटतं त्याच्यामध्ये शिकण्याची संधी मुलांना हवी असते. मुलांना मर्यादा पण मुलांना हव्या असतात. हा उगीचं सगळं मोकाट तुम्ही त्यांना जर दिलं तर त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान, त्यांना हवं असतं की सगळं स्वातंत्र्य असावं, पण मुलांना मर्यादा पण हव्या असतात आणि त्या मर्याद्या कुठल्या कधी कशा वापरायच्या हे शिक्षक म्हणून आपलं काम आहे. सातत्य, कन्सिस्टन्सी हे का महत्वाचं आहे सातत्य, मला सांगा. कळतंय ना सातत्य म्हणजे काय? तर मुलांना सातत्य का हवं असतं? हा इकडे तिकडे सतत त्यांना ती एक गोष्ट झाली. पण सातत्य म्हणजे जे आपल्याला मिळतंय ते सातत्याने मिळायला पाहिजे. एकदा टीचर प्रेमाने बोलतीये, एकदा टीचर परत रागवतीये, एकदा टीचर आपल्याशी काय बोलतच नाहीये आणि मग त्याला वाटत गोंधळ होतोय की अरे खरंच टीचर माझ्यावर प्रेम करते की आज नाही करते. तर तुमच्या वागण्यामध्ये सातत्य पाहिजे. हा तर ठीक आहे, कधी कधी आपल्यालाही बरं नसतं तर आपण कदाचित हे पण केव्हा तरी ते होतं, पण कधी तुम्ही त्यांना त्याच्या मनाप्रमाणे करू देता आणि कधी एकदम स्ट्रिक्ट राहता, तर मग त्याला गोंधळ होतो त्याचा की अरे नेमकं काय आहे. तर सातत्य नसेल तर मग त्यांना त्यांचा संभ्रम होतो की नेमकं काय आहे. तर सातत्यही त्यांना हवं असतं. मुलाला आपल्या वर्गात सुरक्षित वाटेल हे कसं कळेल? तुमची मुलं सुरक्षित आहे मी हे त्यांच्या वागण्यातनं आपल्याला कळतं. तर कसं कळू शकतं आपल्याला? एक, ते प्रश्न विचारतात का? कारण त्यांना माहिती आहे की मी काही विचारू शकतो. ते चूक करण्यास घाबरत नाही, चूक झाली तरी मला समजून घेणार. शिक्षकाकडे मदत मागतो, स्वतःचे मत व्यक्त करतो की नाही आज हे चांगलं नाही आहे किंवा आज हे करायचं. मित्रांशी संवाद करतो, एकमेकांशी ते लोक आपापसामध्ये बोलतात. अपमानाची भीती कमी असते. ती कधी कधी मुलांना भीती वाटते की अरे आपण हे बोललो आणि मला जर कोणी बोललं, मला हसलं तर माझा अपमान होईल. पण मोकळेपणा असेल तर मुलं आपल्या मनातनं सांगतात. जर मुलांची चूक झाली तर ती कशी हाताळायची जेणेकरून त्यांना सुरक्षित वाटेल? मुलाने समजा चुकीचं उत्तर दिले तर तुला एवढं येत नाही का असं बोलायचं नाही. आपण काय बोलू शकतो? की तुझा प्रयत्न चांगला होता, आपण पुन्हा एकदा ह्याचा विचार करूया. मला कळतं की वेळ नसतो, मला कळतं की खूप मुलं सांभाळायची असतात, पण फटकन आपली जी प्रतिक्रिया येते ना ती आपल्याला टाळायची, की समजून घेणं मुलांमध्ये की ठीक आहे तू चांगला प्रयत्न केलास. आणि मुलाला, मुलगा जर जेव्हा चुकतो तेव्हा ही एक शिकण्याची संधी आहे असं त्याला आपण वाटून घेतलं पाहिजे. ठीक आहे तू आता चुकला ना, आता ह्यातनं आपल्याला काय शिकायचं आहे की आता आपल्याला हे परत करायचं नाही आहे. तर प्रत्येक चूक ही शिकण्याची संधी आहे हे मुलाला कळलं पाहिजे. आता खेळातून आपण, मी खूपदा तेच सांगते की मुलं फक्त खेळत असतात की खेळातूनही काही शिकतात. आता खेळात ना आपण काय काय शिकतो, खूप लहान मुलं असतील त्यांना डोळा आणि हाताचा समन्वय शिकता येतं, समस्या सोडवणं खेळातनं आपण शिकू शकतो. कल्पनाशक्ती खेळातनं तर खूप प्रकारे आपण आपली कल्पनाशक्ती त्यांची आपण उपयोगात आणू शकतो. मोजणी खेळातनं, मॅथ्समध्ये जे काही आपल्याला करायला लागतं ती आपण शिकवू शकतो. आकारांची ओळख खेळातनं आपण करू शकतो. सामाजिक कौशल्य, एकमेकांशी कसं बोलायचं, एकमेकांशी कसा व्यवहार करायचा, आपण एकत्र मुलांबरोबर किंवा पालकांबरोबर किंवा शिक्षकांबरोबर आपण कसं वागलं पाहिजे. आता काही काही असे गोष्टी आहेत, कप आहे, कागद आहेत, चमचा आहे, ह्याचे असतात ना बॉटल कॅप्स, म्हणजे बाटल्यांचे बूट असतात किंवा बटन्स असतात किंवा धान्य असतात. ही सगळी साहित्य वापरून आपल्याला मुलांसाठी खूप सारे खेळ ज्यातनं आपण शिकवू शकतो हे करणार आहोत. तर पुढच्या सत्रामध्ये आपण हे बघणार आहोत, त्या ऍक्टिव्हिटीज पण मी तुम्हाला देणार आहे की तुम्ही ऑलरेडी करत आहातच, पण मुलांना खेळात ना आपण विविध वस्तू, रोजच्या वापरातल्या वस्तू वापरून कसं आपण काही काही गोष्टी शिकवू शकतो हे आपण पुढे नक्कीच बघणार आहोत. आणि महागडी खेळणे आवश्यक नाहीत, पण योग्य संवाद आणि कल्पकता अधिक महत्वाची आहे. ठीक आहे, आता गोष्टीतून पण आपण बाल विकास करू शकतो. तुमच्यापैकी किती लोक मुलांना गोष्टी सांगतात? सगळेच सांगतात. तर म्हणजे तुमची पद्धत कशी आहे, की तुमच्याकडे गोष्टींची पुस्तकं आहेत की ठराविक वर्ग, म्हणजे कशा पद्धतीने सांगता गोष्टी? जरी तुम्हाला गणित जरी शिकवायचं असेल तरी पण तुम्ही एक गोष्ट सांगू शकता की अरे दोन कावळे होते किंवा आणि मग ते एका नदीकाठी गेले आणि मग त्यांना इतके जे काय आहे जे का. आणि मुलांना ज्या क्षणी तुम्ही गोष्ट सांगायला लागता ना त्यांचं इमिजिएटली त्यांचं लक्ष येतं. तुम्ही जर फळ्यावरती लिहायला गेलात हे पाहे आता दोन अंक आहे आणि ह्याच्यामध्ये जर आपण चार मिळवले तर किती होत, त्यांचं लक्ष अजिबात राहत नाही. पण तुम्ही म्हणतात की दोन कावळे होते आणि ते उडत उडत एका नदीवर गेले तर त्यांचं लगेचच लक्ष वेधलं जातं. त्याच्यामुळे गोष्टच्यावर पण आपण पुढे बऱ्यापैकी बोलणार आहोत. मुलांशी संवाद आपण जेव्हा साधतो तेव्हा महत्वाच्या गोष्टी काय लक्षात ठेवायच्या, की मुलांशी बोलणे लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, त्यांच्या डोळ्याच्या पातळीवर येऊन बोला हे खूप महत्वाचं. कसं असतं, शिक्षक असं वर असतो, मुलं खाली असतात. आपण असं जेव्हा बोलतो, मी तुझ्याशी असं जेव्हा बोलते आणि समजा मी तुझ्याकडे असं येऊन बोलले तर तुला फरक कशामध्ये जाणवेल? मी तुझ्याशी बोलतेय आणि मी तुझ्याशी असं बोलतेय. हां, तुझं नाव काय आहे?
6: तुझं नाव काय आहे?
0: दोन्ही प्रकारे मी नाव विचारलं. आता तुला कुठलं जास्त तुला जवळचं वाटतं? खाली बसून तुझ्या पातळीवर येऊन मी बोलले, करेक्ट? तर हे खूप खूप महत्वाचं आहे. आपल्या लक्षात येत नाही, पण आपल्याला लक्षात येत नाही की आपण वरच्या ह्याच्यावर आहोत, पण मुलांच्या पातळीवर येऊन मुलांच्या आय लेवलला म्हणजे त्यांच्या डोळ्याच्या लेवलला येऊन आपण बसून त्यांच्याशी संवाद साधणं खूप जास्त महत्वाचं. तू हे का केलंस असं सतत दोष देण्याऐवजी काय झालं हे विचारणं, भावनांना नाव देणं, जे काही मुलाला वाटतंय, अरे तुला राग आलाय का, तुला वाईट वाटतंय का, तुला त्याला चांगले मार्क मिळाले म्हणून तुला ईर्ष्या वाटतेय का, ह्या सगळ्या गोष्टी भावनांना नावं तुम्हाला देता आल्या तर त्याला पण आपल्या भावना ओळखण्यास मदत होते. उदाहरणार्थ तुला राग आला आहे कारण तुला अजून खेळायचे होते. समजा आपण म्हणलं की आता खेळ आवरा आणि आता घरी जायची वेळ झाली, तर तुला राग आला आहे कारण तुला अजून खेळायचं होतं. त्यालाही कळतं की हा मला माझ्यामध्ये नक्की काय होत आहे. त्यामुळे बालकाला भावना ओळखायला आणि हळूहळू व्यक्त करायला मदत होते. योग्य वर्तनाचे कौतुक करा. जर काही चांगलं केलं असेल उगीचच कौतुक करायचं नाही, तर त्यांना मग कौतुकाची सवय. काही नाही केलं तरी अरे हो खूप छान नाही. योग्य वर्तन जर चांगलं केलं असेल तर कौतुक करायचं, ठीक आहे? नाही तर त्यांना मग कौतुकाची सवय लागते की काही केलं तरी चांगलंच म्हणतात, तर हे त्यांना मग कौतुकाचं ते अप्रूप राहत नाही. ठीक आहे, आता एक दोन उदाहरणं आहेत की आरव घरी सतत प्रश्न विचारतो, वस्तू स्वतःहून करण्याचा प्रयत्न करतो आणि कधी कधी आईने सांगितलेलं ऐकत नाही आणि राग आल्यावर तो रडतो. आता जर असं करत असेल तर आरवच्या कोणते वर्तन सामान्य विकासाचा भाग असू शकतं? ह्याच्यामधनं त्याचा विकास होतोय हे कशावरनं कळतं?
6: प्रश्न विचारतो.
0: हा, तो खूप प्रश्न विचारतो. अजून काय?
6: स्वतःहून
0: प्रयत्न करतो. तर हे ओळखता आलं पाहिजे आपल्याला. हा, आता पालकांना एवढा वेळ नसतो की ते सगळं हे बघणार, तर हे तुम्हाला जर पालक जर तुमच्याकडे आले आणि म्हणले की नाही ह्याला सगळंच आपलं करायचं असतं, माझं काही ऐकत नाही आणि सारखं रडतो त्याला करू नाही दिलं तर, पण मग हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की अरे त्याच्यामध्ये ही क्षमता आहे की तो सगळं स्वतःहून करणार. ठीक आहे, आणि त्याच्या रागामध्ये कोणती कारण असू शकतात? त्याला का राग आला येत असेल? हा, त्याला करायचंय पण त्याला करायला देत नाही, ऐकून घेत नसेल. आणि मग काय करायला हवं? आणि पालकांना पण तर काही सांगायला पाहिजे तुम्हाला, कारण हे सगळं घरी पण होत असेल तर मग तुम्ही पालकांना काय सांगणार? त्याला जर काही करायचं असेल तर त्याला प्रोत्साहन करा. ठीक आहे, तर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. कोणती प्रतिक्रिया टाळायला हवी?
7: नगरकर विद्यार्थ्यांना केवळ शिकवणे महत्वाचे नाही, तर त्यांना समजून घेणे, त्यांच्या भावना जाणून घेणे आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बालभवनच्या माध्यमातून शिक्षकांना मिळणारे असे प्रशिक्षण निश्चित त्यांच्या अध्यापनाला अधिक प्रभावी बनवते आणि त्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होतो. अशाच उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्नेहालय आणि बालभवनची ही वाटचाल अशीच सुरू राहो हीच अपेक्षा. नगरकर आत्ताच आपण ऐकलं आहे कविता करीर मॅडम यांनी बालभवन मधील शिक्षकांना कशा प्रकारे मार्गदर्शन केले आहे. या प्रशिक्षणातून सुद्धा आपण खूप काही शिकलो आहोत की आपण छोट्या मुलांशी कशा प्रकारे संवाद साधला पाहिजे व त्यांच्याशी आपण कशा प्रकारे वागलो पाहिजे हे आपण सुद्धा शिकलो आहोत. तर नगरकर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार श्रोते मित्र हो, थोड्या गप्पा थोडी गाणी या शोची वेळ सुरू झालेली आहे आणि आपल्यासोबत मी आहे आर जे आदी। श्रोते मित्र हो, आज आपण ऐकणार आहोत मनहर उदास या गझल गायकाविषयी। त्याचबरोबर त्यांनी अनेक हिंदी चित्रपट देखील गायलेले आहेत। तेव्हा एका सुरेल प्रवासाची कहाणी आज आपण आपल्या शोमध्ये ऐकणार आहोत। मनहर उदास हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि गुणी पार्श्वगायक म्हणून ओळखले जातात।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

मनोहर उदास यांच्या आवाजात एक वेगळीच मृदुता, भावपूर्णता आणि ठहराव जाणवतो. प्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांचे ते मोठे बंधू असून निर्मल उदास हे त्यांचे धाकटे बंधू. उदास कुटुंबाला संगीताची समृद्ध परंपरा लाभली होती आणि या वातावरणाचा मनोहर यांच्या संगीत प्रवासावर मोठा प्रभाव पडला. आता आपण बालपण आणि संगीताची आवड याविषयी बघूया मनोहर उदास यांच्याच जीवनामध्ये. मनोहर उदास यांचा जन्म गुजरातमध्ये संगीताशी जवळीक असलेल्या कुटुंबात झाला आहे. बालपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. घरातील सांगीतिक वातावरणामुळं गायनाची गोडी त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यांच्या भावंडांनाही संगीताची आवड असल्यानं पुढं उदास कुटुंबातील तीनही भाऊ वेगवेगळ्या प्रकारे संगीत क्षेत्रात नावा

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

मनहर यांनी शिक्षण घेत असतानाच आपल्या भविष्यासाठी वेगळा मार्ग निवडला. त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं, मात्र मनातील संगीताची ओढ इतकी प्रबळ होती की त्यांनी अभियांत्रिकीच्या क्षेत्राऐवजी गायनाला आपलं जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला. नंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश. मुंबई ही हिंदी चित्रपटसृष्टीची राजधानी असल्यामुळं मनहर उदास यांनी आपल्या संगीत कारकिर्दीसाठी मुंबईची वाट धरली. त्या काळात अनेक नवोदित गायकांना संधी मिळणं कठीण होतं, मात्र मनहर यांच्या आवाजातील वैशिष्ट्य आणि त्यांची गायकी यामुळे त्यांना हळूहळू संगीतकारांचं लक्ष मिळू लागलं. त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1969 साली प्रदर्शित झालेला विश्वास हा चित्रपट. या चित्रपटासाठी त्यांना सुरुवातीला एका गाण्याचं डबिंग करण्यास सांगण्यात आलं होतं. पुढं ते गाणं प्रसिद्ध गायक मुकेश यांच्या आवाजात रेकॉर्ड केलं जाणार होतं. परंतु मुकेश यांनी मनहर उदास यांनी गायलेली आवृत्ती ऐकल्यानंतर तीच आवृत्ती चित्रपटात ठेवण्यास पसंती दिल्याचं वृत्त आहे, आणि त्यामुळं मनहर यांना मोठी संधी मिळाली आणि त्यांच्या प्रतिभेची दखल घेतली गेली. ही घटना त्यांच्या कारकिर्दीतील विशेष प्रसंग मानली जाते, कारण एका महान गायकानं नवोदित गायकाच्या आवाजातील गुणवत्ता ओळखून त्याला प्रोत्साहन दिलं होतं.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

बहुआयामी गायक मनहर उदास यांची गायकी केवळ एका प्रकारापुरती मर्यादित नव्हती. त्यांनी हिंदी चित्रपट गीतांबरोबरच गझल, भावगीतं आणि इतर प्रकारची गाणीही गायली. त्यांच्या आवाजात मृदुता असल्यामुळं प्रेमगीत, विरहगीत आणि भावपूर्ण रचनांना त्यांच्या आवाजानं विशेष रंग मिळाला. त्यांच्या आवाजाची एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे शब्दोच्चारांची स्पष्टता आणि भावनेनुसार आवाजातील चढ उतार. गाण्यातील भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची हातोटी उल्लेखनीय होती. त्यामुळे त्यांच्या आवाजाला स्वतःची एक ओळख निर्माण झाली. लोकप्रिय गाणी आणि चित्रपट. मनहर उदास यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत मोठ्या प्रमाणावर पार्श्वगायन केले. साधारणपणे 300 अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली. त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रसिद्ध संगीतकार आणि गायकांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्या आवाजाचा वापर विविध प्रकारच्या व्यक्तिरेखांसाठी करण्यात आला, त्यामुळे त्यांना केवळ एका विशिष्ट नायकाच्या आवाजापुरतं मर्यादित राहावं लागलं नाही. जसं जुली चित्रपटातील दिल क्या करे जब किसी से या गाण्याशीही मनहर उदास यांचं नाव जोडलं जातं. हे गाणं राजेश रोशन यांच्या संगीतामुळं आणि भावपूर्ण गायकीमुळं विशेष गाजलं.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मनहर उदास यांचा संबंध गझल गायनाशीही आहे. उदास कुटुंबाची गझल परंपरेशी असलेली जवळीक विशेष उल्लेखनीय आहे. त्यांचे मोठे बंधू पंकज उदास पुढं गझल विश्वातील अत्यंत लोकप्रिय नाव ठरलं. म्हणजे गझल म्हटलं की पंकज उदास ठरलेलं समीकरण. तर निर्मल उदास यांनीही गझल गायकीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. मनहर यांच्या गझल गायकीत चित्रपट संगीतातील अनुभवाचा प्रभाव जाणवतो. शब्दांना महत्त्व देत त्यातील भावना समजून घेऊन ते गाणे सादर करीत, त्यामुळं त्यांची गायकी रसिकांना भावणारी ठरली. मनहर उदास यांच्या जीवनात पंकज उदास यांच्या कारकिर्दीतील योगदान. मनहर उदास हे केवळ स्वतः उत्तम गायक नव्हते, तर आपल्या धाकट्या भावाला म्हणजे पंकज उदास यांना संगीत विश्वात पुढे येण्यासाठी त्यांनी मदत केली. पंकज उदास यांच्या सुरुवातीच्या रंगमंचीय प्रवासात मनहर यांची भूमिका होती. पंकज उदास पुढं गझल विश्वातील एक मोठं नाव बनलं. आणि आपल्याला तर माहीतच असेल, चिठ्ठी आई हे चिठ्ठी आई हे ही गझल असेल, किंवा चांदी जैसा रंग हे तेरा सोने जैसे बाल ही गझल. यासारख्या गीतांमुळं त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या या प्रवासाच्या सुरुवातीला मोठ्या भावाचा मिळालेला म्हणजेच मनहर उदास यांचा आधार महत्त्वाचा होता.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आता आपण ऐकूया प्रसिद्धीपेक्षा संगीताला मनहर यांनी महत्व दिलं। मनहर उदास यांच्या कारकिर्दीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रसिद्धीच्या झगमगाटापेक्षा संगीताला महत्व दिलं। हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक उत्तम गायक काळाच्या ओघात प्रसिद्धीपासून दूर गेले, मनहर उदास यांच्याबाबतही काहीसे असेच झाले। त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम करूनही त्यांचे नाव त्यांच्या समकालीन काही गायकांइतके सर्वसामान्यांच्या चर्चेत राहिले नाही, मात्र संगीत जाणणाऱ्या रसिकांसाठी त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे।

तर मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मनहर उदास यांना हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात गुणी, भावपूर्ण आणि बहुआयामी पार्श्वगायक म्हणून पाहता येतं. त्यांनी आपल्या आवाजानं अनेक गीतांना वेगळी ओळख दिली. त्यांच्या गायकीत शास्त्रीय संगीताची जाण, शब्दांवरील पकड आणि भावनांची अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम दिसतो. त्यांच्या प्रवासातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो, कलाकाराची खरी ओळख केवळ प्रसिद्धीमध्ये नसते तर त्याने आपल्या कलेला दिलेल्या योगदानात असते. मनहर उदास यांनी आपल्या आवाजातून अनेक दशकांच्या हिंदी चित्रपट संगीताला समृद्ध केलं.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: त्यांनी स्वतःची कारकीर्द घडवतानाच आपल्या भावाला प्रोत्साहन दिलं हे विशेष, आणि उदास कुटुंबाची संगीत परंपरा पुढे नेण्यास हातभारही लावला. आज हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाची आठवण काढताना मनहर उदास यांचं नाव आदरानं घेतलं जातं. त्यांच्या मखमली भावस्पर्शी आवाजातील गाणी ही त्या काळातील संगीत वैभवाची आठवण करून देतात. त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिल्यास प्रतिभा, मेहनत, सातत्य आणि संगीतावर निष्ठा यांचा सुंदर संगम दिसून येतो.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

मनहर उदास यांचे प्रसिद्ध गीत जर आपण बघितले तर त्यामध्ये राम लखन या चित्रपटातलं तेरा नाम लिया हो तुझे याद किया हो तेरा नाम लिया तुझे याद किया आणि जॅकी श्रॉफसाठी तर एकदम चपखळ आवाज बसलेला म्हणजे मनहर उदास. त्यानंतर आप तो ऐसे नाथे या चित्रपटातलं तू इस तरसे मेरी जिंदगी में शामिल है. त्यानंतर हिरो चित्रपटातलं

नहीं। त्यानंतर कर्मा चित्रपटातला आहे, हर कर्म अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए। त्यानंतर सौदागर चित्रपटातलं इलू इलू इलू इलू, असे अनेक एक से बढकर एक गीत मनहर उदास यांनी गायलेली आहेत।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

श्रोते मित्र हो, 13 मे 1943 साली त्यांचा जन्म झाला, म्हणजे आज ते 83 वर्षांचे आहेत. आणि त्यांना उत्तम स्वास्थ्य लाभो, प्रदीर्घ आयुष्य लाभो याच शुभेच्छा देऊयात. तर श्रोते मित्र हो, मनहर उदास यांच्याविषयीची ही माहिती आणि आजच्या शोमध्ये ऐकलेले गाणे आपल्याला कसे वाटले, हा शो आजचा कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे 90111 23 90. या शोविषयी आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या. आपण मात्र कुठंही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तेव्हा आजचा शो आता इथंच समाप्त करत आहोत. तुम्ही मात्र कुठंही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत। नमस्कार, शुभ संध्याकाळ। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आज सांजरंगाची सुरुवात नेहमीसारख्या एखाद्या मोटिवेशनल शायरीनं नाही, तर एका अशा कलाकाराच्या आठवणीनं करावीशी वाटते, ज्यांचा आवाज, ज्यांची नजर आणि ज्यांचा अभिनय आपल्या मनावर कायमचा कोरला गेलाय। नाना पाटेकर, त्यांचा एक गाजलेला संवाद आठवतो।
2: आ गए मेरी मौत का तमाशा देखने, अब मुझे लटका देंगे, जुबान ऐसी बार आएगी, आंखें बार आएगी, थोड़ी देर लटकता रहूंगा, फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतारेगा, फिर आप चर्चा करते घर चले जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे।
1: पण आज खरंच त्यांचं जाणं हा तमाशा नाहीये, तर संपूर्ण कला विश्वासाठी आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांसाठी एक मोठी पोकळी आहे। आज सकाळी 8 ऑक्टोबरला वयाच्या 75व्या वर्षी नाना पाटेकर यांनी जगाचा निरोप घेतला। जवळपास 5 दशकांच्या कारकिर्दीत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एकापेक्षा एक लक्षात राहणाऱ्या भूमिका दिल्या। परिंदा, क्रांतीवीर, नटसम्राट यांसारख्या भूमिकांमधून त्यांनी केवळ अभिनय केला नाही, तर त्या व्यक्तिरेखा जगल्या। त्यांना 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्रीसोबत अनेक सन्मान मिळाले। आणि म्हणूनच आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकून सिनेसृष्टीपासून सामान्य चाहत्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे, नाना तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही। आज त्यांच्या आठवणींना, त्यांच्या दमदार अभिनयाला आणि त्यांच्या अविस्मरणीय व्यक्तिमत्वाला मनापासून सलाम। मी आरजे कोमल आणि तुम्ही ऐकताय सांजरंग हा शो। नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली। ऐकूयात त्यांच्याच चित्रपटातलं एक गाणं। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम।

विधाता, तू इतका कठोर का झाला? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस।

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांज रंग या शो मध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. काही कलाकार पडद्यावर येतात, काही कलाकार पडदा संपल्यानंतरही आपल्या मनात राहतात. नाना पाटेकर हे त्यापैकीच एक. आज त्यांची आठवण काढताना त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास आठवतो. 1978 मध्ये गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर परिंदा, क्रांतीवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, वेलकम आणि नटसम्राट अशा कितीतरी भूमिका त्यांनी अक्षरशः जगल्या. पण नानांची एक आठवण कायम लक्षात राहते, ती म्हणजे क्रांतीवीर मधला तो प्रसंग, आ गए मेरे मौत का तमाशा देखने. हा संवाद म्हणताना त्यांचा तो आवाज, ती नजर आणि चेहऱ्यावरचा तो राग आजही अंगावर काटा आणतो. विशेष म्हणजे त्या प्रसंगातलं बरंचसं बोलणं त्यांनी स्वतःच्या मनातून उत्स्फूर्तपणे केलं होतं, अशी आठवणही सांगितली जाते. आणि मग हाच नाना वेलकम मध्ये आला उदय शेट्टी बनून. कंट्रोल उदय कंट्रोल हा संवाद ऐकला की आजही चेहऱ्यावर हसू येतं. म्हणजे एकाच कलाकारानं कधी डोळ्यात पाणी आणलं, कधी अंगावर काटा आणला आणि कधी खळखळून हसवलं. आज नाना आपल्यात नाहीत, पण त्यांचा आवाज आहे, त्यांचे संवाद आहेत, त्यांचे चित्रपट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनात जपलेल्या त्यांच्या असंख्य आठवणी आहेत. कलाकार म्हणून तुम्ही अजरामर आहात. तुमच्या अभिनयाला, तुमच्या आठवणींना आणि तुमच्या कलेला मनापासून सलाम. मंडळी, अशाच आपण गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।

मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, नाना पाटेकर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आधी त्यांचा दमदार आवाज, ती नजर आणि गंभीर भूमिका येतात. पण नानांचा एक वेगळाच चेहरा होता आणि तो म्हणजे त्यांचा भन्नाट कॉमेडी अंदाज. वेलकम मध्ये उदय शेट्टी म्हणून नानांनी जी धमाल केली ती आजही तितकीच फ्रेश वाटते. अनिल कपूरचा मजनूभाई आणि नानांचा उदय शेट्टी, दोघांची केमिस्ट्री म्हणजे अक्षरशः हशाचा बॉम्ब. विशेष म्हणजे या चित्रपटाआधी नानांनी परिंदा, क्रांतीवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, अपहरण अशा चित्रपटांमध्ये इतक्या गंभीर आणि दमदार भूमिका केल्या होत्या. वेलकम मधला त्यांचा हा कॉमिक अंदाज प्रेक्षकांसाठी एक सुंदर सरप्राईजच होतं. वेलकम नंतर वेलकम बॅक, अपना सपना मनी मनी आणि नंतर हाऊसफुल 5 मध्येही त्यांच्या कॉमेडीची झलक पाहायला मिळाली. पण नानांची खरी खासियत हीच होती, ते एका चौकटीत कधीच अडकले नाहीत. कधी नटसम्राटचा गणपतराव अप्पा बेलवलकर बनून त्यांनी डोळ्यात पाणी आणलं, कधी क्रांतीवीर मधून अंगावर काटा आणला, परिंदा मधून भीती निर्माण केली आणि वेलकम मध्ये त्याच नानांनी आपल्याला पोट धरून हसवलं. म्हणूनच नाना पाटेकर फक्त एक अभिनेता नव्हते, ते एक अनुभव होते. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांचे संवाद, त्यांचे सिनेमे आणि त्यांच्या अभिनयातून निर्माण झालेल्या असंख्य आठवणी कायम आपल्यासोबत राहतील. नाना, तुमचं कंट्रोल आजही आपल्या हसण्यात आहे आणि तुमचा आवाज कायम आपल्या मनात घुमत राहील. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, नाना पाटेकर यांना आपण सगळ्यांनी पडद्यावर अनेक रूपांमध्ये पाहिले, पण पडद्याच्या पलीकडचा नाना नेमका कसा होता? तर नाना खूप स्पष्ट वक्त होते. जे वाटतं ते अगदी थेट बोलायचे. राजकारणाबद्दलही त्यांची भूमिका स्पष्ट होती. त्यांनी अनेकदा सांगितलं की राजकारण हा आपला पिंड नाही आणि आपल्याला राजकारणात जायचं नाही. पण त्याचवेळी राजकारण्यांना प्रश्न विचारायला, चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवायला ते कधीच घाबरले नाहीत. पण नानांचं खरं मन कुठे दिसत होतं? तर ते शेतकऱ्यांसाठीच्या त्यांच्या कामात. 2015 मकरंद अनासपुरेंसोबत त्यांनी नाम फाउंडेशनची सुरुवात केली. दुष्काळ, पाण्याची समस्या आणि शेतकऱ्यांची होणारी परवड, या प्रश्नांवर त्यांनी फक्त भाषणं केली नाहीत, तर प्रत्यक्ष गावागावात जाऊन काम केलं. पाणी साठवण, जलसंधारण आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी योगदान दिलं. आणि माणूस म्हणून नाना कसे होते याची एक सुंदर गोष्ट आज पुन्हा समोर येते. नटसम्राटमध्ये त्यांच्यासोबत काम केलेल्या मेधा मांजरेकर यांनी सांगितलं की नाना त्यांना नेहमी सरकार म्हणून हाक मारायचे आणि त्यांच्या आजारपणातही मनापासून फोन करून विचारपूस करायचे. म्हणजे प्रसिद्धी कितीही मोठी असली तरी माणसांशी असलेलं नातं त्यांनी जपलं. नाना कदाचित थोडे कडक बोलायचे, कधी राकीट वाटायचे, पण त्या कडकपणामागे एक संवेदनशील मन होतं. आणि म्हणूनच आज नानांची आठवण फक्त एक अभिनेता म्हणून नाही, तर स्पष्ट बोलणारा, माणसांसाठी उभा राहणारा आणि आपल्या मातीशी जोडलेला एक माणूस म्हणूनही होते. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सांजरंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, नाना पाटेकरांकडे आज आपण फक्त एक अभिनेता म्हणून पाहिलं तर कदाचित त्यांच्या कलेचा अर्धाच भाग आपल्याला समजेल. नानांकडून सगळ्यात मोठी गोष्ट शिकण्यासारखी आहे ती म्हणजे कलेत खरं असणं. त्यांच्यासाठी अभिनय म्हणजेच फक्त संवाद बोलणं नव्हतं, तर एखादं पात्र समजून घेणं, त्यांचं दुःख समजून घेणं आणि ते प्रेक्षकांपर्यंत खरं पोहोचवणं होतं. ते म्हणायचे की कलाकारानं लोकांमध्ये मिसळलं पाहिजे, कारण सामान्य माणसांच्या आयुष्यातले अनुभव पुढे पडद्यावरच्या व्यक्तिरेखांना जिवंत करतात आणि म्हणूनच नानांच्या भूमिका आपल्याला अभिनय केलेल्या वाटत नाहीत, त्या जगलेल्या वाटतात. त्यांच्या आयुष्यात संघर्ष होता, पण त्या संघर्षाला त्यांनी कमजोरी बनू दिलं नाही. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी काम करायला सुरुवात केली, पोस्टर रंगवली आणि त्या अनुभवांनी त्यांना आयुष्य शिकवलं. त्यांची आणखी एक सुंदर शिकवण म्हणजे जे काम कराल ते पूर्ण मनापासून करा, कौतुक किंवा पुरस्कारासाठी नाही. नानांनी एकदा स्वतः सांगितलं होतं की प्रत्येक चित्रपट करताना त्या क्षणी तोच चित्रपट त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो. चित्रपट संपतो, पुढे निघून जायचं, पण त्या प्रवासातल्या आठवणी कायम राहतात. आणि नानांच्या आवडत्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी एका मुलाखतीत गंगा जमुना हा आपला आवडता चित्रपट सांगितला होता. दिलीप कुमारांनी साकारलेली व्यक्तिरेखा ही त्यांना विशेष आवडत होती. म्हणून नानांकडे पाहताना आपण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया, मोठं होण्यासाठी नेहमी मोठं दिसण्याची गरज नसते, आपल्या कामात खरं असणं पुरेसं असतं. नाना पाटेकरांनी आपल्याला हेच शिकवलं, कलेवर प्रेम करा, माणसांकडून शिका आणि जे काही करा ते मनापासून करा. नाना, तुमची कला आता पडद्यावर दिसणार नाही, पण तुम्ही कलेला दिलेला अर्थ तो अनेक कलाकारांना पुढची वाट दाखवत राहील. तुमच्या कलेला मनापासून सलाम. मंडळी, ऐकूयात नानांचंच हे छानसं गाणं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: हॅलो, नमस्कार, गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ, वेलकम बॅक मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 5 अजून 1 मिनिटाचं झालाय आणि सांजरंग या शोमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत। मस्त अशी ही संध्याकाळ आहे, पण एक खंत आहे, कारण एक आपल्या सगळ्यांचे आवडते कलाकार नाना पाटेकर आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण खूप साऱ्या गप्पा मारल्यात। आणि जरी आज ते आपल्यामध्ये नसतील, तरीही त्यांच्या आठवणी, त्यांचं काम, त्यांचे डायलॉग, त्यांच्या मूवीज, त्यांचे सॉंग्स जे आहेत ते नेहमी आपल्या आठवणीत राहणार आहेत आणि आपल्यासोबत असणार आहेत। आणि कला म्हणजे काय, कला जगायची असते हे आपल्याला त्यांनी शिकवलेलं आहे। तर या कलाकाराला मी पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। आणि मंडळी, आयुष्य असंच आहे हो की जसं माणसांचा काही भरोसा नाही। आपण म्हणतो की आज तो माणूस आहे उद्या नसतो, पण याच सोबत ना ही गोष्ट शिकण्यासारखी आहे। आयुष्यात प्रत्येक गोष्ट अशी असते की आज जरी असेल तर उद्या नसते, त्यामुळे आयुष्य जगण्यासाठी आत्ता म्हणजे जे तुमचं प्रेझेंट आहे ना त्यावर फोकस करा, की आत्ता जे चालू आहे ना त्याला एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा, विनाकारण पास्ट किंवा भूतकाळात जे झालं आहे त्याचा त्रास करून घेऊ नका। आणि आठवणी तर सोबत राहणार आहेत, त्यामुळे आत्ताचा जो क्षण आहे ना तो जगून घ्या। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: संकलक निवेदक आणि सादर करते किरण लहाळे।
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदिशक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता।
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 FM हा ऍप डाउनलोड करा।
1: आदि माया आदिशक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा। कॅमल सुपरफाईन साबुदाणा शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
0: रसिका हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। क्रीडा झेप ही मालिका सुरू झाली आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मंडई आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकणार आहोत सायकलीवर अष्टविनायक रॅली पूर्ण करणारे सायकलपटू शरद डोंगरे, बाळासाहेब गायकर आणि सत्यनारायण पुरोहित यांची मुलाखत। त्यांच्याशी संवाद साधत आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर।
2: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अजय धोपावकर। आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत ज्यांनी नगर ते अष्टविनायक अशी सायकल रिले केलेली आहे। असे तिघ जण आपल्याकडे दिग्गज आलेले आहेत, शरद डोंगरे सर
3: नमस्कार,
2: बाळासाहेब गायकर सर
4: नमस्ते
2: आणि सत्यनारायण पुरोहित सर
5: नमस्कार।
2: तर यांनी तिघांनी नगर ते अष्टविनायक रन गेल्या सप्टेंबर महिन्यात केलेली होती, तर त्याविषयी ते बोलणार आहेत। त्याचबरोबरीने त्यांनी शिवनेरी, रायगड अशा राईड्स जवळजवळ आणि पंढरपूर यात्रा अशी पण केलेली आहे, तर त्यांनी याविषयी ते आपल्याशी चर्चा करणार आहेत। तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो सर।
4: धन्यवाद
2: सर। मला शरद डोंगरे सर तुम्ही सुरुवातीला सांगा की अष्टविनायक यात्रा तुम्ही जी रिले केली सायकलची, तुम्ही तिघांनी केली, तर तुम्ही कशा पद्धतीने केली त्याविषयी अगोदर सांगा।
3: खरं तर एक अष्टविनायक सायकल वारी आमच्या गेल्या 2 वर्षापासून म्हणत होतं
2: बर,
3: पण यंदा असं वाटतं की गणपती बाप्पाने आम्हाला बोलवलं, त्यामुळे यंदा आमचं जाण्याचा योग आला।
2: किती तारखेला गेला होता तुम्ही?
3: आम्ही 9 चालू केली होती अष्टविनायक सायकल वारी अहिल्यानगर पासून, 13 आम्ही
2: 9 सप्टेंबर,
3: येस 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर आम्ही अष्टविनायक सायकल वाली केली। आम्ही 5 दिवसात पूर्ण केली,
2: 707 किलोमीटर। अरे वा,
3: 5,286 मीटर आम्हाला घाट रस्ता लागला होता त्याच्यात।
2: बर,
3: आम्ही अहिल्यानगर वरून सकाळी 5:30 ते दरम्यान निघलो होतो। पहिला आम्ही दौंड मार्गे शिद्धटेकला गेलो।
2: बर, इथून नगर जिल्ह्यातले
3: श्रीगोंद्यापासून आम्ही पहिला सिद्धटेक पासून चालू केलं आमचं अष्टविनायक सायकल।
2: सकाळी सुरुवात केली का इथून नगर?
3: येस, आपले विशाल गणपती बाप्पांचे दर्शन घेतले,
2: अरे वा,
3: शिवराज छत्रपती महाराजांचं पण दर्शन घेतलं, तिथून आम्ही जोशपूर्ण आम्ही
2: तिघ जणच,
3: येस आम्ही तिघ जणच होतो।
2: अरे वा,
3: येस आम्ही सिद्धटेकला पोहोचलो पहिल्या गणपतीला। मग पहिला गणपती झाल्यानंतर आम्ही दौंडला आलो, दौंडवरून आम्ही मोरगावला निघलो,
2: मोरगावच्या
3: मयुरेश्वरला।
2: बर बर बर,
3: तिथे आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचलो होतो। मग तिथे आमचा पहिला मुक्काम झाला।
2: बर बर बर बर,
3: मुक्काम झाल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाला निघलो आम्ही थेऊरला।
2: बर, थेऊरच्या गणपती,
3: थेऊरच्या गणपती चिंतामणी गणपती बाप्पांचे आम्ही दर्शन घेतले। मग वाघोली, लोणावळा आणि खोपोली मार्गे आम्ही त्या दिवशी आम्ही लोणावळ्याला मुक्काम केला।
2: बर,
3: आणि तिसऱ्या दिवशी आम्ही निघलो आपल्या याला महड, महड आणि पाली केला,
2: दोन
3: पहिले पालीला, पालीचं दर्शन घेतलं बल्लाळेश्वर आणि मग महडला आलो
2: वारविनायक।
3: महड केल्यानंतर आम्ही कर्जतला त्या दिवशी तिसऱ्या दिवशी मुक्कामाला थांबलो आम्ही।
2: बर,
3: आणि म्हणजे आमची कसोटी वाढतच चालली होती।
2: हो हो,
3: 3 दिवस आम्ही एकदम उन्हाच्या, आम्हाला वाटलं थोडासा वातावरण चेंज होईल, थोडासा पावसाळा लागेल, काहीतरी थंड वातावरण, तसं नाही, तिन्ही दिवस आम्हाला चांगला उन्हाचा एकदम चपाक बसतच होता आम्हाला। आणि चौथ्या दिवशीचा आमचा प्रवास म्हणजे आम्ही माळशेज घाट, आमच्या डोक्यात होतं की आम्हाला माळशेज घाट क्रॉस करायचंय, माळशेज घाट ते थोडंसं आव्हानात्मक होतं, म्हणजे माळशेज घाट 13 किलोमीटरचा पूर्ण एकदम एलिव्हेशन होतं। माळशेज घाट आम्ही चढायला चालू केलं. एक रिमझिम पावसाची सुरुवात झाली.
4: बर,
3: ती आल्यानंतर एकदम धुक्याचं वातावरण होतं. म्हणजे अक्षरशः 2 फुटाची आम्हाला 3 फुटाची गाडी दिसत नव्हती एवढं लांब समोर येणारे. पण तरीही देखील गणपती बाप्पाच्या ताकदीने आम्ही तो एकदम प्रवास सुंदरमय पार करीत आम्ही गणेश, मग त्याच्यानंतर गणेश खिंड आणि गणेश खिंड नंतर आम्ही आलो लेण्याद्रीला. मग त्या दिवशी तिथं मुक्काम केला आणि मग 5व्या दिवशी लेण्याद्री केलं, ओझर केलं विघ्नहर्ता गणपती आणि शेवटी आपल्या रांजणगाव गणपतीकडे आलो.
4: बर,
3: तिथून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला चालू झालो.
4: बर बर, नगरला परत रिटर्न,
3: अहिल्यानगरला रिटर्न आलो.
4: रविवारी
3: आम्ही आमच्या घरी सुखरूप बाप्पांच्या कृपेने पोहोचलो.
4: बर बर बर. सर बाळासाहेब सर, तुम्ही सांगा की तुम्ही तयारी कशी केली होती या अष्टविनायक यात्रेची?
5: अष्टविनायक यात्रेची तयारी करताना आधी तर प्रथमतः आम्ही मनात घेतलं की आपल्याला हे अष्टविनायक सायकलवारी करायची आहे. तर त्याच्या आधी आम्ही वेगवेगळ्या राईड्स करत होतो सायकलच्या. तर त्या राईड्स करता करता की आपण अष्टविनायक पण करूया. शिवनेरी करतोय, रायगड करतोय, तुळजापूर करतोय, काही ऑल इंडियाच्या पण राईड्स करतोय, तर अष्टविनायक आपण करूया. आणि मग आमची ती तयारी सुरू झाली. साधारण 3 दिवस आधी फक्त ठरवलं की 9 तारखेला आपण अष्टविनायकला निघूया.
4: अरे गणपतीच्या अगोदर.
5: हा, गणपतीच्या अगोदर. आणि मग तयारी असं विशेष रेग्युलर असतेच आमचे बाकीचं. तर त्यावेळेस 5 दिवस जायचं म्हटल्यानंतर आपल्याला सामान घ्यायचंय, काही जर्सी घ्यायचं समजा, बरोबर हायड्रेशन घ्यायचं. तर त्याच्याकरता आम्ही एक कॅरियर मागवलं सायकलला आणि त्याचबरोबर त्या कॅरियरला एक बॅग पण मागवली की पाठीवर ओझं नको म्हणून. मग हे सगळं

0: साडेपाच वाजता निघालो.
1: बर बर बर. मुक्कामाची त्या हे ठेवली होती का तुम्ही तुमची?
0: मुक्कामाच असं साधारण ठरवलं होतं की टेंटेटिव्ह 150 किलोमीटर झालं की आपण मुक्काम करायचा.
1: बर.
0: तर संध्याकाळी साधारण अंधार पडायच्या आधी आपलं मुक्कामाचं ठिकाण गाठायचं. तर साधारण त्याप्रमाणे आम्ही पहिला मुक्काम मोरगावला केला. तिथं संध्याकाळ झाली आणि मुक्काम केला. असं प्रत्येक वेळेला मुक्कामाच्या ठिकाणाच्या वेळेस म्हणजे संध्याकाळ झाली की मुक्काम करायचा हे आमचं ठरलेलं होतं.
1: मग कुठं मुक्कामाचं ठिकाण असं कुठलं ठेवलं होतं का? काय स्थळ असतं?
0: नाही, स्थळ वगैरे असं काही डिसाईड नव्हतं केलेलं. जे मिळेल ते म्हणजे कुठल्याही कंडिशनला जसं असेल तसं मुक्काम करून घ्यायचं. असं काय डेस्टिनेशनला बुकिंग केलंय वगैरे असं काही नव्हतं आमचं.
1: बरं, सत्यनारायण सर तुम्ही सांगा, तुम्हाला याच्यामध्ये काय इथल्या अडचणी आल्या का अष्टविनायक यात्रेमध्ये? त्याचबरोबर तुमचा सरावाची काय पद्धत होती ते सांगा ना.
2: अडचणी म्हटल्या तर अडचणी येतच असतात. कोणती राईड काढताना अडचणी येणार, कोणाची तरी पंक्चर होणार, त्यासाठी सोबत पंक्चर किट घेणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर एक टायर ट्यूब ठेवणं अपेक्षित आहे. मग ह्या वस्तू आम्ही पहिलेच ठेवलेल्या होत्या सोबत. मग तरी चेक करून घेतले, टायर ट्यूब सायकलची दुरुस्ती करणं महत्वाचं म्हणजे सायकल. सायकलवर जायचं म्हणल्यावर सायकल कडे पाहणं अपेक्षित आहे. मग आम्ही सर्व्हिसिंग सायकलची सर्व्हिसिंग करून घेतली आणि कॅरेज बसून घेतला, बॅगा लावून घेतल्या आणि आम्ही निघालो. आता निघताना अडचणी म्हणजे आम्ही साधारण मोरगावला जाणार होतो. मोरगाव सिद्धतेक आणि मोरगाव हे अंतर 160 किलोमीटर होत. मग त्या दिवशी एकदम एवढं चालवायला लागलं ना, दिवसभरात क्रॅम्प येणार, काही गोष्टी होणारच. मग त्यासाठी आम्ही पोटेशन म्हणून इरेटिकर पावडर घेतले होते आणि ट्यूब घेतले होते. काजू बदाम सोबत ठेवले होते, म्हणजे ताण भूक लागत असते म्हणून आम्ही घेऊन ठेवले होते. आणि त्याच्यानंतर क्रॅम्प आले तर आम्ही साखर, मीठ आणि लिंबू ठेवलं होतं.
1: बर बर.
2: सोबत ते त्याचा पण आम्हाला उपयोग झाला.
1: उपयोग झाला.
2: आणि राईड काढताना आणि घाट चढताना अडचणी येत असतात. क्रॅम्प येतो, हे होतं. मग आम्ही
1: तुम्हाला धुकं लागलं होतं ना?
2: हो, आम्हाला
1: कसं फेस केलं ते
2: धुकं? म्हणजे आम्ही माळशेज घाट चढतानाच आम्हाला हाईट वर गेलो की आम्हाला काही दिसत नव्हतं. मग आमच्याकडे लाईटी होत्या.
1: बर.
2: लाईटी लावल्यामुळे आम्हाला समोरची गाडी निदान दिसायची. म्हणजे समोरून गाडी ती ही दिसत
1: नव्हती.
2: आम्ही तेव्हा साधारण 5-6
1: हो
2: संध्याकाळ 5-6 होतो. 6 आम्ही खाली आलो. मग 6:30 झाले होते. मग तिथंच मुक्काम करायचा. मढ मध्ये तिथंच मुक्काम करायचा निर्णय घेतला. कारण त्याच्या पुढे आणखीन एक घाट होता, गणेश खिंड. त्यामुळे आम्ही म्हणलं गणेश खिंड केली की रेनाडीला पोहोचणार होतो. त्यामुळे आम्ही म्हटलं गणेश खिंड सकाळी करू.
1: अरे वा.
2: हा, मग मुक्काम केला आणि सकाळी आम्ही गणेश खिंड करू.
3: सराव केला, त्याचा
2: सराव
3: केला. म्हणजे 30-40 किलोमीटर रोज आम्ही ठरवलं होतं की एवढा लांब जायचंय. तर प्रत्येकाने आपल्या आपल्या रोडला आपल्या आपल्या पद्धतीने सराव करीत राहा.
1: बर.
3: कसं
1: म्हणजे रोज 30-40 किलोमीटर रेग्युलर
0: सायकलिंग.
1: तुम्हाला 150-150 दरम्यान तुमचं टार्गेट होतं ना दररोजचं, ते तुम्ही साध्य केलं.
3: येस, साध्य केलं. आम्ही त्याच हिशोबाने प्रॅक्टिस चालू होती की मसल्स पण आपल्याला ते स्ट्रेंथ भेटली पाहिजे आणि इंड्युरन्स भेटला पाहिजे आपल्याला. त्या हिशोबाने तिघांचेही सराव आपल्या आपल्या रोडला चालू होते. शनिवारी रविवारी आम्ही मोठी राईड करायचो, 150 टायमाच्या प्रमाणे आम्ही. आणि त्यामुळे हे एवढा मोठा आम्हाला असं त्याच्यात आम्हाला सक्सेस भेटली. 707 किलोमीटर गाठ आहे.
1: 707 किलोमीटर 4 दिवसात तुम्ही पूर्ण केली.
3: आणि गणपती बाप्पांनी कुठेही विघ्न येऊन नाही दिलं.
1: तुमची पंक्चर वगैरे काय झाली का गाडी?
3: ते सांगणार होतो. कुठेही विघ्न येऊन राज्य संघ पंक्चर किट होतं सगळं होतं. साधं आम्हाला पंप काढायची गरज नाही
1: पडली.
3: गणपती बाप्पांनी एवढं म्हणजे हे केलं आम्हाला.
2: सरांनी सोबत तर पंपट घेऊन ठेवला होता.
1: बर.
2: त्यामुळे
1: काय अडचण आली की लगेच हवा भरायची.
2: हवा कमी झाली की हवा
1: अडचण आली. म्हणजे फार भाग्यवान आहात तुम्ही.
3: आमची काल नगरमध्ये पंक्चर झाली.
1: अरे
3: सकाळी 50 किलोमीटरच्या राईडला पंक्चर झाली.
1: बर.
3: 25 किलोमीटर आम्हाला पायपाय जावं लागलं.
1: 707
4: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी,

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारची पथकं महाराष्ट्रात आली आहेत बरं का. आणि शुक्रवारी म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी हे पथक आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात येणार आहे. म्हणजे उद्याच आपल्या अहिल्यानगरमध्ये हे पथक येणार आहे आणि आपल्या जिल्ह्यातील विविध भागांना प्रत्यक्ष भेट देऊन दुष्काळी परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शेतीवरील परिणाम तसंच आवश्यक उपाययोजनांची पाहणी करण्यात येणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्राचं पथक शुक्रवारी नगरला येणार आहे. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.
1: कोमल हे कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. हे घोषवाक्य लिहिलं आहे संगीता अकोलकर यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

अजून 39 मिनिटं झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, खरं म्हणजे आजचा दिवस खूप छान आहे बरं का, कारण आज आहे खूप महत्वाचा दिवस. आपण जेव्हा आकाशाकडे पाहतो ना तेव्हा आपल्याला दिसतं तो निळा रंग, पण त्या निळ्या आकाशाच्या पलीकडं आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी सतत सज्ज असतात ते आपल्या भारतीय वायुसेनेचे वीर जवान. आज आहे भारतीय वायुसेना दिन. त्यास आणि मंडई, भारतीय वायुसेनेची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत आपल्या वायुसेनेनं देशाच्या सुरक्षित सुरक्षेमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. देशाची सीमा असो, नैसर्गिक आपत्ती असो किंवा संकटाची कोणतीही वेळ, आकाशातून मदतीचा हात देण्यासाठी आपले वायुवीर सदैव तयार असतात. आपण एकदा आकाशात विमान उडताना पाहतो आणि काही क्षणांसाठी कौतुकानं त्याच्याकडे बघतो, पण त्या विमानामागे असते अनेक जवानांची मेहनत, शिस्त, धैर्य आणि देशासाठी काहीही करण्याची तयारी. आपण आपल्या कुटुंबासोबत निवांत झोपतो, आपलं रोजचं आयुष्य जगतो, कारण कुठेतरी कोणीतरी आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस जाग असतं. आजच्या या दिवशी भारतीय वायुसेनेच्या प्रत्येक जवानाला आणि त्याच्या कुटुंबियांना मनापासून सलाम. आकाश कितीही मोठं असो, भारतीय वायुवीरांच्या धैर्यापुढे तेही छोटं वाटतं. भारतीय वायुसेना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांजरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण ना रोज कितीतरी गोष्टी पाहतो बरं का, आपल्या माणसांचा चेहरा, निसर्गाचं सौंदर्य, आकाशातले रंग, आपल्या आवडत्या व्यक्तीचं हसू, पण या सगळ्या सुंदर गोष्टी अनुभवण्यासाठी आपल्याला मिळालेली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आपली दृष्टी. आज आहे जागतिक दृष्टी दिन आणि हा दिवस आपल्याला आपल्या डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आणि दृष्टीविषयक समस्यांबद्दल जनजागृती करण्याची आठवण करून देतो. आपण मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर यांच्यासमोर तासन तास असतो, पण आपल्या डोळ्यांना थोडी विश्रांती देतो का? डोळ्यांची तपासणी शेवटची कधी केली होती हे तरी आठवते का? डोळ्यांमध्ये सतत जळजळ होणं, धूसर दिसणं, वारंवार डोकेदुखी होणं किंवा दृष्टी कमी होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर डोळ्यांची तपासणी करून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि एक छोटीशी गोष्ट, डोळ्यांची काळजी म्हणजे फक्त स्वतःच्या दृष्टीची काळजी नाही, तर आयुष्यभर सुंदर जग पाहण्याची संधी जपणं आहे. म्हणून आज एक छोटासा संकल्प करूयात, आपल्या डोळ्यांची काळजी घेऊया, गरज असेल तेव्हा तपासणी करून घेऊयात आणि आपल्या आसपासच्या व्यक्तीलाही यासाठी जागरूक करूयात. कारण दृष्टी नसेल म्हणजेच दृष्टी असेल तर जगण्याच्या प्रत्येक रंगाची खरी मजा घेता येते. जागतिक दृष्टी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खरंच आपण खूप लकी आहोत की देवानं आपल्याला इतकं सुंदर जग पाहण्यासाठी दृष्टी दिली, तर तिला जपण्याचा प्रयत्न करूयात. वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी करती या पिरमान पिरमान गाव मोठ वरच गाण गाव मोठ वरच गाण।
0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांज रंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडई संध्याकाळचे 5:52 म्हणजे 6 वाजतायत आणि 6 वाजत आले की आता लक्षात येतं की आता जाण्याची वेळ आहे आणि जायचं तर नसतं, खूप साऱ्या गप्पा मारायच्या असतात, असं वाटतं की गप्पा मारतच राहाव्यात, पण ठीक आहे, पुन्हा उद्या संध्याकाळी 4 वाजता आपण भेटणारच आहोत। आणि मित्रांनो, आज खूप महत्वाचा दिवस आहे आज, कारण आपल्याला दृष्टी देवाने दिली आहे, ही सगळ्यात मोठी देण आहे, कारण या दृष्टीमुळे आपण सगळं जग पाहू शकतो, हे सुंदर जग पाहू शकतो। तर आज जागतिक दृष्टी दिन आहे, तर सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। आणि मित्रांनो, आपल्या डोळ्यांची काळजी घेणं म्हणजे आपल्या आयुष्यभराच्या सुंदर आठवणींची काळजी घेणं आहे, बरं का? त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी आपण नक्की करू शकतो। मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा सतत वापर करत असाल तर मध्ये मध्ये डोळ्यांना थोडी विश्रांती द्या, पुरेशी झोप घ्या, डोळ्यांना स्वच्छ हातानेच स्पर्श करा आणि दृष्टीमध्ये काही बदल जाणवत असेल तर स्वतःहून उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्यायला विसरू नका, कारण आरोग्याची काळजी आपण आज घेतली तर त्याचा फायदा आपल्याला उद्याच्या आयुष्यात मिळतो। आणि आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची। आजच्या सांज रंगमध्ये तुमच्यासोबत गप्पा मारताना खूप छान वाटलं, पुन्हा भेटूयात उद्या याच वेळेला याच सांज रंगमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा, आनंदी राहा आणि आपल्या डोळ्यांसोबतच आपल्या संपूर्ण आरोग्याचीही काळजी घ्या। मी आरजे कोमल तुमच्याकडून घेते आता निरोप, पुन्हा उद्या भेटूयात आपला सांज रंग या शो पर्यंत। तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा, नमस्कार, आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

खिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी RJ अनु तुमच्या सोबत आहे नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। खूप मनापासून स्वागत श्रोते हो। आज आपल्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आहेत नगरचेच हेमंत लोहगावकर सर। माय टिफिन सर्व्हिसेस आपण अनेकदा हे नाव नगरमध्ये ऐकलेलं आहेच आणि त्याचे सर्वे सर्व आणि त्याचबरोबर आता आधार आपुलकी फाउंडेशन याचे देखील ते सर्वे सर्व आहेत। आणि त्याचबरोबर आधार आपुलकीसाठी त्यांच्या सोबत काम करणारे शुभम पोपळे सर सुद्धा आज आपल्यासोबत आहेत, जे शार्प मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वे सर्व आहेत। आणि आज आपण या दोघांसोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत। तर सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं सुद्धा या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: नमस्कार। नमस्कार।
2: सगळ्यात आधी हेमंत लोगावकर सर, मी तुमच्याकडे येते। जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की माय टिफिन सर्व्हिसेस जे नगरमध्ये तुम्ही सुरू केलं, त्यानंतर पूर्णा प्रायव्हेट लिमिटेड असेल आणि त्यानंतर आता आधार आपुलकी फाउंडेशन। तर आधार आपुलकी फाउंडेशनबद्दल आज आपण बोलणार आहोतच, आणि याची सुरुवात किंवा हे कधी सुचलं आधार आपुलकी?
3: मी 20 वर्षापूर्वी नोकरी करत होतो, त्या नोकरीच्या माध्यमातून आपण जो व्यवसाय सुरू केला होता आणि तो म्हणजे माय टिफिन। VRS घेतल्यानंतर मी माय टिफिन म्हणून सुरू केलं आणि त्या टिफिनच्या माध्यमातून आपण घरोघरी पोहोचलो होतो। नगरचं थोडंसं वातावरण असं आहे की सिनियर सिटीजन्स जास्त आहेत नगरमध्ये। याला कारण एक आहे की जी तरुण पिढी आहे त्याला नगरमध्ये जास्त स्कोप नाही आहे, व्यवसायाच्या दृष्टीने म्हणा किंवा नोकरीच्या दृष्टीने म्हणा। आणि ह्या सिनियर सिटीजन्सला पुण्याला म्हणा किंवा बाहेरगावी जिथं मुलं असतील तिथं जास्त दिवस करमत नाही। तर त्या दृष्टिकोनातनं एक लक्षात आलं की आपल्याला यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे की ज्याची संख्या नगरमध्ये जास्त आहे। एकतर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं डोक्यात होतं की आपल्याला वृद्धाश्रम असं काही करायचं नाही। आधारची सरळ आणि सोपी कन्सेप्ट अशी आहे की मी माझ्या घरात आनंदी कसा राहील, याच्यासाठी आम्ही ते बेसिकली काम सुरू केलं। साधारण 80 मेंबर्सपासून ही सुरुवात झालेली, आज मी तिला 1500+ मेंबर्स आपले आधार आपुलकी फाउंडेशनला जोडले गेलेले आहेत।
2: कुठल्या वर्षी नेमकी सुरुवात याची झाली आणि सुरुवातीला काही अडचणी आल्या होत्या?
3: तसं पाहायला गेलं तर खरं याचं काम आहे ना 2016 साली सुरू झालं होतं। मी जिथं ज्या ऑर्गनायझेशनला काम करत होतो कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटला, तिथे त्यांच्या सरांच्या मुख्यमंत्रीचं जेव्हा कारकीर्द होती तेव्हा त्यांच्या काळात वृद्धाश्रम चालू झाले होते, मातोश्री वृद्धाश्रम। पण ते ती कन्सेप्ट माझ्या डोक्यात नव्हतीच ॲक्च्युली की त्याच्यातनं आपल्याला काय करायचं। आणि मी वृद्धाश्रमातले बरेचसे काही गोष्टी पाहिल्या की ज्या मला खटकल्या होत्या की तर त्या दृष्टीने आपल्याला थोडंसं कसं काम करता येईल। तर 2016 सालीच याची खरं सुरुवात झाली, पण मध्यंतरी मग मीनवाईल कोविड वगैरे झाला त्याच्यानुसार मग हे काम थोडंसं थांबलं गेलं होतं। माझ्याही काही जबाबदाऱ्या होत्या त्याच्यामुळे ते काम थांबलं। पण मग 2021-22 मध्ये मला शुभमची टीम भेटली, जे माझं आत्ताचं सगळं मार्केटिंग जे माय टिफिनचं आहे किंवा परिपूर्ण इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेडचं जे मार्केटिंग आहे ती सगळी टीम करते। आणि ती म्हणली, शुभम आणि त्याचा प्रणव म्हणून एक पार्टनर आहे, तो म्हणला सर ही थीम छान आहे, आपण ह्याच्यावरती वर्किंग चालू करू। म्हणून आम्ही 2022 मध्ये एक सुरेल गप्पासाठीच्या म्हणून प्रोग्राम घेतला, त्याला 80 आजी आजोबा होते। आणि ही कन्सेप्ट मी समजून सांगितली की हे काय आहे, मला ह्याचं हे कशासाठी मी करतोय आणि हे का करायचंय। प्रसिद्ध सुफी सिंगर पवन नाईक यांनी माझी मुलाखत घेतली होती, माझे काही किस्से आणि त्यांची गाणी असा तो कार्यक्रम त्यावेळेस खूप फेमस झाला आणि तो लोकांना इतका भावला की प्रत्येकजण एकमेकाला सांगत गेलं की हे छान कन्सेप्ट आहे। आणि त्याच्यातनंच ही आज 1500+ मेंबर्स सुरू झाले।
2: नक्कीच। शुभम सर, मी तुमच्याकडे येते की जसं सरांनी तुमचा उल्लेख केला की तुम्ही सरांसोबत आधीपासूनच जोडलेले होतातच, पण ह्याची प्रत्यक्ष सुरुवात करण्यासाठी काय काय करावं लागलं सुरुवातीला?
4: ॲक्च्युली ज्यावेळेस कन्सेप्ट सरांनी आम्हाला सांगितली ना, तर आमच्या समोर एक चॅलेंज होतं की लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं। कारण काय, मुळात ही आयडिया किंवा ही कन्सेप्ट ही नगरकरांसाठी किंवा नगरमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णपणे वेगळी कन्सेप्ट आहे। तर आम्ही साधारण मला हे आठवते की आम्ही जवळजवळ 3-4 महिने यावरती विचार करत होतो की कशा पद्धतीने सुरुवात करूया. आणि आम्हाला जो सुरुवातीचा कार्यक्रम करायचा होता तिथूनच एक स्पार्क किंवा जिथून सुरुवात चांगली झाली पाहिजे आणि लोकांना आमचा विचार कळायला पाहिजे. इथे कुठल्याही प्रकारचं वृद्धाश्रम आम्ही करणार नाही किंवा इथे फक्त एक अशी संस्था नाही आहे जी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अमुक अमुकच गोष्ट पाहती. आमची कन्सेप्ट क्लिअर होती की आम्हाला ज्येष्ठ नागरिकांचा वेळ आनंदी करायचा आहे, त्यासाठी छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी घेणं असेल. 3-4 महिन्यानंतर विचार केल्यानंतर मग आम्ही जसं सरांनी सांगितलं की आम्ही सुरेल गप्पासाठीच्या या कार्यक्रमाचं थोडं इंट्रोडक्शन केलं, पूर्ण कार्यक्रम डिझाईन केला आणि सुरेल गप्पासाठीच्या म्हणजे साठीनंतरची ज्या काही तुमच्या गप्पा होणार आहेत आणि कशा पद्धतीच्या असणार आहे तो कार्यक्रम पूर्ण तयार केला आणि तिथून आमची सुरुवात झाली. आय थिंक मला असं वाटतं हो दिवाळीच्या अगोदर म्हणजे त्यावेळेस जसं आपण दिवाळी पहाट करतो त्या पद्धतीने आम्ही सुरेल गप्पासाठीच्या दिवाळीच्या काळातच सुरुवात केली नोव्हेंबर महिन्यामध्ये. आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत त्या गोष्टीला.
2: नक्कीच सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते की जसं सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घ्यायचं सुरुवातीला डोक्यामध्ये होतं आणि आनंदी वेळ हा एक मुख्य याचा गाभा आहे किंवा हा एक मुख्य मुद्दा समोर ठेवून तुम्ही आधार आपुलकी सुरू करायचं ठरवलं. सुरू केलं पण ऍक्टिव्हिटी मात्र कशा सुरू झाल्या किंवा यासाठी कोणाकोणाची मदत झाली?
3: जेव्हा पहिला कार्यक्रम घेतला ना तेव्हा ऍक्च्युली एकमेकाला ते जेव्हा सांगत गेले तेव्हा महिन्यातून एकदा आम्ही एकत्र यायचो आणि भेटायचो. हे कम्युनिकेशनच्या माध्यमातूनच बऱ्याचशा गोष्टी कळाल्या की त्यांना काय लागतं आहे. आता हल्लीच्या काळात कसं झालं की प्रत्येकाला घरात वेळ असतो पण शेजारच्याकडे जाणं किंवा ते ती जे कल्चर आहे ते जरा बऱ्यापैकी कमी होत आलं. मग त्याच्यातनं एक गोष्ट लक्षात आली की एकत्र येणं हा सगळ्यात मेन त्याच्या पाठीमागचा मुद्दा आहे किंवा त्यांची रिक्वायरमेंट मेन ती आहे की एकत्र येणं. मग यांना कसं एकत्र आणता येईल तर यांचे 2-3 आवडीचे विषय, एक तर एकत्र फिरायला जाणं, त्याच्यानंतर एकत्र येऊन गप्पा मारणं किंवा त्या काळचे जे छोटे छोटे गेम्स आहेत बाबा पत्ते खेळणं किंवा काय ह्या दृष्टीने कसं करता येईल त्या दृष्टीने आम्ही त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्याकडनं जसे जसे फीडबॅक आले तस तसं ह्या ही जी शुभमची टीम आहे यांनी ते कार्यक्रम अरेंज केले आणि तसे कार्यक्रम आम्ही घेत गेलो आणि ते कार्यक्रम त्यांच्या आवडीचे आणि त्यांना भावले त्याच्यामुळे ती संख्या वाढत गेली. आम्ही कुठलंही असं टार्गेट ठेवलं नाही किंवा कोणालाही असं कंपल्शन केलं नाही की तुमच्या 4 मित्रांना आपल्याला जोडून घ्या वगैरे. त्यांना ते पटलं आणि प्रत्येकाला ते पटत गेलं आणि ती संस्था वाढत गेली बेसिकली.
2: नक्कीच आनंदी वेळ घालवण्यासाठी त्यांच्या गरजा किंवा त्यांच्या इच्छा किंवा त्यांना काय वाटतंय हे जाणून घेणं खूप महत्वाचं होतं. हे तुमच्यासाठी किंवा तुमच्या टीमसाठी चॅलेंजिंग होतं का किंवा तुमची टीम असेल किंवा तुम्ही असाल त्यांच्या आणि तुमच्यामध्ये नक्कीच वयाचा फरक आहे त्यामुळे त्यांच्या मानसिकतेचा सुद्धा विचार यामध्ये करावा लागला का?
4: 100% आम्हाला या गोष्टीचा ऍक्च्युली अभ्यास करावा लागला. ज्यावेळेस नोव्हेंबर महिन्यात आमचा सुरुवातीचा कार्यक्रम झाला आणि एक साधारण 70-80 आजी आजोबा आमच्या ग्रुपला अटॅच झाले, आम्ही त्यांचा एक व्हॉट्सअपला ग्रुप तयार केला आणि तिथून काम सुरू झाल्यानंतर आमचं तेच होतं की आता पुढं काय करायचं. आम्ही ठरवलं की पुढचे 1 वर्षभर आपण वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे आणि कोणत्या कार्यक्रमाला त्यांची पसंती आहे हे समजून घ्यायचं. हा एक पहिला मुद्दा आम्ही सुरू केला आणि मीनवाईल ज्यावेळेस कार्यक्रम सुरू झाले तेव्हा त्यांच्यासोबत जास्तीत जास्त डिस्कशन वाढवलं. म्हणजे ज्यावेळेस माझी टीम यामध्ये इन्वॉल्व्ह होती त्यावेळेस कुठलाही कार्यक्रम असला की प्रत्येक टीम मेंबरचे ना एक 4-5 आजोबांसोबत बसायचा. सो त्यांच्या गोष्टी समजून घेणं आणि त्यांना काय पाहिजे या गोष्टी आम्ही नोट डाऊन करायला लागलो. नोव्हेंबर महिन्यातला आमचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर हुरडा पार्टीचा कार्यक्रम केला. नगरच्या जवळच आम्ही हुरडा पार्टीसाठी एक साधारण 150 लोकांना घेऊन गेलो होतो. त्यानंतर गाण्यांचे कार्यक्रम झाले, त्यानंतर आम्ही बागेत वगैरे भेटायला लागलो. इथून त्यांचं बोलणं सुरू झालं आणि बोलण्यातून बऱ्याचशा गोष्टी आम्हाला क्लिअर झाल्या. यातून तर आम्हाला कळलं की त्यांना थोडं एंटरटेनमेंटची खूप जास्त गरज आहे, साहजिकही सगळ्यांसाठी जास्त आणि ती पिढी जी आहे ती जास्त मोबाईल ॲडिक्टेड नाहीये. सो आम्ही तोच प्रयत्न ठेवला की एंटरटेनमेंट कसं मिळेल, त्यानंतर अध्यात्माची जोड पण कशा पद्धतीने राहील कारण त्यांना अध्यात्माची गरज असते पण अध्यात्म पण जरा वेगळ्या पद्धतीने, तर त्यावरती आम्ही काम करत गेलो.
2: नक्कीच वेगवेगळ्या वातावरणातून ही सगळी मंडळी एकत्र तुम्हाला मिळाली असतील, मग काही रिटायर झालेले असतील किंवा काही घरातलेच असतील किंवा काही गृहिणी सुद्धा असतील ज्येष्ठ महिलांमध्ये सुद्धा, तर या प्रत्येकांच्या गोष्टी ऐकून घेणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं कारण बऱ्याच वेळा असं होतं की त्यांना ऐकून घेणारं कोणी नसतं किंवा असलं तरी सुद्धा नोकरीनिमित्तानं कामानिमित्तानं प्रत्येकाचं एक रुटीन वेगळं असतं. तर हा सुद्धा एक अनुभव आला का की त्यांच्या गोष्टी कोणीतरी ऐकून घेणारं हे तुम्ही त्यांना वाटले?
3: हे त्यांनाही पटलं. म्हणजे ऍक्च्युली खरं ती माझीच परीक्षा होती, पेशन्स मला माझे खूप वाढवावे लागले. आणि याच्यामधनं काय झालं की जसं मी म्हणलं की एकटेपणा हा जसा त्यांचा हे आहे, एक ती एक समस्या म्हणू शकतो, तसंच कुणी ऐकून घेणारं कुणी नाही. आत्ताच्या ह्याला जर असेल तर तुम्ही बघत असाल की तरुण पिढी आहे ती त्यांच्या त्यांच्या टार्गेट्स आणि जॉब आणि व्यवसायाचे काही टेन्शन्स ह्याच्यामध्ये अडकलेली असते. कोणीतरी ऐकणारं मिळालं आणि आम्ही तेच काम केलं की जसं मग अशी शुभम म्हणलं की त्यांच्याशी ज्या गप्पा मारल्या, म्हणजे बेसिकली आम्ही एक ठरवलं होतं की त्यांनी काही जरी बोलले तरी आपण फार ते सिरियसली न घेता त्याच्यातनं आपल्याला काय पाहिजे आहे महत्त्वाचं पॉझिटिव्ह पॉईंट तो आपण काढून घेऊया आणि मग त्याच्यावरती वर्किंग करूया. आणि मग जेव्हा त्यांना कळलं की नाही हेमंत आहे किंवा शुभम आहे त्याची टीम आहे हे आपलं ऐकून घेते, तेव्हा ती जवळीक खूप वाढली गेली. आणि ती एवढी वाढली गेली की शेवटी शेवटी त्यांचं असं झालं की नाही आता सण समारंभ जे आहेत ते सुद्धा आम्ही आमच्या घरात नको, आता आपण एकत्र करूया. त्याच्यामुळे आम्ही बऱ्याचशा जे आपले हिंदू धर्मातले जे सण आहेत सगळे, दिवाळी म्हणा किंवा ह्याच्यानंतर गणपती म्हणा किंवा नवरात्र म्हणा, आम्ही सगळे एकत्र येऊन साजरे करतो. तो जी आपुलकी आपण जी म्हणतो जोडली गेली आणि आधार जो दिला गेला त्याच्यामुळे त्यांना पण जरा वाटलं की नाही आपलं ऐकणारं कोणीतरी आहे. आणि यांनाही सगळ्यांना माहीत होतं की आपल्याला ऐकून घेण्याशिवाय आता पर्याय नाहीये. आणि ते ऐकणं गेलं आणि आम्हालाही खूप शिकायला मिळालं. असं नाही की त्यांच्या, कारण ह्याच्यामध्ये कसं आहे माहितीये ना की आधार आपुलकीमध्ये खूप मोठ्या पदावरचे पण लोक आहेत, तशा गृहिणी पण आहेत. आणि जशा गृहिणी आहेत तसे रोजंदारीवर काम करणारे लोक पण, म्हणजे कार्यालयात पोळ्या करणारी बाई आहे किंवा होती की जिला आता होत नाहीये, तर त्या सगळ्यांचं म्हणणं वेगवेगळं आहे पण कोणीतरी ऐकायला मिळालं पाहिजे आणि ते मिळालं हा त्यांना एक विश्वास बसला, त्याच्यामुळे तो सक्सेसफुल आम्ही आज फाउंडेशन रन करतो.
5: नक्कीच, जसं सरांनी आता सांगितलं की बऱ्याच गोष्टी ऐकून तुम्ही घेतल्या आणि त्याचा फायदा तुम्हाला सुद्धा झाला. अशा काही इमोशनली काही गोष्टी ज्या आहेत किंवा काही भावनिक संवाद सुद्धा झाला असेल नक्कीच, तर असा एखादा आठवणीत राहिलेला प्रसंग किंवा तो संवाद आहे का?
4: नक्कीच, असे असंख्य असे प्रसंग आलेत आमच्यासोबत. म्हणजे काय की यांची बरेच जणांची मुलं जी आहेत ती बाहेर आहेत आणि आता जसं सरांनी सांगितलं की बोलायला कोणीच नाही उरलेलं, तर ज्यावेळेस आम्ही त्यांच्या जवळ गेलो किंवा ते आमच्या जवळ आले तर मनाने जवळ आले सगळे आणि मनातलं जे काय आहे ते त्यांनी बोलायला सुरू केलं. सरांसोबत घडलेला प्रसंग आहे की बऱ्याच आजी आहेत, आता म्हणजे मी ते ओपनली काही गोष्टी सांगू शकत नाही त्यांच्या, तर त्यांनी त्यांच्या घरातले प्रॉब्लेम्स शेअर केले, मुळात त्याचे सोल्युशन मागितले आणि फक्त ते मागितले नाही तर त्यांनी त्यावरती अप्लाय पण करून टाकलं. असे सुद्धा काही गोष्टी होत्या की म्हणजे आम्ही पाहतो ना की माझं जे काय आहे मी गेल्यानंतर तुम्हाला सगळं देऊन टाकणार फाउंडेशनला, म्हणजे फाउंडेशनच्या कार्यातून तुम्ही चांगल्या लेवलला किंवा वृद्धांना मदत करा. तर असे खूप सारे प्रसंग घडले आणि खूप साऱ्या आठवणी आहेत.
5: नक्कीच, प्रत्येक प्रसंगातून कुठल्या ना कुठल्या चांगल्या गोष्टीची निर्मिती होते. तसं तुम्ही त्यांच्यासोबत संवाद साधल्यानंतर, त्यांचं ऐकून घेतल्यानंतर सुद्धा त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यातून काही सुचत गेलं.
3: खूप प्रश्न आहेत आणि त्याच्यातनं खूप सारं त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर आपल्याला एक सामाजिक काम पण खूप चांगलं उभं करता येईल असंही एक जाणीव झाली. की जेणेकरून आता सध्या आपण म्हणतो की पालकांना वेळ नाही आहे, त्याच्यामुळे आता जी तिसरी पिढी आहे की त्यांना आपले श्लोक म्हणा किंवा आपल्या काही संस्कृती, आपण गणपती का बसवतो किंवा आपण हिंदू धर्मातले सण का साजरे करतो, तर मग आम्ही असं चालू केलं की याच्यातनं आपल्याला कसं हे त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. याचं एक सुंदर प्रोजेक्ट आमचा दरवर्षी होतो, ते म्हणजे गणपती बांधवा कार्यशाळा. जनरली ज्या आत्ताच्या गणपती बांधवा कार्यशाळा आहेत या सरळ सरळ तुम्ही या पैसे भरा आणि तुम्ही गणपती बांधवा आणि घेऊन जा, तर आपली तशी होतच नाही कार्यशाळा. आपल्या कार्यशाळेचा पहिला नियम असा आहे की आजी आजोबा आणि नातू या दोघांनी एकत्र यायचं. टीचर तर आपला असतोच गणपती बनवण्या शिकवायला म्हणून, आणि ती आजी आजोबांच्या देखत आजी आजोबांच्या मार्गदर्शनाखाली त्या नातवांनी गणपती बसवायचा बनवायचा आणि तो बनवलेला गणपती त्यांनी घरी जाऊन त्याची प्राण प्रतिष्ठा करायची. याच्यामध्ये उद्देश एक आहे की हे जे नातं दुरावलं गेलंय ते कुठंतरी जवळ यावं. या दृष्टिकोनातनं आम्ही असे बरेचसे काही कार्यक्रम करत असतो की जेणेकरून ही जो दुरावा निर्माण झालाय तो कुठंतरी आपल्याला हे करता येईल. हा एक सामाजिक उपक्रम, याच्यातनं खूप सुंदर एक प्रोजेक्ट पुढे आला तो म्हणजे देहदानासारखे आम्ही हे चालवलं की बऱ्याचशा लोकांना वाटतं की बऱ्याचशा यांना वाटतं की माझं करणारं नंतर कोणी नाहीये.

0: लक्षात आलं की ही पिढी अशी आहे ना, त्यांना त्यांच्यासाठी कोणी करणं नको आता, म्हणजे त्यांच्यासाठी करावं लागलं किंवा माझ्यामुळे त्यांना त्रास होतोय, कोणा त्यांना असं त्यांची एक भावना पक्की असते की मला माझ्यामुळे कोणाला त्रास नको. मग ह्याच्यातनं एक आम्ही चर्चा करता करता काही संस्थांशी बोललो, आम्हाला ह्याच्यामध्ये फार सुंदर मार्गदर्शन सविता काळे मॅडमनी केलं की ज्या खूप मोठं सामाजिक काम सध्या करतात नगरमध्ये. मग ह्याच्यातनं आम्ही देहदानाची चळवळ उभी केली. आत्तापर्यंत आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून 30-35 देहदान घडून आणले आहेत की जे खूप आम्हाला पण थोडंसं कठीण विषय होता असं पण म्हणू शकत होते की तुम्ही काही कुठले गैरमार्ग किंवा हे नाही, पण आमचे ऐच्छिक पण होतं लोकांचं. मग त्या दृष्टिकोनातनं ह्याची पण एक सामाजिक काम या फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालं.
1: नक्कीच आधार दिला, आपुलकी सुद्धा त्यांना मिळाली, आणि असे अनेक सिनियर सिटीजन्स असतील, असे अनेक आजी आजोबा असतील की त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला काहीतरी मिळालंय.
0: मिळालं म्हणजे खूप काही मिळालंय खरं. म्हणजे जसं शुभम मगाशी म्हणला की माझं जे काय आहे ते सगळं तुम्ही नंतर वापरा. आता खरंय ना, म्हणजे हा आमचा स्वभावच नाहीये की आपल्याला, आणि हा सगळ्यात मेन फाउंडेशनचा उद्देश आहे की याच्यातनं पैशाची काही आपल्याला अपेक्षा नाहीये, आणि हा जो आनंद मिळतोय ना की जो समाधान मिळतोय, आनंद मिळतो. म्हणजे बऱ्याच वेळा ही मुलं घरी बोलणी खातात की घरच्या आजीआजोबांकडे लक्ष देत नाही, बाहेरच्या आजीआजोबा सांभाळायला चालला. पण जे काही याच्यातनं जे घडतं आहे किंवा जे काही आपलेपणा निर्माण होतो आहे, आणि यांच्यासारखा अनुभव तो कोणालाच नाही. म्हणजे तुम्ही पण मान्य कराल की ह्या पिढीकडे काय अनुभव आहे, पेशन्स कसे पाहिजेत, किंवा शिकलं कसं पाहिजे, किंवा शिकवलं कसं पाहिजे, या दृष्टिकोनातनं कसं आपण वागू शकतो, किंवा कसं समाजाप्रती आपण काही द्यायला पाहिजे, हे आपण जे मिळतंय आपल्याला ना, हाच खूप मोठा आहे. म्हणजे एखाद्यावर जीव अडकतो आपण जसं म्हणतो ना, म्हणजे खरं इथं सांगू का नको असा एक खूप मोठा विषय आहे. आमच्या एक आजी होत्या आणि भयानक जीव त्यांचा आमच्यावरती, की जे काय असेल जे काय असेल ते दुर्दैवानं त्या शेवटी एकट्याच होत्या, मुलगाही त्यांचा एक्सपायर झाला होता. आणि सगळा जीव आधार आपुलकी, म्हणजे काय असेल ते रोज फोन करणार, सांगणार घरात हे झालं ते झालं. दुर्दैवानं त्या जेव्हा आजारी होत्या ना, तेव्हा माझा त्यांचा संपर्क काही कारणाने तुटला होता. पण नंतर मला असं कळलं की त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांना एक तर मी तरी पाहिजे होतो, नाही तर शुभम तरी पाहिजे होतं. म्हणजे इतकं ते जोडलं गेलं. बरं, हे काही ना, आता असं खूप वर्ष आणि वर्षाचं आहे असं नाही, हा 2-3 वर्षाचा सहवास आहे. त्याच्यामुळे हे जे बॉन्डिंग तयार झालं ना, हे कुठंतरी चांगल्या लेवलला गेलंय, आणि याच्यातनं अजून काय चांगलं करता येईल. एक सगळ्यात मेन उद्देश असा आहे की यांना आनंदी करणं, हाच सगळ्यात मेन उद्देश आमचा आहे. याच्यातनं काय मिळतंय, आर्थिक काय फायदा होतोय का, हे सगळं बाजूचा प्रश्न येतो. पण आपल्याला हे नगरमध्ये, आणि हे नगरमध्ये का आवश्यक आहे तर तुम्हालाही माहिती की सेकंड दुसऱ्या जनरेशनला एवढा वेळ नाही आहे, आणि आपणही त्यांना असं म्हणू शकत नाही तुम्ही हे करा. सुदैवाने आमची परिस्थिती चांगली आहे, आम्ही बघू शकतो, ही मुलं वेळ काढू शकतात, त्या दृष्टीने आम्ही सध्या आता हे काम करतोय.
1: नक्कीच, जसं त्यांच्या अनेक समस्या, त्यांचे अनेक प्रश्न, लहान सहान प्रश्न असतील, जसे काही मेडिकल इश्यूज सुद्धा असतील किंवा काही हेल्थ इश्यूज सुद्धा असतील, तर अशा काही तक्रारी आणि त्यावर त्यांना मिळालेलं मार्गदर्शन असं काही झालं का?
2: आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तर आमचं हेच होतं की त्यांचं मानसिक स्वास्थ्य सांभाळणं, यावरती आम्ही जास्तीत जास्त सुरुवातीपासून फोकस केलेला आहे. कारण नगरमध्ये अशा बऱ्याच संस्था आहेत ज्या मेडिकली पाहतात ज्येष्ठांना, ज्याचा आम्ही अभ्यास पण केला, आणि त्यांच्यासोबत आमचं टायअप पण झालेलं होतं की ज्यावेळेस कुठलाही मेडिकल अगदी मोठा प्रॉब्लेम येईल त्यावेळेस त्यांना त्या संस्था मदत करतात, त्यांच्या पूर्ण गोष्टी पाहतात. तर आम्ही पहिल्यापासून त्यांचं मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी काम केलं. त्यानंतर आम्ही नगरमधील काही 2-3 चांगले हॉस्पिटल आहेत त्यांच्यासोबत टायअप केलेलं आहे. ज्यावेळेस कधीही काही इमर्जन्सी प्रॉब्लेम येईल त्यावेळेस आपल्या एका फोनवरती त्या हॉस्पिटलमधली सगळी सेवा त्यांना पुरवली जाते. कुठल्याही गोष्टीचं काही पाहिलं जात नाही, अगदी पैशाच्या सुद्धा गोष्टी हॉस्पिटल पाहत नाही. सगळ्यात सुरुवातीला पेशंटला ऍडमिट करून त्याला ट्रीटमेंट देणं आणि मग बाकीच्या गोष्टी सुरू होतात, आणि त्यानंतर आमच्या फाउंडेशनला कॉल येतो. सो अशा पद्धतीने ते सुद्धा काम चालू आहे. आणि आम्ही हे सगळं पाहतो की ज्यावेळेस माणूस मनाने आनंदी असेल तरच तो शरीराने सुदृढ राहू शकतो, आणि त्या वयात तरी.
1: नक्कीच, या सगळ्यातून आनंदी घर आणि आनंदी शाळा या कन्सेप्ट उभ्या राहिल्या. तर आनंदी घर म्हणजे नेमकं कसं घर आहे?
0: आनंदी घर

0: आपल्याला मिळाल्या नाहीत किंवा त्या मिळू नयेत ह्या दृष्टिकोनातनं आपण जे काम करतोय ही साधी आणि सोपी आनंदी घरे. म्हणजे मी जरी माझ्या घरात राहत नसलो तरी मी इथं राहायला आल्यानंतर मला मी माझ्या घरातच आहे असं ते वातावरण आहे. त्याच्यामुळे तिथं कुठेही असं नाही सकाळी लवकर उठायचं आहे प्रार्थना करायची आहे मग ह्याच वेळेला ब्रेकफास्ट येईल. तुम्हाला जसं राहायचं तसं राहा. मला 8 उठायचं आहे मला 9 उठायचं आहे मी आरामशीर उठू शकतो. मला लागणारच मला खायला पाहिजे हा एक हट्ट असतो की ह्या वयात आवडतीचं काहीतरी खावं असं वाटतं पण काही वेळेस नाही शक्य होत. पण तोसुद्धा हट्ट आपण इथं पुरवणार आहे. आपण जसं म्हणतो ना बालहट्ट पुरवायला पाहिजे त्या पद्धतीने इथं सगळे हट्ट आपण पुरवले जाणार. ह्याला एकच आहे फक्त की आम्ही ह्या आनंदी घरात जे मनाने म्हणा किंवा शरीराने म्हणा सुदृढ आहेत अशांना सुरुवातीला आम्ही तिथं ऍक्सेप्ट करणार आहोत आणि मग नंतर पुढच्या भविष्यात जशी जशी रिक्वायरमेंट आपली येईल त्या पद्धतीने आपण ते वाढवणार आहोत.
1: आतापर्यंत आनंदी घर मधून किती जण येऊन गेले किंवा किती जण येत आहेत?
2: ऍक्च्युली आनंदी घरी कन्सेप्ट आम्ही आता रिसेंटली लॉन्च केली आहे ज्याचं आम्ही मागचे 5 ते 6 झालं पूर्ण प्लॅनिंग करत होतो आणि मागच्या महिन्यापासून त्याचं आम्ही घर घेतलंय. ते घर बनवायला मला महिना गेला. छान असं घर बनवलेलं आहे 4 रूमचं म्हणजे 4 बेडरूम्स आहेत त्याला किचन आहे हॉल आहे प्रॉपर. आम्हाला ते सजवायला 1 महिना गेला आणि आता या 1 तारखेपासून आपण सुरुवात केली आहे. बऱ्याच लोकांची रिक्वायरमेंट आहे. बरेच लोकांना आम्हाला कॉल करून विचारतायत काही शंका आहेत त्यांना निरासन केलं जातं आणि मे बी या मंथ पासून राहायला लोक सुरुवात होईल.
1: नक्कीच. या सगळ्या तुमच्या कामामध्ये सुरुवातीपासून ते आतापर्यंत अनेक वेगवेगळी महत्वाची लोक वेगवेगळ्या संस्था यांची सुद्धा मदत झाली का?
0: खूप मदत झाली. एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नगरमध्ये जे काही नावं घेण्यासारखे आहेत जसं मी मगाशी सांगितलं की सविता काळे आहेत डॉक्टर विनोद मराठे आहेत सुरभी हॉस्पिटल आज अख्खा आपल्या पाठीमागं उभं आहे त्याचे जे CEO आहेत अनिरुद्ध देवचक्के सर आहेत यांचा पाठिंबा खूप मिळत गेला. आपले स्नेहालयाचे गिरीश सर आहेत गिरीश सरांनी सुद्धा खूप मोठं मार्गदर्शन याच्यामध्ये केलं. कारण हा विषय असा नाही आहे की कुणी एकाने तो घेतला आणि चाललाय. याला सपोर्टर पाहिजेच असतो. नगरमधल्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत त्या संस्थांनी पण आपल्याला याच्यामध्ये खूप मोठी मदत केली आहे. वेळोवेळी करतायत अजूनही भविष्यात त्या करतील आणि त्यांच्याशिवाय पुढे जाणं तर शक्यच नाही. म्हणजे हे काय असं खूप छोटं काम आहे असं काही नाही. म्हणजे विषयाचं गांभीर्य लक्षात घेतलं तर याच्यामध्ये काम म्हणजे सगळ्या सामाजिक संस्था एकत्र येऊन काम जरी केलं तरी याला कमी पडणारे हात. कारण हे खूप मोठा विषय आहे आणि जो त्यात पडलाय त्याला ते कळतंय त्याचा सिरियसनेस किती आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला आहे. MRDC मधनं आपल्याला सगळे इंडस्ट्रियलिस्ट मदत करतात. काही नगरमधले सामाजिक काम करणारे लोक आहेत ते पण आपल्याला बऱ्यापैकी मदत करतात.
1: नक्कीच. तुमची काही जणांची सुद्धा टीम जी आहे ती या कामासाठी आहे तर तुम्ही टीम लीडर आहात त्यांचे तर त्यांचा अनुभव कसा आहे या सगळ्यामध्ये
2: म्हणजे कामासाठी मदत करतो? माझी जी कंपनी आहे आम्ही बेसिकली मीडियामध्ये काम करतो ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करतो क्रिएटिव्ह फील्डचे सगळे लोक आहेत आणि माझं सुरुवातीपासून एकच होतं ना की 20 ते 25 सगळी मुलं आहेत बाहेर कुठेतरी जाऊन काहीतरी वेळ घालण्यापेक्षा कुठेतरी काहीतरी गोष्टी तिसऱ्या मार्गाला लागण्यापेक्षा ज्यावेळेस आपलं काम आहे ना काम संपल्यानंतर चांगल्या लेवलला काहीतरी काम करते हा माझा एक पहिला उद्देश होता. आणि सरांकडून मी ज्यावेळेस हा पूर्ण प्रोजेक्ट ऐकला तर म्हटलं की हा प्रोजेक्ट कुठं ना कुठंतरी ना आपल्याला कनेक्ट होतोय आणि हा प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर माझी टीम इथं चांगली इन्वॉल्व्ह आहे. आणि मला आश्चर्य होतं की माझी आता 40 लोकांची टीम आहे इनहाऊस तर मला वाटत होतं की चला एक 10-15 लोक मॅक्सिमम येतील यात इन्वॉल्व्ह होते पण असं झालंच नाही. 100% टीम माझी त्यात इन्वॉल्व्ह झाली आणि त्या अशा पद्धतीने इन्वॉल्व्ह आहेत ना. आता काही काही आजी आजोबा वैयक्तिक नावाने समजा XYZ आहे तर त्याला ओळखतात त्यांना बोलवून घेतात घरी त्यांची छान अशी चहा पार्टी चहा बिस्किट खातात वगैरे. म्हणजे ह्या लेवलला ते एक रिलेशन सगळ्यांची झालेले आहेत. 40 मुलं आहेत ते वेगवेगळ्या अँगलनी कनेक्टेड आहे सगळ्या लोकांचे. सो एक मला आनंद आहे की चांगल्या लेवलनी काम चालू आहे आणि माझी जी सगळी मुलं आहेत टीम मेंबर्स आहेत ते चांगल्या मार्गाला आहेत.
1: नक्कीच नक्कीच. अजून खूप काही करायचंय सर किंवा अनुभवातून बऱ्याच गोष्टी तुमच्या समोर येतात आणि त्या कुठेतरी अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात तर अजून अशा काय गरजा आपल्या शहरामधल्या ज्येष्ठ नागरिकांना जाणवतायत प्रकर्षानं की त्यावर अजून काम करायचं आहे तुम्हाला?
0: आता याच्यात कसं आहे माहिती का की आता आम्ही जेव्हा हे काम करतो आहोत आता नगरमध्ये साधारणपणे 8 ते 10 ज्येष्ठ नागरिक संघ आहेत आणि प्रत्येक संघामध्ये नाही म्हणलं तरी साधारणपणे ॲव्हरेजली 200 ते 300 लोक आहेत. हा एक साधारणपणे 4 ते 5 हजार जे आहेत ज्येष्ठ नागरिक तर त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे ना की ह्या प्रत्येक संघातले कोणी ना कोणी

0: तरी आधारापुलकीला जोडले गेले आहेत. तर मध्यंतरी असा एक आम्ही प्रोजेक्ट केला की आम्ही सगळ्या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, सचिव आणि उपाध्यक्ष असे आम्ही सगळे एकत्र केले आणि यांची एक आम्ही मीटिंग घेतली. कॉन्फरन्स घेऊन आम्ही साधारण गरजा काय आहेत किंवा त्याच्यानुसार आपल्याला काय काम करता येईल, तर आणि सांगायला आनंद असा आहे की ते सगळे तयार झाले. आज आमचे प्रत्येक कॉर्डिनेटर जे आधार आपुलकी फाउंडेशनमध्ये आहेत, ते प्रत्येक कॉर्डिनेटर प्रत्येक संघाशी संबंध करून किंवा कॉल करून त्यांच्या संपर्कात आहेत. आणि आता आपण रिसेंटली आधार महासंघ म्हणून एक नगरमध्ये उभा करतोय. याच्यातली सगळ्यात महत्वाची गरज अशी आहे की ह्याच्यातले सगळेच चांगले आहेत आर्थिकदृष्ट्या असं नाहीये. म्हणजे मी तर म्हणेन की आम्हाला जो अनुभव आहे किंवा आमच्याकडे जे रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार एक 20 ते 30% लोकांना पेन्शन्स आहेत, चांगल्या प्रकारचं ते हे करतात. पण बाकीचे जे लोक आहेत त्यांना खरंच त्यांचा आर्थिक उदरनिर्वाह होणं आणि त्याच्यानुसार त्यांना काम मिळणं हा सुद्धा खूप मोठा एक प्रश्न आहे. आणि मगाशी मी जसं म्हणलं ना, तशी ही सगळी स्वाभिमानी पिढी आहे. मला कोणाचं फुकट नकोय, मला कोणाचं, म्हणजे आता आम्ही पण बऱ्याच वेळा प्रयत्न करतो की नाही त्याची शारीरिक कॅपॅसिटी नाही आहे, तर त्या दृष्टीने आपण थोडंसं त्याला मदत करायला जाऊ, तर ती मदत तशी ते घेत नाहीत. त्यांना काहीतरी हाताला काम पाहिजे, तर तो एक येणारा अपकमिंग प्रोजेक्ट आहे. आपण सिनियर सिटीजनसाठी काही त्यांना घरपोच मटेरियल देऊन किंवा त्यांना घरी बसून काही काम करता येईल या पद्धतीने आपण थोडंसं प्रयत्न करतो आहोत. याचं फार सुंदर उदाहरण आहे आमचा कल्याणचा, जो कल्याण रोडचा जो आपला ज्येष्ठ नागरिक संघ आहे, त्या सगळ्या सिनियर सिटीजन मिळून एक मॉल उभा केला. म्हणजे त्याचा टर्नओव्हर माझ्या मते तरी त्याचा टर्नओव्हर 40-1 लाख रुपये महिन्याला आहे. आणि मग ती स्वावलंबी आहेत, ते सगळे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले. म्हणजे जसं मगाशी शुभम म्हणला की आर्थिक बाजू भक्कम असेल तर मानसिक बाजू पण चांगली राहू शकते, तर त्या दृष्टीने एक आम्ही प्रयत्न करतो. मग त्याच्यासाठी आम्ही आत्ता रिसेंटली ह्या पुढच्या महिन्यापासून आम्ही MIDC काही इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांनाही आम्ही रिक्वेस्ट करणार आहोत किंवा नगरमध्ये असं काही घरी बसल्या बसल्या काही काम देता आलं आपल्या ह्या लोकांना, तर तो एक आमच्या डोक्यात आहे प्रोजेक्ट करायचं की हे त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवायचं आहे.
1: नक्कीच. या सगळ्या कामातून तुम्हाला काय मिळालं किंवा तुमच्या सुद्धा वैयक्तिक शेड्यूलमधून किंवा वैयक्तिक तुमच्या रुटीनमधून तुम्हाला काय मिळत आहे?
2: सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आनंद खूप मिळतो आणि त्यामुळे हे काम करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हापासून आधार आपुलकी सुरू झाली तर वैयक्तिक माझ्या आयुष्यात खूप सारा बदल झाला. काय असतं, कॉलेज झालं, स्वतःचा बिझनेस सुरू केला, स्टार्टअप होता आणि कामाच्या ओघात इतका हे झालं होतं. पण ज्यावेळेस आधार आपुलकी सुरू केलं आणि ज्येष्ठांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो, म्हणजे माझे आजी आजोबा आहेत ते गावकडं असतात, ते त्यांचं अजूनही तिकडं पाहतात, सगळ्या गोष्टी करतात. पण इथे ज्यावेळेस मी सगळ्या आजी आजोबांना पाहायला गेलो ना, तर जे दुःख आहे ह्या गोष्टी मला जाणवल्या. कारण माझे वैयक्तिक आजी आजोबा खुश येतं, मी आजपर्यंत एकच एवढीच बाजू पाहिली, पण जे दुःखी आजी आजोबा काय असतात, त्यांच्या मनात काय प्रॉब्लेम असतात, या गोष्टी मला समजायला लागल्या. आणि त्यातून मला एक गोष्ट तर खूप चांगली कळाली की माणसाने आयुष्यभर आपले पाय जमिनीवरच ठेवले पाहिजेत. म्हणजे आज एवढे मोठे क्लास 1 ऑफिसर आहेत आमच्या ग्रुपमध्ये, ज्या माणसाने आयुष्यभर एक ऑरामध्ये जगलेत आणि आज त्यांच्याकडे बघायला सुद्धा नाहीये, हे पाहून एक लक्षात येते की नाही, वेळ बदलती काही पण होतं, तर ही गोष्ट मला शिकायला मिळाली.
1: नक्कीच. सर, तुमच्याही बाबतीमध्ये दृष्टिकोन हळूहळू बदलत गेला का किंवा तुम्हाला सुद्धा काय मिळाले याचं?
0: बेसिकली काय झालं माहिती का, मी माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून मी तसा घराघरात पोहोचलो आणि याच्यातले माझे 70% क्लायंट हे सिनियर सिटीजन आहेत, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स मला माहीतच होते. आणि सगळ्यात इन्सिडेंट्स म्हणजे एक असं आहे ना की माझ्या वडिलांना सिनियर सिटीजनसाठी काहीतरी नगरमध्ये खूप मोठं काम उभं करायचं होतं. मी जसं म्हणलं की मातोश्री वृद्धाश्रम जेव्हा मनोहर जोशी सरांच्या काळात उभे केले गेले, त्याचं मॅनेजमेंटचं काम माझ्या वडिलांनी बरेच वर्ष बघितलं होतं. पण 2008 त्यांचं अचानक निधन झाल्यामुळे ते काम थांबलं होतं. हा एक मेन माझ्या डोक्यात होतं की नाही, आपल्याला वडिलांची इच्छा पूर्ण करायची आणि ह्याच्यासाठी सिनियर सिटीजनसाठी काम करायचं. आणि ही जेव्हा पिढी माझ्याबरोबर येते आणि आज बरेच जण असं म्हणतात की आज आपणही बघतो सामाजिक वातावरण म्हणा किंवा आत्ताचं सध्याचं रिसेंटली वातावरण की झेंजी जे आत्ताचं जे वातावरण आहे की हे कोणाचं ऐकत नाहीत, कोणाला त्यांचं काही घेणं देणं नसतं, माझ्याकडचे हे जे झेंजी आहेत ना हे नेमके उलट आहे. म्हणजे मी अगदी अभिमानाने सांगतो की असं तुम्ही जेव्हा म्हणतो ना आपण की हे काही कोणाचं ऐकत नाही किंवा ही स्वार्थी पोर आहेत, तर माझ्याकडे तुम्ही येऊन बघा एकदा की मी नाही करत एवढं हे लोक त्या सिनियर सिटीजनसाठी काम करतात. आणि जसं शुभम म्हणला ना की आनंद सगळ्यात महत्वाचा आहे, म्हणजे जेव्हा एखाद्या घरातले आजी आजोबा येऊन आपल्याला मिठी मारतात आणि सांगतात की आज खूप छान वाटलं, किंवा एखाद्याचा शेवटच्या क्षणाला हेमंत आठवणं एखाद्याला, हे सुद्धा खूप खूप काही कमवल्यासारखं आहे. आज पैसा आहे नाही ती गौण गोष्ट आहे, पण जेव्हा आपण असं म्हणतो की त्यांची परदेशातनं मुलं जेव्हा फोन करतात की सर आज तुमच्यामुळे आम्ही खूप तिकडं निवांत राहतो, किंवा आज तुमच्यामुळे आम्हाला काही काळजी नाही आहे आईवडिलांची, हे जेव्हा असे फीडबॅक येतात ना, हे लाख मोलाचे आहेत. म्हणजे आपण अगदी म्हणू की त्याच्यासाठी पैसा हा काहीच नाही आहे, अडचणी अनेक आहेत, फाउंडेशन चालवायला पण आहेत, किंवा या लोकांना किंवा या आमच्या सभासदांना काही काही वेळेस जसं शुभम म्हणला की खूप मोठ्या पोस्टवरचे पण अधिकारी आहेत आमच्या ह्याच्यात, की जसं त्यांनी क्लास वन ऑफिसर्स आहेत म्हणजे अगदी वेगवेगळ्या पदांवरनं रिटायर झाले, त्यांना हँडल करताना सुद्धा आम्हाला खूप गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात की नाही हे काही काही खरंच आम्ही असं वाटतं आहे ह्या आपण काय ऐकून घेतोय मला काही कळतच नाहीये, पण हे व्हायला पाहिजे. आणि आपण ऐकल्याने ते जेव्हा मोकळे होतात किंवा जे त्यांना जेव्हा बरं वाटतं ना, तर तेव्हा त्या दृष्टीने आपण जेव्हा काम करतो. आणि खूप चांगलं भावनिक नातं तयार झालंय. माझे आई वडीलही त्यांच्याबरोबरही माझं होतं, आजी आजोबांबरोबरही रिलेशन चांगले होते, पण आता जे काही अनुभवायला मिळतंय आणि जे काही आपण वडिलांची सेवा करायची राहिली आहे, आईची सेवा करायची राहिली, ती या माध्यमातून पूर्ण होते, याचे खूप मोठं आणि मानसिक समाधान खूप मोठं आहे.
1: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही स्नेहलयच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत, अनेक लोकांपर्यंत, अनेक सिनियर सिटीजन पर्यंत पोहोचताय जे तुम्हाला ऐकत आहेत, कसं वाटतंय?
2: खूप छान आहे. आणि आम्हाला रेडिओ नगरने इथं बोलवलं, आमच्या कार्याची दखल घेतली याबद्दल तर मला खूप आनंद झालाय. मी या माध्यमातून सर्वांना सांगेल की नगरमधील जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील आणि ज्यांना आमच्यासोबत जोडायचं असेल तर तुम्ही नक्कीच जोडा. आधार आपुलकीचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले आहेत. तसेच कुणी यंग असतील किंवा ज्यांना व्हॉलेंटियर म्हणून या प्रोजेक्टमध्ये काम करायचं, त्यांनी सुद्धा नक्की येऊन आम्हाला भेटा. आपण सगळे मिळून नगरमध्ये एक आनंद पसरूयात.
1: नक्कीच नक्कीच. सर, तुम्हालाही मी हाच प्रश्न विचारेन की आज तुम्ही स्नेहालयच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आहात आणि अनेक वर्षांपासून तुम्ही स्नेहालयासोबत सुद्धा आहात, तर आज रेडिओ नगरच्या माध्यमातून पोहोचताना कसं वाटतं?
0: रेडिओ नगरच्या माध्यमातून हे काम खूप पुढं जाणार आहे, कारण स्नेहालयाचं काम खूप मोठं आहे. स्नेहालयाचं काम मी अगदी सुरुवातीपासून बघत आलो आहे आणि त्याच पद्धतीने फाउंडेशनचं काम पण आमचं या माध्यमातून तर नक्कीच पुढं जाईल. या माध्यमातून मला एकच फक्त तरुणांना सांगायचं आहे की जसं मग अशी शुभम म्हणलं की व्हॉलेंटियर म्हणून कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, जॉईन होऊ शकता. सिनियर सिटीजन्सला तर आता नगरमधल्या एकूण एक सिनियर सिटीजन्सला माहीत झालं आहे की आधार आपुलकी फाउंडेशन हे ज्येष्ठांसाठी काम करते. आम्हाला जे लागतंय ते व्हॉलेंटियर्स लागतात वेगवेगळ्या ह्याच्यासाठी. तर माझं या माध्यमातून एकच तरुण पिढीला हे आहे की तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आपण एकत्र येऊया आणि यांच्यासाठी कुठेतरी चांगलं काम करूया.
1: नक्कीच. आज तुम्ही दोघं सुद्धा वेळात वेळ काढून स्नेहालयच्या रेडिओ नगर केंद्रात आलात आणि या माध्यमातून एक खूप चांगला मेसेज आणि चांगलं काम लोकांपर्यंत, नगरकरांपर्यंत पोहोचतंय, त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप मनापासून आभार सर.
0: धन्यवाद.
1: थँक्यू
2: व्हेरी मच.
1: श्रोते हो, आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होते आधार आपुलकी फाउंडेशनचे सर्वेसर्वा श्री हेमंत लोहगावकर आणि त्याचबरोबर शार्प मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे शुभम पोपळे सर. आज या दोघांसोबत सुद्धा आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधला. श्रोते हो, आज आपण इथेच थांबत आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. उद्या भेटूयात याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: शेतकरी दादा, भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी करी.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: रसिका हो नमस्कार तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा क्रीडा झेप ही मालिका सुरू झाली आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत मंडई आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकणार आहोत सायकलीवर अष्टविनायक रॅली पूर्ण करणारे सायकलपटू शरद डोंगरे बाळासाहेब गायकर आणि सत्यनारायण पुरोहित यांची मुलाखत त्यांच्याशी संवाद साधत आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा मी अजय धोपावकर आज आपल्यासमवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत ज्यांनी नगर ते अष्टविनायक अशी सायकल रिले केलेली आहे असे तिघ जण आपल्याकडे दिग्गज आलेले आहेत शरद डोंगरे सर
3: नमस्कार
2: बाळासाहेब गायकर सर
4: नमस्ते
2: आणि सत्यनारायण पुरोहित सर
5: नमस्कार
2: तर यांनी तिघांनी नगर ते अष्टविनायक रन गेल्या सप्टेंबर महिन्यात केलेली होती तर त्याविषयी ते बोलणार आहेत त्याचबरोबरीने त्यांनी शिवनेरी रायगड अशा राईड्स जवळजवळ आणि पंढरपूर यात्रा अशी पण केलेली आहे तर त्यांनी याविषयी ते आपल्याशी चर्चा करणार आहेत तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो सर
4: धन्यवाद
2: सर मला शरद डोंगरे सर तुम्ही सुरुवातीला सांगा की अष्टविनायक यात्रा तुम्ही जी रिले केली सायकलची तुम्ही तिघांनी केली तर तुम्ही कशा पद्धतीने केली त्याविषयी अगोदर सांगा
3: खरं तर एक अष्टविनायक सायकल वारी आमच्या गेल्या 2 वर्षापासून म्हणत होतं
2: बर
3: पण यंदा असं वाटतं की गणपती बाप्पाने आम्हाला बोलवलं त्यामुळे यंदा आमचं जाण्याचा योग आला
2: किती तारखेला गेला होता तुम्ही
3: आम्ही 9 चालू केली होती अष्टविनायक सायकल वारी अहिल्यानगर पासून 13 आम्ही
2: 9 सप्टेंबर
3: येस 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर आम्ही अष्टविनायक सायकल वाली केली आम्ही 5 दिवसात पूर्ण केली 707 किलोमीटर
2: 707 किलोमीटर अरे वा
3: 5,286 मीटर आम्हाला घाट रस्ता लागला होता त्याच्यात
2: बर
3: आम्ही अहिल्यानगरवरून सकाळी 5:30 ते दरम्यान निघलो होतो पहिला आम्ही दौंड मार्गे शिद्धटेकला गेलो
2: बर इथून नगर जिल्ह्यातले
3: पहिला श्रीगोंद्यापासून आम्ही पहिला शिद्धटेक पासून चालू केलं आमचं अष्टविनायक सायकल
2: सकाळी सुरुवात केली का इथून नगर
3: येस आपले विशाल गणपती बाप्पांचे दर्शन घेतले
2: अरे
3: शिवराज छत्रपती महाराजांचं पण दर्शन घेतलं तिथून आम्ही जोशपूर्ण आम्ही
2: तिघ जणच
3: येस आम्ही तिघ जणच होतो
2: अरे वा
3: येस आम्ही सिद्धटेकला पोहोचलो पहिल्या गणपतीला मग पहिला गणपती झाल्यानंतर आम्ही दौंडला आलो दौंडवरून आम्ही मोरगावला निघलो
2: मोरगावच्या
3: मयुरेश्वरला
2: बर बर बर
3: तिथे आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचलो होतो मग तिथे आमचा पहिला मुक्काम झाला
2: बर बर बर बर
3: मुक्काम झाल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाला निघलो आम्ही थेऊरला
2: बर थेऊरच्या गणपती
3: थेऊरच्या गणपती चिंतामणी गणपती बाप्पांचे आम्ही दर्शन घेतले मग वाघोली लोणावळा आणि खोपोली मार्गे आम्ही त्या दिवशी आम्ही लोणावळ्याला मुक्काम केला
2: बर
3: आणि तिसऱ्या दिवशी आम्ही निघलो आपल्या याला महड महड आणि पाली केला
2: दोन
3: पहिले पहिले पालीला पालीचं दर्शन घेतलं बल्लाळेश्वर आणि मग महडला आलो
2: वारविनायक
3: महड केल्यानंतर आम्ही कर्जतला त्या दिवशी तिसऱ्या दिवशी मुक्कामाला थांबलो आम्ही
2: बर
3: आणि म्हणजे आमची कसोटी वाढतच चालली होती
2: हो हो
3: 3 दिवस आम्ही एकदम उन्हाच्या आम्हाला वाटलं थोडासा वातावरण चेंज होईल थोडासा पावसाळा लागेल काहीतरी थंड वातावरण पण तसं नाही तिन्ही दिवस आम्हाला चांगला उन्हाचा एकदम चपाक बसतच होता आम्हाला आणि चौथ्या दिवशीचा आमचा प्रवास म्हणजे आम्ही माळशेज घाट आमच्या डोक्यात होतं की आम्हाला माळशेज घाट क्रॉस करायचंय माळशेज घाट ते थोडस आव्हानात्मक होतं म्हणजे माळशेज घाट 13 किलोमीटरचा पूर्ण एकदम एल्युएशन होतं माळशेज घाट आम्ही चढायला चालू केलं एक रिमझिम पावसाची सुरुवात झाली
2: बर
3: ती आल्यानंतर एकदम धुक्याचं वातावरण होतं म्हणजे अक्षरशः 2 फुटाची आम्हाला 3 फुटाची गाडी दिसत नव्हती एवढं लांब समोर येणारे पण तरीही देखील गणपती बाप्पाच्या ताकदीने आम्ही तो एकदम प्रवास सुंदरमय पार करीत आम्ही गणेश मग त्याच्यानंतर गणेशखिंड आणि गणेशखिंड नंतर आम्ही आलो लेण्याद्रीला मग त्या दिवशी तिथं मुक्काम केला आणि मग 5व्या दिवशी लेण्याद्री केलं ओझर केलं विघ्नहर्ता गणपती आणि शेवटी आपल्या रांजणगाव गणपतीकडे आलो
2: बर
3: तिथून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला चालू झालो
2: बर बर नगरला परत रिटर्न
3: अहिल्यानगरला रिटर्न आलो
2: रविवारी
3: आम्ही आमच्या घरी सुखरूप बाप्पांच्या कृपेने पोहोचलो आम्ही
2: बर बर बर सर बाळासाहेब सर तुम्ही सांगा की तुम्ही तयारी कशी केली होती या अष्टविनायक यात्रेची
4: अष्टविनायक यात्रेची तयारी करताना आधी तर प्रथमतः आम्ही मनात घेतलं की आपल्याला हे अष्टविनायक सायकलवारी करायची आहे, तर त्याच्या आधी आम्ही वेगवेगळ्या राईड्स करत होतो सायकलच्या, तर त्या राईड्स करता करता की आपण अष्टविनायक पण करूया. शिवनेरी करतोय, रायगड करतोय, तुळजापूर करतोय, काही ऑल इंडियाच्या पण राईड्स करतोय, तर अष्टविनायक आपण करूया. आणि मग आमची ती तयारी सुरू झाली. साधारण 3 दिवस आधी फक्त ठरवलं की 9 तारखेला आपण अष्टविनायकला निघूया.
2: अरे गणपतीच्या अगोदर.
4: हा, गणपतीच्या अगोदर. आणि मग तयारी असं विशेष रेग्युलर असतेच आमचे बाकीचं. तर त्यावेळेस 5 दिवस जायचं म्हटल्यानंतर आपल्याला सामान घ्यायचंय, काही जर्सी घ्यायचं समजा, बरोबर हायड्रेशन घ्यायचं. तर त्याच्याकरता आम्ही एक कॅरियर मागवलं सायकलला, आणि त्याचबरोबर त्या कॅरियरला एक बॅग पण मागवली की पाठीवर ओझं नको म्हणून. मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही 9 तारखेला निघालो. पण निघताना मग आम्ही सेफ्टी म्हणून आमचे हेल्मेट किंवा फ्रंट लाईट, बॅक लाईट हे मात्र बरोबर सगळं घेतलं. आणि सगळं तयारी झाली की नाही हे आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही आमच्या तिघांचीच मीटिंग घेतली, प्रत्येकाला विचारलं एवढी तयारी झाली का, तर सगळ्यांच्या हो म्हटलं. तेव्हा सकाळी 9 तारखेला सकाळी आम्ही 5:30 वाजता निघालो.
2: मुक्कामाची हे ठेवली होती का तुम्ही? तुमची
4: मुक्कामाचं असं साधारण ठरवलं होतं की टेंटेटिव्ह 150 किलोमीटर झालं की आपण मुक्काम करायचा. तर संध्याकाळी साधारण अंधार पडायच्या आधी आपलं मुक्कामाचं ठिकाण गाठायचं. तर साधारण त्याप्रमाणे आम्ही पहिला मुक्काम मोरगावला केला, तिथं संध्याकाळ झाली आणि मुक्काम केला. असं प्रत्येक वेळेला मुक्कामाच्या ठिकाणाच्या वेळेस म्हणजे संध्याकाळ झाली की मुक्काम करायचा हे आमचं ठरलेलं होतं.
2: मग कुठं मुक्कामाचं ठिकाण असं कुठलं ठेवलं होतं का, काय स्थळ असं?
4: नाही, स्थळ वगैरे असं काही डिसाईड नव्हतं केलेलं. जे मिळेल ते, म्हणजे कुठल्याही कंडिशनला जसं असेल तसं मुक्काम करून घ्यायचं. असं काय डेस्टिनेशनला बुकिंग केलंय वगैरे असं काही नव्हतं आमचं.
2: बरं, सत्यनारायण सर, तुम्ही सांगा, तुम्हाला याच्यामध्ये काय इथल्या अडचणी आल्या का अष्टविनायक यात्रेमध्ये? त्याचबरोबर तुमचा सरावाची काय पद्धत होती ते सांगा ना.
5: अडचणी म्हटल्या तर अडचणी येतच असतात. कोणतीही राईड करताना अडचणी येणार, कोणाची तरी पंक्चर होणार, त्यासाठी सोबत पंक्चर किट घेणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर एक टायर ट्यूब ठेवणं अपेक्षित आहे. मग ह्या वस्तू आम्ही पहिलेच ठेवलेल्या होत्या सोबत. मग तरी चेक करून घेतले, टायर ट्यूब, सायकलची दुरुस्ती करणं महत्वाचं म्हणजे सायकल. सायकलवर जायचं म्हणल्यावर सायकल कडे पाहणं अपेक्षित आहे. मग आम्ही सर्व्हिसिंग, सायकलची सर्व्हिसिंग करून घेतली आणि कॅरेज बसून घेतला, बॅगा लावून घेतल्या आणि आम्ही निघालो. आता निघताना अडचणी म्हणजे आम्ही साधारण मोरगावला जाणार होतो. मोरगाव सिद्धतेक आणि मोरगाव हे अंतर 160 किलोमीटर होत. मग त्या दिवशी एकदम एवढं चालवायला लागलं ना, दिवसभरात क्रॅम्प येणार, काही गोष्टी होणारच. मग त्यासाठी आम्ही पोटेशन म्हणून इरेटिकर पावडर घेतल्या होत्या आणि ट्यूब घेतल्या होत्या, काजू बदाम सोबत ठेवले होते. म्हणजे ताण भूक लागत असते म्हणून आम्ही घेऊन ठेवल्या होत्या. आणि त्याच्यानंतर क्रॅम्प आल्या तर आम्ही साखर, मीठ आणि लिंबू ठेवलं होतं सोबत. त्याचा पण आम्हाला उपयोग झाला. आणि राईड काढताना आणि घाट चढताना अडचणी येत असतात, क्रॅम्प येतो, हे होतं. मग आम्ही
2: आम्हाला कसं फेस केलं ते
5: धुकं? म्हणजे आम्ही माळशेज घाट चढतानाच आम्हाला हाईट वर गेलो की आम्हाला काही दिसत नव्हतं. मग आमच्याकडे लाईटी होत्या, लाईटी लावल्यामुळे आम्हाला समोरची गाडी निदान दिसायची. म्हणजे समोरून गाडी ती ही दिसत
2: नव्हती.
5: आम्ही तेव्हा साधारण 5-6 दरम्यान होतो. 6 आम्ही खाली आलो, मग 6:30 झाले होते. मग तिथंच मुक्काम करायचा,
2: मढमध्ये
5: तिथंच मुक्काम करायचा निर्णय घेतला. कारण त्याच्या पुढे आणखीन एक घाट होता, गणेश खिंड. त्यामुळे आम्ही म्हणलं गणेश खिंड केली की रेनाडीला पोहोचणार होतो. त्यामुळे आम्ही म्हटलं गणेश खिंड सकाळी करू.
2: अरे वा.
5: हा, मग मुक्काम केला आणि सकाळी आम्ही गणेश किंडे करून
3: सराव केला. त्याच्या सराव केला म्हणजे 30-40 किलोमीटर रोज आम्ही ठरवलं होतं की एवढा लांब जायचंय, तर प्रत्येकाने आपल्या आपल्या रोडला आपल्या आपल्या पद्धतीने सराव करीत राहा.
2: बर, कसं म्हणजे रोज 30-40 किलोमीटर रेग्युलर
4: सायकलिंग
2: मग तुम्हाला 150-150 दरम्यान तुमचं टार्गेट होतं ना रोज, ते तुम्ही साध्य केलं.
3: येस, साध्य केलं. आम्ही त्याच हिशोबाने प्रॅक्टिस चालू होती की मसल्स पण आपल्याला ते स्ट्रेंथ भेटली पाहिजे आणि इंड्युरन्स भेटला पाहिजे आपल्याला. त्या हिशोबाने तिघांचेही सराव आपल्या आपल्या रोडला चालू होते. शनिवारी रविवारी आम्ही मोठी राईड करायचो 150 टायमाच्या प्रमाणे आम्ही, आणि त्यामुळे हे एवढा मोठा आम्हाला असं त्याच्यात आम्हाला सक्सेस भेटली. 707 किलोमीटर गाठ आहे.
2: 707 किलोमीटर चार दिवसात तुम्ही पूर्ण केली.
3: आणि गणपती बाप्पांनी कुठेही विघ्न येऊन नाही दिलं.
2: तुमची पंक्चर वगैरे काय झाली का गाडी?
3: ते सांगणार होतो कुठेही विघ्न येऊन राज्य संघ पंक्चर किट होतं सगळं होतं. साधा आम्हाला पंप काढायची गरज नाही पडली. गणपती बाप्पांनी एवढं म्हणजे
5: सरांनी सोबत तर पंप घेऊन ठेवला होता.
2: बर,
5: त्यामुळे
2: काय अडचण आली की लगेच हवा भरायची,
5: हवा कमी झाली की हवा
2: अडचण आली. म्हणजे फार भाग्यवान आहात तुम्ही.
3: आमची काल नगर मध्ये पंक्चर झाली.
2: अरे
3: सकाळी 50 किलोमीटरच्या राईडला पंक्चर झाली.
2: बर,
3: 25 किलोमीटर आम्हाला पायपाय जावं लागलं.
2: 707 किलोमीटर
3: एकही
2: नाही झाली. वा,
3: म्हणजे साध असं वाटलं नाही की.
2: आणि तुम्ही बरोबर असायचे का तिघ जण? काय कसं म्हणजे
3: आम्ही ठरवलं होतं सर की आमची फ्रिक्वेन्सी आम्ही मॅच करायची स्पीडची.
2: बर,
3: ना कोणी जास्त फास्ट ना जास्त कोणी कमी स्लो. एका लाईन मध्ये चालायचं पाठोपाठ. म्हणजे येणाऱ्या गाड्यांना पण दिसायचं सायक्लिस्ट जाऊ राहिलेत. प्रत्येकाला बॅकलाईट होती दिसायला. आणि आम्ही व्हिजिबल जर्सी घातली होती फ्लोरेसंट कलरची, तर दिसायला व्हिजिबल होतं की यार नाही तिघ. आणि कसं असतं एका मागे एक चालले तर आम्हाला फायदा झाला की समोर खड्डा आला काही आलं प्रिकॉशन आलं तर आम्ही मागे सांगायचो अरे पुढे खड्डा आहे बरं का, पुढे स्पीड ब्रेकर आहे बरं का. आणि मध्ये मध्ये आम्ही अगर असा घाट रस्ता लागला तर आम्ही मध्ये एकमेकाला हाका मारायचो. गायकर सर आहेत का? गायकर सर म्हणजे हाय हाय आहेस. आम्ही म्हणायचं सत्तू आहे का? मग म्हणायचं अरे आहे. आम्ही मग ते एक एन्जॉय करत चाललो. आम्ही फ्रिक्वेन्सी मॅच होती आमची पाठोपाठ होतो लागोला. आणि एक आय साईट मध्ये होतो म्हणजे हार्डली आपण असं हाका पण मारली
2: अरे ऐकू जाईल
3: त्या स्वरूपात आम्ही फ्रिक्वेन्सी मॅच करून स्पीड तेवढी लिमिट ठेवली होती.
2: बर बाळासाहेब सर, तुम्ही सांगा की तुम्ही याच्या अगोदर कुठल्या कुठल्या राईड केलेल्या आहेत?
4: ह्याच्या अगोदर मी तसं खूप वर्षापासून ह्या सायकलच्या राईड करत असतो. सगळ्यात लांबची राईड सुरुवातीला जी केली ती स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात मध्ये जे आहे सरदार वल्लभभाई पटेल त्या तिथल्या स्टॅच्यूला आम्ही व्हिजिट केली. मोठा ग्रुप होता तेव्हा, जवळ 56-60 लोक होते तेव्हा. तर ते 550 किलोमीटर
2: बरोबर होतात काय?
4: आम्ही सगळे नाही, आम्ही सगळेच बरोबर होतो पण तेव्हा 60 लोक होते.
2: बरोबर, नगरचे
4: नगरचे. तेव्हा आपल्याला कळलं की आपण 3 दिवसात 550 किलोमीटर करतो तर आपण हे 700-800 किलोमीटर करायला काहीच हरकत नाही. तर ते त्याच्यानंतर मग आम्ही रायगडच्या राईड केल्या, शिवनेरीच्या राईड केल्या, तुळजापूर केलं, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर अशी पण सोलो राईड केल्या.
2: अरे वा,
4: अशा वेगवेगळ्या राईड केल्या मोठ्या मोठ्या. त्याच्या दरम्यान आम्ही काही पुणे कोल्हापूर लोणावळा पुणे असं ते ऑल इंडिया लेवलचे जे BRM असतात त्या राईड केल्या. किंवा पुणे तुळजापूर पुणे असे ते 600 किलोमीटरची राईड केली. इकडे अहिल्यानगर औरंगाबाद मांजरसुंबा पुन्हा औरंगाबाद आणि पुन्हा अहिल्यानगर असं हे 400 किलोमीटरचं राईड केलं. म्हणजे काही राईड ओव्हरनाईट पण केलेले आम्ही, तर मोठे मोठे राईड केलेले आम्ही. आणि त्याच्यावरून आमचा कॉन्फिडन्स वाढला की आपण 5 दिवसाची कंटिन्युअस राईड करू शकतो.
2: किती वर्षापासून तुम्ही याच्यात सायकल?
4: ह्याला एक साधारण 20-25 वर्ष झाले.
2: अरे बापरे, बर बर. रोज 40-30 किलोमीटर सराव आहे.
4: सराव आहे.
2: बर बर.
4: आता सुरुवातीला खरं तर सायकल नव्हती. मग सायकल कशी मिळवता येईल आपल्याला हा मोठा होता. गाडीचं काय एवढं अट्रॅक्शन नव्हतं पण सायकलचं फार अट्रॅक्शन होतं. म्हणजे सगळं एज्युकेशन झाल्यानंतर जेव्हा नोकरी लागलो आणि पहिलं पेमेंट झालं तेव्हा मी पहिली सायकल
2: घेतली.
4: ते उद्दिष्ट होतं माझं की सायकल आपली एक स्वतःची असावी. आणि तेव्हापासून मी सायकलिंग करतो. साधारण 1991 पासून मी ह्या सायकलिंग मध्ये आहे. पण तेव्हा छोट्या मोठ्या राईड करायचं. राईड त्याला म्हणतात असं माहितच नव्हतं. फक्त सायकल करायचं. आपलं सायकल कधी कॉलेजला जायचं घरी जायचं असं
3: हॅपी रायडर म्हणून आपण राईड करायचो.
4: नंतर नंतर मात्र त्या मोठ्या राईड्स करायला लागलो.
2: सत्यनारायण सर तुम्ही सांगा, तुम्ही किती राईड केलेले आहेत आतापर्यंत आणि तुमच्या तिघांचं मिळून किती राईड होती ही?
5: साधारण आमच्या या राईड 10 ते 15 झालेले आहे सोबत
2: सोबत
5: मोठ्या मोठ्या म्हणजे आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी यानुसार पण 100 किलोमीटर आम्ही साधारण कट करत असतो. शनिवार रविवार आम्ही 100 करायचंच या उद्देशाने.
2: शनिवार रविवारी तुमची 100 किलोमीटर पक्की असते आणि इतर वेळे तुम्ही
5: 30-40 किलोमीटर
2: असं तुमचं कॉम्बिनेशन आहे.
5: आणि साधारण मी तर सुरुवातीला साध्या सायकलवरच करत होतो.
2: आता कुठल्या सायकल आहेत तुमच्याकडे?
5: मी आता मी 2 वर्ष झाले रोड बाईक वापरतो.
4: आम्ही सगळे रोड बाईक घेतली.
2: हो ते कधी
3: 2 वर्ष
2: फरक आहे का त्या तुमच्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये?
4: त्याच्यामध्ये 3 टाईपचं सायकल आहे. एक ऑफ रोडला जी एक असते, नंतर हायब्रिड एक सायकल आहे आणि रोड बाईक आहे. म्हणजे माउंटेन बाईक, हायब्रिड बाईक आणि रोड बाईक.
2: बरं,
4: तर आमच्याकडे आता सध्या हायब्रिड आणि रोड बाईक अशा सायकली आहेत. पूर्वी मात्र एकदम साध्याच सायकली होती आपल्या, आता ह्या गिअरच्या सायकली आहेत. तर गिअरच्या सायकलनं तसा फार फरक पडतो. हायब्रिड सायकल ही ऑफ रोडला चालते आणि प्लेन रोडला पण चालते. तसं रोड बाईक मात्र त्याला शक्यतो प्लेन रोड असतो, कारण ती रोड बाईक मात्र हे असं खडबडीत जागेवर चालत नाही.
2: चालत नाही
4: म्हणजे चालते पण ती सूट होत नाही.
2: मग तुम्ही कुठली वापरता साधारणतः?
4: आता मी ह्याला अष्टविनायकला हायब्रिड सायकल वापरली.
2: तिघांनी तीच वापरली?
3: मी हायब्रिड होती
5: माझी, रोड बाईक होती
2: तुमची? रोड बाईक.
4: पण जेव्हा एक टाइम बाउंड मध्ये काही राईड करायचे असतात ना, त्याला मात्र रोड बाईक असतात. म्हणजे वेळेत पूर्ण करायचे असतात ना राईड, त्याला मात्र रोड बाईक चांगले असतात.
2: बर बर बर बर. मग काय फरक असतो तरी?
4: फरक असा की रोड बाईक न स्पीड वाढतो, नंतर तुमचा जो हेडविंड असतो म्हणजे समोरून वारा येणारा वारा आहे तो कट होतो रोड बाईक मध्ये. तसं हायब्रिड मध्ये तो तेवढा कट होत नाही, कारण रोड बाईकला ड्रॉप हँडल असतो आणि ड्रॉप हँडल असल्यामुळे एरोडायनामिक म्हणते, बॉडी एरोडायनामिक म्हणते आणि त्यामुळे त्याचं स्पीड वाढतं.
2: बर बर बर.
4: आणि रोड बाईकचे टायर हे मात्र 700x25 म्हणजे छोटे टायर असतात, त्यामुळं रोडवर चालताना रोलिंग जास्त होतं.
2: मग जास्ती करून रायडर्स कुठले वापरतात त्यातल्या त्यात?
4: मॅक्झिमम रोड बाईक वापरतात. आणि आता ही हायब्रिड म्हटलं ना, ही साधारण सिटी बाईकच आहे. पण तुम्हाला जेव्हा निवान जायचंय आणि खूप दिवस जायचंय, मग त्यावेळेस हायब्रिड बाईक केव्हाही चांगली
2: जात.
4: म्हणजे हा आमचा अनुभव.
2: तुमच्या किमती कशा असतात त्याच्या साधारणतः?
4: सायकल
3: घेताल तशी घेताल तशी
2: म्हणजे भारतीय बनावटीची पण आहे ना?
4: हो, भारतीय बनावटीची आहे.
2: बरं, आणि फॉरेनची पण?
3: फॉरेनची पण. पॉलिगॉन जसे आता मोठे मोठे ब्रँड्स आहेत, पॉलिगॉन, जायंट, ट्रॅक, स्कॉट, इंटरनॅशनल ब्रँड्स पण आहेत.
2: जशा किमती तुम्ही घेताल तसं
3: तुम्हाला फीचर्स काय पाहिजे त्या फीचर्स वरती डिपेंड आहे. गिअर सेट जिथे तुम्हाला टीएग्रा पाहिजे, अल्टीग्रा पाहिजे, मग ते 2x9
4: गिअरची सायकल साधारण 10-11 हजारापासून तर ते साधारण 12 लाखापर्यंत.
2: बापरे
4: अशा सायकली आहेत त्या.
2: ती व्यायामासाठी योग्य कुठली असते त्यातलं?
4: हायब्रिड बाईक घेतली केव्हा चांगली
2: म्हणजे व्यायामासाठी एकदम योग्य?
3: आपली नॉर्मल गिअर.
2: बरं,
3: हायब्रिड बाईक घेतली कधी पण चांगली.
2: हो ना,
3: एवढंच आम्ही असे म्हणजे जे सायकलिंग आम्ही केलेले आता आम्ही म्हणजे भरपूर इव्हेंट्स असे की आम्ही ते सायकलिंगनी साजरे केलेले आहेत. जसं नवीन वर्ष आलं तर नवीन वर्ष 1 तारखेला आम्ही हमकास 50-100 सायकलिंग करणार, म्हणजे वर्षभर तो पायंडा चालू राहणार. गुढीपाडवा आला, गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही एक मोठी राईड करणार. दिवाळी आली तर आम्ही एक असं एक
2: सेवा दिवस असतो आणि
3: आम्ही एक छंद जोपासला की असं तुम्ही सायकलिंग ह्या छंद सांगा पण तुम्ही एक तुमचा फेस्टिव्ह सीझन
2: आनंद मिळवायचा.
3: आता आजच गोष्ट आहे, आज माझ्या भाचीचा बर्थडे आहे, उद्या माझ्या कन्याचा बर्थडे आहे, त्यांना आज जी राईड केली 50+ची मी त्यांना स्टेटस वर ठेवलं की आजची राईड डेडिकेटेड टू माय भांजी, आमचा मित्र आहे त्यांचा बर्थडे आहे आणि अजून एक आमचा छोटा भाऊ त्यांचा बर्थडे, ही आजची राईड त्यांच्यासाठी डेडिकेट केली.
2: म्हणजे
3: आज आम्ही मी आज बायपासला गेलो, रुई 36 पर्यंत केलं, 52-53 किलोमीटर राईड झाली.
2: तुम्ही तिघ बरोबरच होतात?
4: नाही,
3: आज हे सर स्विमिंगला होते, सत्यनारायणनी त्यांच्या रोडला आपली राईड केली.
2: बरं, म्हणजे
3: आम्ही आता मध्ये हिंदी चादर होती, हिंदी चादरला आम्ही राईड केली. आंबेडकर जयंती होती, आंबेडकर जयंतीला आम्ही राईड केली. आता इंडिपेंडन्स डे होता तर त्या दिवशी आम्ही त्यावेळेस राईड केली
2: 15 ऑगस्ट.
4: म्हणजे त्या राईड मोठ्या राईड
3: केल्या.
2: म्हणजे असं तुम्ही एक हे ठेवता.
3: हा म्हणजे असं आता किती होता 15 ऑगस्ट आपला 80 होता. आम्ही 80 किलोमीटर त्या दिवशी राईड केली. म्हणजे एक थोडं सिम्बॉल पण होतं, आम्हाला पण जरा बरं वाटतं.
2: तिघं बरोबरच
3: असतो आमचे फेलो रायडर असतात, डॉक्टर धनंजय राजगुडे ते पण आमच्या संघ असतात. प्रत्येक राईडला म्हणजे बऱ्यापैकी राईडला ते संघ असतात. शिवाजी आबाळे सर आहेत, ते असतात आमच्या संघ. म्हणजे असे भरपूर फेलो रायडर्स आहेत.
2: अरे वा, म्हणजे तुमच्या सपोर्टला असतात तुम्ही तिघा आणि अजून तुमचे
3: अजून 5-6 जण असतात.
2: बरं बरं.
3: नितीन पाठक सर आहेत, उमेश कोठाडे सर आहेत, तसे फेलो रायडर्स भरपूर आहेत. पण हे जे 5-6 लोक आहेत ते नगर अहिल्यानगर मध्ये न चुकता करतात.
2: सत्यनारायण सर, तुम्ही सुरुवात कशी केली, म्हणजे तुम्हाला आवड कशी निर्माण झाली याची?
5: 2023 मध्ये सायकोथॉन केली साध्या सायकलवर 20 किलोमीटर. तर मी रोज साधी सायकल वापरतो, ऑफिसला पण वापरतो.
2: तुम्ही रेग्युलर सायकल
5: वापरता?
2: घरगुती कामासाठी म्हणजे बाईक वगैरे वापरत?
5: नाही नाही.
2: अरे बापरे.
5: नाही, मी कुठेही जायचं तर सायकल रोडच जाणार.
2: अरे वा.
5: हो, नगर मध्ये कॉलेज पासून ते आतापर्यंत मी साधी सायकल वापरली.
2: अरे वा.
5: जॉबला पण साधी.

0: तुम्ही कस काय सुरुवात केली तुम्ही अशी?
1: मी तसं कॉलेजलाच सायकलवर जात होतो सुरुवातीला.
0: तुम्ही नगर कॉलेजला आहात ना?
1: मी नगर कॉलेजला.
0: बर बर. तुम्ही
1: नगर कॉलेजला 1991 पासून 2024 2024 पर्यंत मी तिथे नोकरीत होतो आणि उपप्राचार्य म्हणून रिटायर झालो.
0: बॉटनी विषय,
1: बॉटनी विषयात मी विभाग प्रमुख होतो.
0: अरे वा.
1: साधारण मी कॉलेजला जरी होतो तेव्हा वेळात वेळ काढून म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी सायकल वापरायचं.
0: अरे वा.
1: नंतर सायकल मी कॉलेजला नेत नव्हतो, नंतर मात्र फक्त गाडीवर जायचं. पण सायकल मात्र मी केळगाव पासून सोलापूर रोड म्हणा किंवा कल्याण रोड म्हणा तिकडे मी राईड करायचं. तर तेव्हाही असंच मी एक 20 किलोमीटर 30 किलोमीटर 40 किलोमीटर मग नंतर 50 किलोमीटर करायला लागलं. आणि मग जेव्हा सायक्लोथॉन चालू झालं अहमदनगर मध्ये तेव्हा मात्र 100 किलोमीटर मी सुरुवात केली. सायक्लोथॉन मध्ये 100 किलोमीटर करायचं. नंतर मग मी ते पुन्हा कमी केलं, 50 किलोमीटर आलो रेग्युलर. मग मात्र 40 किलोमीटर 50 किलोमीटर ह्या रेग्युलर राईड करायला लागलो जे दररोजच्या.
0: बरोबर. शरद सर तुम्ही कस काय सुरुवात केली?
2: मी ऍक्च्युली पॅन्डेमिकच्या आधी चालू केली. कोरोना पॅन्डेमिकच्या आधी मी म्हणलं यार काहीतरी एक्सरसाइज वर्कआउट, त्यावेळेस थोडस म्हणजे जमावबंदीचंही होतं, जिम्स वगैरे जायला थोडं हे व्हायला लागलं. मी म्हणलं काहीतरी वर्कआउट पाहिजे
0: म्हणजे व्यायामाच्या दृष्टीने तुम्ही सायकलिंग
2: चालू केली. आणि एक छंद म्हणून मी म्हणलं यार सायकलिंगची आवड होती आणि मग पॅन्डेमिकच्या आधी चालू केली. आमचे सोलापूर रोडला वगैरे चांदबीबी महालाकर वगैरे चालू केलं. मी म्हणलो याच्यात हेल्थ पण चांगली राहते, स्वास्थ्य पण चांगलं राहते आणि आपला एक छंद पण जोपासतात. मग छंद म्हणून आम्ही ते सायकलिंग चालू केली आणि त्यानंतर मग सायक्लोथॉन्स वगैरे आले. मग सायक्लोथॉनमुळे ते बूस्ट भेटायला लागलं आम्हाला. म्हणजे वर्षातून एकदा मग त्या सायक्लोथॉनच्या हिशोबाने आमची प्रॅक्टिस व्हायला लागली. मग त्याच्यानंतर सायकल्स अपग्रेड केल्या, मग तो आवड वाढत गेली. आज असं आहे की आज एखाद दिवशी सायकल मिस झाली तर तो दिवस चुकल्या सारखा म्हणतो. म्हणजे काहीतरी असं वाटतं की आपलं काहीतरी आज विसरलो आपण.
0: तुमचा बिझनेस आहे ना कसला?
2: माझा बिझनेस आहे आणि रिअल इस्टेट आहे.
0: हो का? बरोबर. मला असं सांगा की तुम्ही एकमेक एकत्र कसे आलात?
1: सायकलिंगमुळे.
0: कसं काय घडलं म्हणजे?
1: असं म्हणजे की
0: कारण तुम्ही तर वेगवेगळे इंडिपेंडंट रायडिंग करत असाल, परंतु अशी एकत्र येण्याची कशी संधी मिळाली?
1: इंडिपेंडंट राईड करता करता काय झालं की सोलापूर रोडला एकदा असंच भेटी झाल्या. जो सायकलिस्ट आहे त्याला त्याची चौकशी आम्ही करतच असतो.
2: नवीन नवीन आलेले
1: नवीन कोणी दिसला की त्यांची चौकशी करतो आणि चौकशी झाली की आम्ही ओळख वाढून घेतो. मग नंतर रेग्युलर भेटी गाठी
2: होतात. मग फ्रिक्वेन्सी मॅच झाली. मग असंच प्लॅनिंग जायचं का बारे इकडे?
0: अरे ते गेट आपोआप. आणि तुम्ही शनिवार रविवार एकत्र येतात?
2: एकत्र येतो. त्या दिवशी आमची कॉफी वगैरे होती.
0: बर.
2: हा म्हणजे आमचे प्रत्येक रोडचे ठरलेले ठिकाण आहेत आमचे.
0: ठरलेलं
2: इथं कॉफी आपण घ्यायची. म्हणजे आम्ही कुठं मिसप्लेस झालो मागे पुढे असलो तरी त्या ठिकाणी.
0: 4-5 वर्ष झाली एकत्र आलात तुम्ही?
2: येस येस. सायकलिंग मुळे 2019 पासून 2020 पासून.
3: अरे आमच्या सोबत 18 वयापासून ते 70 वयापर्यंतचे पण रायडर असतात.
0: बरोबर. कोण कोण आहेत काय सांगता येईल?
1: आता माझ्या बरोबर पूर्वी केळगावचे सगळे डॉक्टर्स होते.
0: बर.
1: रेग्युलरली आम्ही कल्याण रोडला प्रॅक्टिस करायचे. मध्ये मांडोळी डॉक्टर असतील किंवा चोबे डॉक्टर असतील किंवा थोरा डॉक्टर असतील, हे आम्ही तिकडे राईड करायचं. आणि दोन डॉक्टर म्हणजे थोरा डॉक्टर बरोबर आम्ही BRM केल्या. म्हणजे पुणे कोल्हापूर पुन्हा तिकडे एक ग्रुप आहे. औरंगाबाद रोडला गेले की वेगळा ग्रुप भेटतो. तिकडे मित्र होतात. सोलापूर रोडला गेले की सोलापूरकडचे वेगळे भेटतात. त्यामुळे असं वेगळ्या ग्रुपला आम्ही जॉईन करतो आणि मग सगळ्यांच्या ओळखी होतात. एकमेकांच्या सहवासाने सायकलिंग पण होते आणि प्रत्येकाला एक इन्स्पिरेशन मिळतं.
0: बरोबर.
2: कधी म्हणजे असे आमच्या संघ आता जसं 60+ असतात. आता गायकर सर 60+ आहे. आम्हाला एक मोठं इन्स्पिरेशन भेटतं ना. यार ह्या वयात एवढे म्हणजे
0: बरोबर
2: सुंदर करतात.
0: किती ज्येष्ठ आहेत अजून तुमच्या बरोबर? असे किती जण
2: ज्येष्ठ आहेत आमच्या संघ?
0: हो का? बाळासाहेब सर सर्व
1: 63. मी काही सायकल रायडर्स बघितले की त्यांचं वय 80
2: आता लेटेस्ट आम्हाला म्हणजे कळलं 80 आहेत. पुण्याचे सायकलिस्ट आहेत. ऍडव्होकेट मुकेश केंगानी.
0: बर बर बर. 80 वर्षाचे ते रेग्युलर रायडिंग करतात.
1: रेग्युलर रायडिंग.
0: अरे वा. आणि तुम्ही नगरच्या दृष्टीने प्रेरणादायी आहेत सर बघतो
1: मी. मी एकटाच नाही असं की माझ्यापेक्षाही काही ज्येष्ठ आहेत की जे रेग्युलर सायकलिंग करतात.
0: हो का?
1: आता कोठडिया म्हणून आपले इंडस्ट्रियलिस्ट आहेत. तर वय वर्ष साधारण 65-66 असेल त्यांचं. तर ते एव्हरीडे म्हणजे दररोज अगदी 42-50 एवढे किलोमीटर ते करणार म्हणजे करणार.

0: 365 डेज मध्ये चुकून एखाद दुसरा खडा होतो, बाकी ते दररोज रायडिंग करतात.
1: त्यांचं साधारण 50,000 वर झालेले
2: 50,000 वर राईडिंग. तुमची ही सर्वात मोठी 707 किलोमीटर ही पहिलीच होती का याच्या अगोदर?
3: याच्या अगोदर
2: 600 ची कुठली होती म्हणले?
0: 600 ची बीआरएम होत्या, म्हणजे पुणे तुळजापूर पुणे,
2: बर,
0: पुणे कोल्हापूर लोणावळा पुणे,
2: ह्या
0: 600 किलोमीटरच्या होत्या. आणि गुजरातची 550 किलोमीटरची होती.
2: आणि अक्कलकोट केली ना तुम्ही काहीतरी?
1: ती 600 होती.
2: तुम्ही पंढरपूर, नगर पंढरपूर किती वेळा केलेली
3: आहे? आमचं आता 8 वर्ष होते.
2: बर बर बर. आणि तुमचं विशेष म्हणजे तुम्ही नगरहून पंढरपूरला, पंढरपूरहून परतही
1: सायकल,
2: हे तुमचं वैशिष्ट्य.
3: संघ सपोर्ट व्हेकल वगैरे काहीच
2: नसतं. हा, मग ते जाणं जाणं येणं तुम्ही तुमच्या सायकलीवरच का?
3: वन डे स्टेचं जे सामान असतं ते आमच्या सायकलीवरच असतं. म्हणजे सपोर्ट वगैरे, बॅकअप व्हेकल वगैरे काही नसतं. बाकी म्हणजे जे बाकी पंढरपूर राईड्स असतात ते विथ सपोर्ट व्हेकल्स असतात. आम्ही जातो पण सायकलून, येतो पण सायकल.
2: अरे वा,
3: ते आम्हाला थोडस एक वेगळा आनंद येतो. म्हणजे
2: सायक्लोथॉनमुळे जरा एकत्रितपणा आल्यासारखं वाटतं.
0: अगदी अगदी.
2: सायक्लोथॉनमुळे सगळे एकमेकाला जोडले गेले,
0: जोडले
2: त्याच्यामुळे, आणि एकमेकांच्या ओळखी झाल्या.
0: नगरचे सगळे सायक्लिस्ट एकमेकाला जोडले ते सायक्लोथॉन.
2: सायक्लोथॉन
0: त्यांनी फिरोदिया साहेबांनी जे चालू केलं सायक्लोथॉन ते अगदी म्हणजे
3: एकदम बढिया. गौरव फिरोदिया सरांना त्या गोष्टी
2: किती वर्षापासून सुरू झालंय त्यांचं?
3: 2018 पहिलं हे होतं, पहिलं इव्हेंट होता 2018.
2: त्याच्यामुळे जोडले गेले आणि एकमेकांची ओळखी झाल्या.
3: ओळखी झाल्या
0: नुसतं नगरच नाही तर
3: आजूबाजूच्या जिल्ह्यात देखील.
0: महाराष्ट्र
3: म्हणलं तरी चालेल ना आता.
2: अरे
3: आता महाराष्ट्र म्हणलं तरी चालेल.
0: इकडे नगरचं
3: सायक्लोथॉन म्हणलं की महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी झालेली आणि त्यांना म्हणजे अरेंजमेंट म्हणा बाकी सगळं इतकं अप्रतिम असतं. इव्हन म्हणजे नंबर वन असतं सगळं, म्हणजे अरेंजमेंट पासून तर शेवटच्या ऍक्टिव्हिटी डे पर्यंत म्हणजे एकदम बढिया माहोल.
0: त्यामुळं फिरोदिया साहेबांना आम्ही त्यांचं धन्यवाद
3: सरांचं खरंच. म्हणजे आम्ही पूर्ण अहमदनगर सायक्लिंग टीमचा आणि गौरव फिरोदिया सरांचा आम्ही धन्यवाद.
1: त्यांचं सायकलथॉन बरोबर हिस्टोरिक रन
2: चांगलं. तुम्ही मॅरेथॉन केलेत ना?
1: मी पहिले साधारण 4 किलोमीटर ते 42 किलोमीटर मॅरेथॉन केलेले.
2: फुल मॅरेथॉन केलेले किती केलेत?
1: फुल एक केलेली आहे.
2: बर,
1: हाफ 3-4 केले.
2: फुल मॅरेथॉन कुठे केली?
1: आपली हिस्टोरिक रन.
2: हिस्टोरिक यावर्षी केली का?
1: नाही, मागच्या वर्षी केली.
2: बर बर बर.
1: तेव्हा मी रायगड करून दुसऱ्या दिवशी हिस्टोरिक रन
2: करून आले होता. दुसऱ्या दिवशी
1: 42 किलोमीटर केली.
2: किती वेळ लावला?
1: साधारण मला 7 तास लागले.
2: 7 तास लागले? अरे वा. मग तुम्ही ती प्रॅक्टिस कशी करता? सायकलिंगचं आणि मॅरेथॉनचं हे कसं बॅलन्स?
1: सायकलिंग 3 दिवस करायचे, 3 दिवस रन वाड्यापाक मध्ये. म्हणजे सायकल करायची 27 किलोमीटर आणि त्याच्यानंतर 10 राऊंड वाड्यापाकला करायचे. माझं 5 किलोमीटर होत.
2: बर बर बर.
1: रनचा
2: तुम्ही सर अजून काही ऍक्टिव्हिटीज बाळासाहेब सर?
0: बाकीच्या ऍक्टिव्हिटी माझ्या चालूच असतात. स्विमिंग असतं मला, म्हणजे आवड आहे मला स्विमिंगची. स्विमिंग करतो आणि महिन्यातून एखाद दुसरा ट्रेक पण करतो.
2: अरे वा.
0: जवळपासचे किल्ले जे आहेत, गड किल्ले, तर ते गड किल्ले करतो.
2: अरे वा.
0: आता नुकतंच मी नाणेघाट केला, नाणेघाटचा ट्रेक केला. काल मी चांदबिबीच ट्रेक केला.
2: अरे वा.
0: नंतर मी कळसुबाई, हरिश्चंद्रगड, रतनगड हे गड मी वर्षातून एकदा करतोच.
2: बरोबर.
0: म्हणजे सह्याद्री घाटातले जे काही किल्ले आहेत ते ऑलमोस्ट माझे सगळे गड किल्ले हे ट्रेकिंग करून झालेले. आणि नेहमी करतो मी. ट्रेकिंगचा वेगळे ग्रुप असतात.
2: बर बर बर.
0: तर त्यांच्या त्या ग्रुप बरोबर जात असतो मी.
2: शरद सर तुमचं काय, कुठल्या ऍक्टिव्हिटीज?
3: सायकलिंग आहेच आपली आणि बाकी मग ट्रेकिंग असते.
2: बर.
3: आठवड्यातून 1-2 वेळा मग इव्हिनिंगला रनिंग असते.
2: अरे बाबरे. बर. तुम्ही मॅरेथॉन वगैरे केले?
3: मॅरेथॉन वगैरे
2: नाही, रनिंग करतात.
3: 10K पर्यंत करतो. 10 किलोमीटरचं मी 10-12 वेळा रनिंग केलेले.
2: अरे
3: मॅरेथॉन असतो पण 10 किलोमीटर पर्यंत. आणि मग बाकी जिम असते.
2: बर.
3: जिमला पण वर्कआउट असतं आणि कधीतरी स्विमिंगला जातो.
2: बर.
3: येस.
2: हा, अरे
3: काही ना काही ऍक्टिव्हिटी चालू ठेवायची.
2: म्हणजे फिजिकली तुम्ही फिटनेस कडे लक्ष देता जास्तीत जास्त.
3: बरोबर बरोबर.
2: आणि तुम्हाला सायकलिंग मुळे आणि एकूण ऍक्टिव्हिटीज मुळे काय साध्य झालं सर? तुम्हाला काय वाटतं
0: लाईफ मध्ये स्ट्रेसलेस राहायचं असेल ह्या ऍक्टिव्हिटीचा छंद जोपासणं फार महत्वाचं आहे.
2: बरोबर.
0: सायकलिंग करता करता जेव्हा तुम्ही सायकलिंग करता तेव्हा तुमचा फोकस फक्त सायकलिंग वरच असतो. म्हणजे समोर काय आलं किंवा काय असं, तर ते सेफ्टी साईड म्हणून तुमचा फोकस हा नेहमी सायकलिंग असतं. त्यामुळे सायकलिंग करताना तुमच्या डोक्यामध्ये वेगळे विषय काहीच येत नाहीये की आज सकाळी काय करायचं किंवा शेतात जाऊन काय करायचंय किंवा काय बँकेचं काय काम राहिलं का, तिथं सायकलिंग करताना हा विषय येतच नाहीये. तसंच दुसरी गोष्ट स्विमिंग करताना, स्विमिंग करताना जेव्हा ब्रिदिंग करतो तेव्हा कुठल्या बाकी डोक्यात विषय वेगळा यायचं काही कारणच नाही, कारण ब्रिदिंग फोकस नाही केलं तर तुम्ही तुमच्या तोंडात पाणी जाणार. म्हणून हे जे ऍक्टिव्हिटी सायकलिंग म्हणा स्विमिंग म्हणा, तर ह्याचं तुम्हाला फुल कॉन्सन्ट्रेशन लागतं आणि त्याचा फायदा हा आपल्या लाईफ वर बॉडी वरती होतो.
3: आजच्या काळात आहे ना सर, एक तुम्हाला कोणता तरी छंद पाहिजे आणि मैदानी खेळ म्हणतो ना आपण, आजकालची मुलं काय याच्याकडे सगळे मोबाईल कडे वळायला, मग ते स्ट्रेसफुल लाईफ होत चाललेली, तर मैदानी खेळ म्हणा एक तुम्ही छंद जोपासा ज्यांनी तुमचं स्ट्रेस रिलीफ होईल. आणि एक गोष्ट आहे, फक्त सायकलिंग म्हणा स्पोर्ट्स म्हणा, तुम्हाला जो एक स्पोर्ट्स आवडतो
2: तो खेळला
3: ते खेळला पाहिजे, त्यांनी तुमचं स्ट्रेस ह्या प्रमाणे रिलीज होतं की म्हणजे तुम्ही एकदम फ्रेश राहता, म्हणजे तुमच्या दिवसाची दिनचर्या आहे ना एकदम फ्रेश मध्ये चालू होती सर. म्हणजे अक्षरशः तुम्ही त्या दिवशी अगर तुमचं मैदानी खेळलं नाही गेले तर तुमची चिडचिड होणार, पण हे इथं तुम्ही गेले तर स्ट्रेस पूर्ण रिलीफ होऊन तुम्ही एन्जॉय करता तुमची लाईफ म्हणा तुमचं एव्हरीथिंग यू एन्जॉयड.
2: सत्यनारायण सर, तुम्हाला काय शिकवलं या सगळ्या यांनी काय वाटत?
1: साधारण ह्यामध्ये तर एवढा फायदा झालेला आहे माझ्या, मी आजपर्यंत एक पण मेडिसिन घेतलेली नाही.
2: अरे वा,
1: मेडिसिनला माझ्या माझं साधारण 46 आहे
2: बर.
1: आता मी जिथं बसतो ना ऑफिस मध्ये तिथं मेडिसिनचा बॉक्स आहे, बाकीचे येऊन घेऊन जातात पण मी माझा हात लागत नाही.
2: अरे म्हणजे एक महत्वाचं गोष्ट झाली, मेडिसिन पासून दूर राहतो आणि स्वतःचा फिटनेस स्वतःच राखला जातो. तर मला तुम्ही मला एक एक प्रत्येकाने सांगा की तुम्ही जीवनात अपयश, प्रत्येकाला आळी अडचणी येतात अपयश येत असत, परंतु तुम्ही त्याच्यातून मात केलेली आहे असा कुठला प्रसंग तुम्ही श्रोत्यांना सांगू इच्छिता का? शरद सर सांगा बरं तुम्ही.
3: अपयश म्हणजे कसं असतं, विधीचं विधान आहे.
2: बरोबर,
3: अपयश तुम्हाला येणार आयुष्यात येणारच, फक्त त्या अपयशाला तुम्ही सामोरी जा आणि पॉझिटिव्हली घ्या. प्रत्येक गोष्टी तर असतं, त्या अपयशाचं पण यश तुम्हाला भेटणार, फक्त त्या परिस्थितीला तुम्ही सामोरे जा त्याला. म्हणजे काही ना काही तुम्ही स्ट्रॉंगली राहा, मेंटली बी स्ट्रॉंग, आणि तुम्ही ज्याला तुम्हाला असं वाटतं की यांना मी सांगितल्यानंतर त्या अपयशातून मी बाहेर पडू शकतो असं कोणी ना कोणी तुम्हाला तुमचा एक सखा आपण म्हणतो, मित्र म्हणू या घरचे म्हणा, तुम्ही एक असे तुमच्या सराउंडिंगला ठेवा व्यक्तिमत्व की जे तुम्हाला त्या यशातून अपयशातून बाहेर काढतात, आणि ते अपयश कधी यशात बदलेल ते तुम्हाला पण समजायचं. त्याच्यामुळे तुम्ही बी पॉझिटिव्ह, त्याच्यात पण अगर अपयशात पण आहे तर ती कंडिशन पण तुम्ही एक जिंदा दिलीने त्याला सामोरे जा. तर मी तुम्हाला हेच सांगेन की कसलंही अपयश आणू द्या, पण अगर वरचा अपयश देणार आहे तर यश पण तोच देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त तुमची जिंदा दिली, तुमचं पॉझिटिव्हनेस कायम बरकरार ठेवा, तुम्हाला अपयशाला यश भेटणच.
2: बाळासाहेब सर,
0: लाईफ मध्ये असं आहे, एक तर नेहमी म्हणतो किंवा मला असे खूप अनुभव आलेले की जे काही होतंय बऱ्यासाठीच होतं.
2: बरोबर,
0: कुठल्या गोष्टीत अपयश जर म्हटलं तर ते अपयश झालं, पण तुम्ही जर पॉझिटिव्हली घेतलं की मला अमुक गोष्ट काही करता नाही आली तर त्याला मी अपयश मी म्हणत नाहीये, तर ते माझ्यासाठी नव्हतंच कारण ते मी पॉझिटिव्हली घेतो. असे बरेचसे उदाहरणं असतात की जिथं मला सक्सेस नाही मिळत पण आपण प्रयत्न करत असतो, मग त्यावेळेस मी हेच म्हणतो की हे माझ्यासाठी नाहीच आहे, मग जे काय आहे म्हणजे व्हॉट आय हॅव, माझ्याकडे जे काही आहे त्यात मी समाधान मानतो. आणि एखादी गोष्ट मला मिळालेली उद्या ती नाही मिळणार किंवा परवा मिळू शकते, की लाईफमध्ये हे अप्स अँड डाऊन्स हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात. लाईफचं सोडा, नेचरमध्ये सुद्धा हे अप्स अँड डाऊन्स असतात. आता नुकतंच बघा की गेल्या वर्षी खूप पाऊस झाला, ह्या वर्षी पाऊस नाहीये, म्हणजे हे गेल्या वर्षी अप होतं आता ह्या वर्षी डाऊन आहे, पुढच्या वर्षी अप होऊ शकतं. त्यामुळे हे अप्स अँड डाऊन्स हे चालूच राहतात. त्यामुळे हे पॉझिटिव्हली घेतलं तर लाईफ इज बेटर, ऑलवेज बेटर.
2: बरोबर. सत्यनारायण सर सांगा तुम्ही काय तुमचं असं काही.
1: अपयश म्हणलं तर अपयश येणार, म्हणजे मनात आपण म्हणलं आपल्याकडून होणार नाही या गोष्टी, असा विचार केला तर नकारात्मक विचार निर्माण होतात. नकारात्मक विचार न घेता आपण पॉझिटिव्ह कोणत्या पण गोष्टीकडे पाहणं अपेक्षित आहे. मी 400 जेव्हा राईड करत होता BRM ची साध्या सायकल वर, सगळेजण म्हणले तुझ्याकडून होणार नाही होणार नाही, पण पूर्ण केली.
2: अरे
1: तेव्हा पण अडचणी आल्या, मडगाठ तुटलं माझं, तरी मी ते पूर्ण केलं. पण 400 BRM मी 8-10 तास लेट पोहोचलो एवढंच, पण ती 400 किलोमीटर पूर्ण केली.
2: तुम्हाला अशी कुठली रायडिंग मध्ये अडचणी आल्या असं कधी घडलं का काही क्रिटिकल? असं
3: क्रिटिकल अडचण कधीच नाही आली सर. एक सायकलिंगचं कसं असतं, क्रिटिकल अडचण म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे पंक्चर होणं, हेच एक अडचण आहे सायकलिंग. आणि दुसरी गोष्ट, लईच तुम्ही टेक्निकली अगर सायकल तुमची, तुम्ही सायकलची टोनिंग वगैरे म्हणजे तुम्ही अप टू डेट नाही ठेवत, ते आल्यानंतर तुम्ही त्याचे काय पार्ट्स कर लक्ष देत नाही, तर ते कधी कधी चेन तुटती, ती क्रँक तुटतात, म्हणजे असं होऊ शकतात. पण आतापर्यंत आमच्या सोबत तरी अजून असा
0: आमच्या बाबतीत
3: वाईट अनुभव आलेला नाही.
2: नशिबवान आहात तुम्ही.
0: आम्ही हे ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे की राईड करता करता ऍक्सिडेंट झाला, सायकल तुटली आणि मग ती सायकल गाडीत टाकून आणावी लागली, असे अनुभव लोकांना येत असतात, म्हणजे होत असतं. हे जेव्हा रोडवर चालतो म्हटलं हे असं काहीतरी होणारच, पण आमच्या बाबतीत अजून तसं काही नाही.
3: एकच आहे फक्त, पंक्चर झालेली,
2: बाकी कधी होऊ शकते.
0: आता पंढरपूरला जाताना सायकल पंक्चर झाली, शरद सरांचं टायर फुटलं,
3: असं होत असतं ना.
2: असं ठेवता का लगेच आता टायर फुटलं तुमच्याकडे?
3: टायर असतो रिप्लेसमेंटला, आम्ही टायर ठेवतो, ट्यूब ठेवतो, त्यावर ठेवावंच लागतं. कोण आम्ही सोलो रायडर आहेत ना, आमच्याकडे बॅकअप व्हेकल नसतं, तर आम्हालाच ती आमची सगळी तरतूद करून ठेवावं लागत.
2: मग लगेच आपण आपल्या हातानेच ते काम करायचं, म्हणजे ते पण तुम्हाला स्वतः स्वतःच काम करता आलं पाहिजे,
3: म्हणजे पंक्चर काढता आली पाहिजे, ते ट्यूब घासता आली पाहिजे. ट्यूब आमच्या बारीक असतात, जास्त घासता गेली तर ट्यूबच म्हणजे आर पार होऊन जाईल. एवढा असा सुंदर अनुभव येतो, तो पण एक अनुभव ते पण आम्ही आनंदाने घेतो. टायर फुटला ना, फुटायचा होता म्हणून फुटला, लगेच आम्ही तिथे बसतो, मस्त वेगळी चहा सांगतो, चहा घेतो, मग चहा मग टायर बदलतो आम्ही. ते पण आम्ही एक आनंदी म्हणून व्हायचं होतं. बरं झालं.
2: आणि रेग्युलरच्या राईडला पण होत असेल?
1: 100% झाले ना.
3: मागच्या रविवारी आमचे फेलो रायडर्स डॉक्टर धनंजय राजगुडे, दोन्ही टायर एक संघच पंक्चर.
2: अरे बापरे.
3: पण आमच्या संघ पंक्चर किट, पंप वगैरे सगळं असतं. आम्ही मस्त पैकी, आमचं ते आंबिलवाडी आहे ना सोलापूर रोडला, आंबिलवाडीच्या पुढे मांडकोन फाटा आहे, त्या पुला खालून वळालो आम्ही आणि परत अहिल्यानगर कर रिटर्न झालो. तिथे त्या कॉर्नरलाच तिथे पंक्चर झाली. तिथे होतं आमच्या संघ पंक्चर किट वगैरे सगळं, म्हणून आम्ही पंक्चर काढली, 15-20 मिनिटं गेले, पण परत आम्ही सायकली टांग मारून नगरला आलो.
1: तेव्हा तर साधारण आमची 100 किलोमीटर
2: हो,
3: 100 किलोमीटर.
2: अरे बापरे. काय सांगू इच्छिता का वेगळा काही?
3: वेगळं एकच हे सांगू फक्त की प्रत्येक श्रोत्यांनी छंद जोपासा, ज्या छंदनी तुम्हाला तुमचं जे स्ट्रेस आहे ते रिमूव्ह होईल आणि तुम्हाला थोडस एक मैदानी खेळची आवड लागेल. नवीन पिढी आहे, नवीन पिढीला पण हेच सांगतो की मैदानी खेळ निवडा, त्यांनी तुमची शारीरिक पूर्ण क्षमता तुमची आपण म्हणतो एक्सरसाइज करता येते, त्यांनी तुम्हाला फक्त मानसिक आणि दोन्ही तुम्हाला प्रबळता भेटतात. तुम्ही पॉझिटिव्ह इतका होता की तुम्हाला म्हणजे उद्या म्हणजे माइंडसेट म्हणा तुम्ही, तुमचं प्रत्येक गोष्टीला तुम्हाला ते मैदानी हेल्प भेटत. त्याच्यामुळे श्रोत्यांना हेच सांगा, एक छंद जोपासा, ज्या छंदाने तुम्हाला आनंद भेटेल.
2: बरोबर.
3: आज आम्हाला एक छंद जोपासा सायकलिंग, तर आम्हाला इतकी वाहवा झालं, इतकं म्हणजे आम्हाला असं वाटलं की आम्ही म्हणजे काहीतरी वेगळं एक पराक्रम केला. आम्हाला म्हणजे आम्हाला मित्रांचे फोन आले, आम्ही ड्युरिंग 5 दिवस सर कमीत कमी आमचे व्हॉट्सअप प्रत्येक सोशल मीडिया मार्फत, अजून कालच्या दिवसापर्यंत आमचे सत्कार चालू आहेत.
2: अरे बापरे.
3: म्हणजे इतकं आम्हाला असं वाटलं, आनंद झाला, सुंदर लेख आम्हाला वाचायला भेटले की तुम्ही अहिल्यानगरच्या शिराप्याच्यात एक मानाचा तुरा हे केला की अहिल्यानगर मधून आम्ही प्रथमतच आहे आणि महाराष्ट्रातून गणपतीच्या काळात जाणार आम्ही प्रथमतच आहे.
2: अरे बापरे. अष्टविनायक रिले करणार,
3: अष्टविनायक सायकल वारी करणार आहे, ते पण सोलो रायडर.
2: बरोबर.
3: म्हणजे आम्ही प्रथमतच आहे.
2: तुम्ही काय संदेश देऊ शकत बाळासाहेब सर?
0: जे आवडतं ते करत राहा, त्यात आनंद मिळतो. ह्याच्या पलीकडे काही नाही. तुम्हाला जी जी आवड आहे किंवा जे जे आवडतं ते करत राहा, त्याच्यात तुम्हाला यश मिळतं आणि आनंद मिळतो.
2: सत्यनारायण सर तुम्हाला काय वाटतं, संदेश काय देऊ इच्छिता?
1: ज्याला जी आवड आहे त्यांनी ती जोपासावी,
2: बरोबर,
1: त्याच्यात सक्सेस भेटू ना भेटू पण ती करावी.
2: बरोबर. आज आपल्या समवेत सायकल पट्टू जे अष्टविनायक यात्रा केलेले शरद डोंगरे सर, बाळासाहेब गायकर सर आणि सत्यनारायण पुरोहित सर होते. त्यांनी आपल्याला त्यांनी सायकलिंगचा जो आनंद घेत आहेत याच्याविषयी विश्लेषण केलेलं आहे आणि त्यांनी संदेश दिलेला आहे की सगळ्यांनी आडी अडचणी कुठल्या असू द्या, परंतु आपण जिद्दीनी आणि चिकाटीनी उभं राहिलं पाहिजे आत्मविश्वासाने, हे त्यांनी आपल्या अनुभवातून सांगितलंय. तुम्ही तिघही आमच्या स्टुडिओत आलात आणि सुंदर अशी मुलाखत दिली, धन्यवाद सर तुमचा.
3: धन्यवाद सर. 90.4 FM आणि सगळ्या श्रोत्यांचा मनपूर्वक आभार सर, धन्यवाद.
4: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता सायकलवर अष्टविनायक रॅली पूर्ण करणारे सायकल पटू शरद डोंगरे, बाळासाहेब गायकर आणि सत्यनारायण पुरोहित यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
5: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
6: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
5: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
6: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
5: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
6: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
5: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: रसिक हो नमस्कार. रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राग मालकंस.
2: नमस्कार. आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपलं स्वागत. मी सुहास जोशी बोलतोय. या कार्यक्रमात आज सादर करणार आहे राग मालकंस. मालकंस राग ऐकल्याने तुमच्या दैनंदिन काळजा आणि ताणतणाव नक्कीच कमी होतील आणि रात्री झोप लागायला सुद्धा मदत होईल. मनाला अतिशय शांती आणि प्रसन्नता देणारा राग आहे मालकंस. पहिल्यांदा आलाप सादर करणार आहे आणि नंतर संगीत सम्राट तानसेन यांनी लिहिलेलं एक गीत मी सादर करायचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला काहीही सूचना किंवा प्रश्न असतील तर कृपया ईमेल qrtune@gmail.com या ईमेलवरती लिहा. EMAILCURETUNE@gmail.com. धन्यवाद.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 एफएम वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकलात राग मालकंस, गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. रसिक हो स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG

आणि संस्कृती सह शिक्षण, तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेहा वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 किंवा 98944. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

शायरीचे जादू, फॅशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.